नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 4 जून ISV 2026, पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद झालेत. अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीने होत आहे, राग प्रभात.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी सकाळचे 6 वाजता थोड्याच वेळात आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून हिंदीतून बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

वसंतराव आजगावकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकला. मंगल प्रभात या कार्यक्रमात भक्तिसंगीत आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

आनंदराव टेकाडे यांचं गीत आकाशवाणी मुंबई गायक वृंदाने गायलं होतं. संगीतकार कानू घोष. याबरोबरच मंगलप्रभात कार्यक्रम आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 6:30 वाजलेत.

0: जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: श्रोते हो, सकारात्मक जगण्याचा अमर्याद अनुभव घेण्यासाठी काय काय लागतं याचे बरेच मुद्दे त्यामध्ये येऊ शकतात। मग त्यातला एक मुद्दा असा की वर्तमान काळ स्वीकारणं। याचं कारण असं की काल जे घडून गेलं, ज्याला आपण भूतकाळ म्हणतो, काल जे घडून गेलं ते आपण बदलू शकत नाही, ते पुन्हा करू शकत नाही। उद्या काय होणार आहे याबद्दल निश्चित असं आपण काहीच सांगू शकत नाही। हां, तर्क करू शकतो आपण, पण ठाम सांगता येणार नाही। मग आपल्या हातात राहतो तो वर्तमान काळ, आजचा दिवस। मग आजचा दिवस आनंदी करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर वर्तमान काळ स्वीकारणं, प्रवाहाबरोबर पुढे जाणं।

0: तीनही जिल्ह्यांमध्ये येत्या 24 तासात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. आता ऐकूया बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याबद्दलची माहिती भाग दुसरा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषीवाणीमध्ये आपण बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याविषयीचा भाग दुसरा ऐकणार आहोत. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया ही सुद्धा केली जात असते. 250 ग्रॅम जीवाणू संवर्धनाचं पाकिट 10 ते 15 किलो बियाण्याला वापरावं. 1 लिटर पाण्यामध्ये 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण उकळून घ्यावं. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जीवाणू संवर्धन टाकून बियाण्यास हळूवारपणे लावावं. जीवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात ओलसर करून जीवाणू संवर्धन सारख्या प्रमाणात बियाण्याला लावावं. नंतर बियाणं सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावं. अशी बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी, म्हणजेच 24 तासाच्या आत पेरणी करावी. पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही. बियाण्याची उगवण क्षमता वाढते. बियाण्यांद्वारे उद्भवणारे रोग टाळता येतात. रोपांना अन्नद्रव्य पुरवठा होतो, त्यामुळे रोपं जोमदार आणि निरोगी वाढतात. बीजप्रक्रियेसाठी पीकनिहाय जीवाणू संवर्धन अशी आहेत. ॲझेटोबॅक्टर हे ज्वारी, गहू, भात, तृणधान्य, सूर्यफूल, तीळ, कारळा इत्यादी गळीत धान्य पिकांसाठी वापरलं जातं. याची बीजप्रक्रियेची मात्रा ही प्रति किलो बियाण्याला 25 ग्रॅम या मात्रेमध्ये वापरलं जातं. रायझोबियम हे सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग इत्यादी डाळवर्गीय आणि गळीत धान्य पिकांसाठी वापरलं जातं. याचं प्रमाण आहे 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं. तर स्फुरद हे सर्व पिकांकरता वापरलं जातं. ह्याचं प्रमाण आहे 20 ग्रॅम प्रति किलो बियाणं. ट्रायकोडर्मा जैविक बुरशीनाशक हे सर्व पिकांकरता वापरलं जातं आणि ह्याचं प्रमाण आहे 6 ग्रॅम प्रति किलो बियाणं. जीवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करताना काही काळजी सुद्धा घ्यावी लागते. ही प्रक्रिया बुरशीनाशकाची किंवा कीटकनाशकाची प्रक्रिया केल्यानंतर शेवटी करण्यात यावी. रायझोबियम जीवाणू संवर्धनाची प्रक्रिया पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाच्या गटसमूहास करावी. ट्रायकोडर्मा सोबत रायझोबियम किंवा ॲझेटोबॅक्टर स्फुरद विरघळणारे जीवाणू या जीवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करता येते. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणं, यामध्ये बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बी भिजवावं. प्रथमतः 100 किलो 1 लिटर पाणी या प्रमाणात भांड्यामध्ये 1 मिनिटभर घुळावं. नंतर बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणात टाकून पुन्हा हे बियाणं 5 मिनिटांपर्यंत लाकडी दांडा किंवा उल्थनं वापरून चांगलं घोळावं. बियाणं मिश्रण कोरडं होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणं प्रक्रिया करायची असेल तर पाण्याच्या प्रमाणात थोडीफार प्रमाणात वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशकाची बियाणं सारख्या प्रमाणात सहजतेनं चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. बियाणं प्रक्रिया शिफारसीमध्ये दिलेल्या शिफारसीनुसार 1 किलो बियाण्याला लागणाऱ्या बुरशीनाशकाचं प्रमाण घेऊन बियाण्यास चोळावं. त्यापूर्वी बियाण्यास पाण्याचा शिंपडा देऊन ओलं करून घ्यावं. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. बुरशीनाशकाच्या घट्टसर द्रावणाची प्रक्रिया ही प्रक्रिया मशीन किंवा यंत्राद्वारे करावी. प्रथम 100 किलो बियाणं 1 लिटर पाणी या प्रमाणात बीजप्रक्रिया ड्रममध्ये घ्यावं. नंतर यात बुरशीनाशक दिलेल्या प्रमाणामध्ये बीजप्रक्रिया ड्रममध्ये टाकून 30 ते 40 वेळा फिरवावं. बियाणं मिश्रण कोरडं होईपर्यंत ही घोळण्याची प्रक्रिया चालू ठेवावी. मोठ्या प्रमाणावर बियाणं प्रक्रिया करायची असेल तर पाण्याच्या प्रमाणात थोडीफार वाढ करावी, जेणेकरून बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेनं चिकटेल. त्यानंतर प्रक्रिया केलेलं बियाणं सावलीत सुकवून पेरणीसाठी वापरावं. रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे. यामध्ये बुरशीनाशकाच्या द्रावणामध्ये बी भिजवावं. बियाण्याला बुरशीनाशकाची भुकटी चोळावी. भुईमूग, सोयाबीन इत्यादी पातळ साल असणाऱ्या बियाण्याला बीजप्रक्रिया करताना जीवाणू संवर्धन अथवा बुरशीनाशकाचं घट्ट द्रावण करावं. आणि
0: बीज प्रक्रिया रोग नियंत्रणासाठी सोपा मार्ग याबद्दलच्या माहितीचा दुसरा भाग आपण ऐकला कृषीवाणी कार्यक्रमात. वाचन केलं सुवर्णा कुलकर्णी यांनी. सादर करते रोशन जाधव. या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा.
1: श्रोतेहो नमस्कार. आपण आज रजोनिवृत्तीच्या महत्वाच्या टप्प्याकडे वळणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण आधीच्या भागांमध्ये जे बघितलं की कोणती लक्षणं असतात, काय परिणाम होतात शरीरावरती, त्याच्याबद्दल आता काय काळजी घ्यायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हॉट फ्लशेस जे मी तुम्हाला सांगितलं होतं की अचानक घाम येणं, दिवसा घाम येणं, रात्री घाम येणं, मग ह्याच्यामध्ये काय करायला पाहिजे तर पाणी भरपूर प्यायला पाहिजे. गरम पाणी किंवा गरम काही पेय असेल ते पिऊ नये अशा स्त्रीने, आणि सुती कपडे घालावेत, पंख्याखाली झोपावे, अधेमध्ये एसीचा वापर केला तरी पण चालू शकतो. मूड चेंजेस असतात, मूड चेंजेससाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं राहतं मेडिटेशन, म्हणजे ध्यानधारणा. मग ते वेगवेगळ्या प्रकारची असते, ती सुद्धा आपण सल्ल्यानुसार करू शकतो. योगासनं, योगासनांचा तुम्ही वापर करू शकता. योगासनामध्ये काही महत्त्वाची आसनं असतात, जसं काही त्रिकोणासन आहे, ताडासन आहे, सूर्यनमस्कार आहेत, जी सर्वांगासनं आहेत, त्याच्यामुळे आपल्याला शारीरिक व्यायामांमुळे आपले हार्मोनल जो बॅलन्स आहे तो मेंटेन करायला मदत होते. नंतर आपण वेगवेगळे आपले जे छंद आहेत ते छंद आपण जोपासू शकता, जसे गाण्याचा छंद आहे, वाचनाचा छंद आहे, ज्याने जेणेकरून आपल्या त्याचा उपयोग आपल्याला मेडिटेशनमध्ये पण होऊ शकतो. रेग्युलर चेकअप प्रत्येक स्त्रीने करणं गरजेचं आहे, ज्याच्यावरती मी आधीच्या एपिसोडमध्ये प्रकाश टाकला होता, त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ते इन्व्हेस्टिगेशन्स करून घेणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे सल्ल्यानुसार ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे. बाहेरचं जे जंक फूड असतं बा, ते पण प्रत्येक स्त्रीने अवॉइड करायला पाहिजे, कमीत कमी त्याचा वापर केला पाहिजे. घरगुती घरी बनवलेलं जे जेवण आहे ते प्रत्येक स्त्रीने त्याचा अवलंब केला पाहिजे, जेणेकरून होममेड जे रेमेडीज आहेत ज्याच्यामध्ये आपण सोयाबीनचा वापर जास्तीत जास्त करू शकतो, सोयाबीनच्या वेगवेगळ्या रेसिपीज तुम्ही यूज करू शकता. नंतर आळशी म्हणजे फ्लॅक्स सीड्स, ह्याचा वापर तुम्ही जेवणामध्ये करू शकता. रताळं खूप महत्त्वाचं आहे. नंतर कॅल्शियम रिच फूड, त्याच्यामध्ये भरपूर लिस्ट आहे, जसं जेणेकरून नाचणी, ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियम असतं, सीताफळमध्ये पण जास्त कॅल्शियम असतं. पण जेव्हा कॅल्शियमचा वापर करायचा असेल, समजा तिला त्या स्त्रीला कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तिने थोडासा कॅल्शियमचा वापर कमी करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे जे काही तुम्ही वापराल ते डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खाणं गरजेचं आहे. नंतर वजायनल ड्रायनेस, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की योनिमार्गाचा कोरडेपणा, ह्याच्यासाठी काही ल्युब्रिकंट्स असतात, ते पण तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरू शकता. त्याच्यासाठी भरपूर पाणी पण पहिली गोष्ट पिणं खूप गरजेचं आहे. तुम्ही जेवढे ॲक्टिव्ह राहाल तेवढे सेक्शुअली पण ॲक्टिव्ह राहाल, म्हणजे शारीरिक व्यायाम हा सेक्शुअल ॲक्टिव्ह राहण्यासाठी पण खूप महत्त्वाचा असतो. जे युरिनमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यासाठी किगल्स एक्सरसाइज म्हणून असतो, तो पण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही करू शकता. त्याला श्वासाच्या व्यायामाची जोड दिली तर तो व्यायाम खूप चांगल्या प्रकारे स्त्री करू शकते. नंतर हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीज, जर ऑपरेशन करून गर्भाशय काढलेलं असेल तर रजोनिवृत्ती लवकरच्या टप्प्यात आलेली असते, त्याच्याबरोबर जर अंडाशय पण निघालेलं असेल तर हार्मोन्स पूर्णपणे जातात, मग त्यावेळेला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी असते की ज्याचा वापर करून स्त्री परत पहिल्यासारखं आयुष्य जगू शकते. आता या सगळ्या याच्यामध्ये स्त्रीचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असतो आणि कुटुंबाचाही असतो की समजा लवकर रजोनिवृत्ती आली तर आणि समजा तिला मूल नसेल तर मूल होण्यासाठी जी काही काळजी घ्यायची आहे ती घेऊ शकतो का आपण, आणि आपण आता मूल राहू शकतं का? तर मूल, येस, मूल राहू शकतं, पण त्यासाठी सुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं असतं आणि त्यांनी सांगितलेल्या सल्ल्यानुसार जर आपण अवलंब केला तर तुम्हाला मूलही राहू शकतं. श्रोते हो, रजोनिवृत्ती हा आजार नाही हे सगळ्यांनी पहिले लक्षात घ्या, तर तो निसर्गाचा एक नियम आहे. योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य सकारात्मक विचार या सगळ्यांची जर जोड असेल तर हा टप्पा अत्यंत सहज आणि निरोगीरित्या सगळ्या महिलांना आरामात पार पाडता येईल.
0: श्रोते हो, आत्ताच आपण रजोनिवृत्ती याविषयी डॉक्टर पूनम नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग चौथा आणि शेवटचा ऐकलात. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: श्रोते हो नमस्कार. आम्ल पर्जन्य म्हणजेच ॲसिड रेन असो, समुद्रातील मायक्रोप्लास्टिक्स असो, खाडीच्या पाण्यात विरघडणारे जड धातू असो, हे सगळे रासायनिक बदल परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या आरोग्याला थेट आव्हानं देतात. अशाच पद्धतीने इंडस्ट्रीमधून जे काही रसायनं पाण्याच्या स्रोतांमध्ये मिसळले जातात त्यामुळे जे काही प्रदूषण होतं ते आज आपण आपल्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून समजून घेण्याचा प्रयत्न करूया.
1: नमस्कार श्रोते. वस्त्र उद्योग हा जगातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा औद्योगिक क्षेत्रांपैकी एक आहे, परंतु आकर्षक रंगाच्या आणि फॅशनेबल कपड्यांच्या आत एक अत्यंत चिंताजनक पर्यावरणीय बाब लपली आहे. जागतिक पातळीवर एकूण औद्योगिक जलप्रदूषणाचा 20% वाटा हा केवळ कापड उद्योगातील रंगकामामुळे असतो. वस्त्र उद्योगाच्या उत्पादनाच्या प्रत्येक टप्प्यात कच्च्या मालाच्या लागवडीपासून कापडाच्या शेवटच्या प्रक्रियेपर्यंत रासायनिक प्रदूषकांचे, भारी धातूंचे म्हणजे हेवी मेटल्स, रंगाचे आणि मायक्रोफायबर्सचे एक अप्रतिम मिश्रण असलेले सांडपाणी तयार होते, जे नद्या, तलाव, भूजली जलस्त्रोत्र आणि शेवटी महासागरामध्ये जाऊन मिसळते. तसेच दुसरी बाब म्हणजे कापड उद्योगात पाण्याचा वापर अत्यंत मोठ्या प्रमाणावर केला जातो. कापडावर प्रक्रिया करण्यासाठी प्रचंड पाणी लागते. उदाहरणार्थ फक्त एक सुती किंवा कॉटन टी शर्ट तयार करण्यासाठी साधारण 2700 लिटर पाणी खर्च होते. हे पाणी एका माणसाला 2.5 वर्षाला लागणाऱ्या पिण्याच्या पाण्या इतके आहे. पॉलिएस्टर, नायलॉन, ॲक्रेलिक यासारखे सिंथेटिक कपड्यांच्या उत्पादनादरम्यान तयार होणाऱ्या सांडपाण्यामध्ये हानिकारक पदार्थांचे मिश्रण असते, ज्यामध्ये शिस, आर्सेनिक, बेन्झीन आणि इतर अस्थिर सेंद्रिय संयुगे ह्यांचा समावेश असतो. सिंथेटिक कापड उत्पादन जलमार्गामधील मायक्रोप्लास्टिक्सही प्रदूषणाच्या वाढत्या संकटात योगदान देते, कारण उत्पादन प्रक्रियेदरम्यान सूक्ष्म प्लास्टिक तंतू वेगळे होतात आणि सांडपाणी प्रणालींमध्ये मिसळतात. वस्त्र उद्योगातील रंगकाम आणि फिनिशिंग टप्पे हे त्या उद्योगातील जलप्रदूषणासाठी सर्वात महत्वाचे योगदान करते आहे. रंगकाम प्रक्रियेमध्ये पाण्यात रसायनाची एक विस्तृत श्रेणी मिसळते, ज्यामध्ये तेल, फिनॉल्स, रंग, कीटकनाशके, तांबं, पारा, क्रोमियम आणि अँटीमनी ह्यासारख्या भारी धातूंचा समावेश आहे. अनेक वस्त्र रंग फिकट होण्यापासून, धुण्यापासून आणि प्रकाशाच्या संपर्कापासून प्रतिरोधक होण्यासाठी डिझाईन केलेले असतात, त्यामुळे ते पर्यावरणात अत्यंत टिकाऊ बनतात. अझो रंग, जे सिंथेटिक रंगाचा सर्वात मोठा रंग आहे, विशेष काळजीचा विषय आहे, कारण ते ऑक्सिजन विरहित परिस्थितीमध्ये विघटित होऊन म्हणजेच डिग्रेड होऊन ॲरोमॅटिक अमाईन सोडू शकतात, ज्यापैकी अनेक कर्करोगकारक आहेत. फिनिशिंग प्रक्रिया जी कपड्यांना विशिष्ट गुणधर्म देते, अतिरिक्त रसायन आणते, ज्यामध्ये फॉर्मॅल्डिहाइड, परफ्लोरिनेटेड संयुगे आणि अँटीमनी ट्रायऑक्साइड ह्यांचा समावेश असतो. हे रंग टिकून राहण्यासाठी बनवलेले असतात, त्यामुळे ते निसर्गात सहज नष्ट होत नाही. मायक्रोफायबर्स हे सूक्ष्म सिंथेटिक तंतू आहेत, साधारण 5 मिलीमीटरपेक्षा कमी लांबीचे, जे उत्पादन प्रक्रियेदरम्यान आणि कपडे धुताना सिंथेटिक कपड्यांमधून वेगळे होतात. एकटा वस्त्र उद्योग पर्यावरणात सोडल्या जाणाऱ्या मायक्रोप्लास्टिक्सपैकी सुमारे 35% मायक्रोप्लास्टिकसाठी जबाबदार धरता येईल. या संकटांवर तोडगा काढण्यासाठी एक व्यापक दृष्टिकोन आवश्यक आहे.
0: श्रोते हो, प्राध्यापिका तनुजा पुरोळेकर मॅडमांकडून आपण आपल्या कार्यक्रमामध्ये ॲसिड रेन, ग्रीन केमिस्ट्री, प्लास्टिक पोल्युशन, त्याचबरोबर वस्त्र उद्योगामुळे होणारे जलप्रदूषण या संकल्पना समजून त्यांच्यामुळे होणारे दुष्परिणाम आणि त्याबद्दल आपल्याला काय करायचं आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, आपण कार्यक्रमासाठी वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: परिसर कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. आणि आता थोड्याच वेळात ऐकूया संस्कृत मधून बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.
3: इयम् आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम् प्रवाचिका निधि झा.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकणार आहोत दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा.
1: बंगाली साहित्य, संगीत आणि ललित कलांनी हिंदी जगताला ललांभूत कलाकृती दिल्या आहेत. सत्यजित राय, ऋत्विक घटक, ऋतिकेश मुखर्जी, बिमल रॉय, मृणाल सेन, अपर्णा सेन यांचे चित्रपटसृष्टीला मोलाचं योगदान आहे. त्यातील विमल रॉय यांनी अत्यंत रंजक आणि क्रूरतेचे भंजक चित्रपट दिले आहेत. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने चित्रपट जगतातला एका नव्या जॉनरची पायाभरणी झाली. फक्त ग्लॅमर आणि मनोरंजन करणाऱ्या चित्रपटांना वास्तवाकडे आणलं आणि तेही कलात्मकतेचं भान ठेवून. पहिल्या चित्रपटाची मूळ कल्पना रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेतली एक ओळ आहे, दुई भिगा जमीन या कवितेवरची, आणि रिक्षावाला या लघुकथेवरती हा चित्रपट आहे. सलील चौधरींनी त्याची पटकथा लिहिलेली आहे. दो बिघा जमीन ही भारतीय बदलता समाज समजायचा असेल तर असे चित्रपट बघायलाच हवे. अस्सल मराठी माती समजायची तर भालजी पेंढारकर, जब्बार पटेल, राजा परांजपे, बाबूराव पेंटर. आज कदाचित बाबूरावांचं काही मिळणं कठीण आहे. सरकारी पाश आठवून बघा. दो बिघा जमीनमध्येही जमिनीवरती जीवापाड प्रेम करणाऱ्या दाम्पत्याला लहानसं कर्ज फेडता न आल्याने जमीन विकावी लागणं, त्याच्या जीवाची तगमग आणि दुःख फक्त जमीन जाणं एवढंच नाही आहे तर पोटासाठी काय करायचं एवढंच नाही तर ती माती ही त्यांची पिढ्यांपिढ्यांची माय आहे. त्यांचा जीव तिच्यात अडकलेला आहे. देशात आधुनिकीकरणाचं वारं वाहू लागलं हा तो काळ आहे. कारखानदारी वाढू लागली आहे आणि शंभूची जमीन गिळायला कारखानदार मालकाचा डाव आहे. तो हिरवा पट्टा मिळाला तर त्याचा कारखाना उभा राहू शकतो. शंभू, पत्नी पारो, मुलगा आणि वडील असे हे गरीब, कष्टाळू आणि प्रेमळ कुटुंब आहे. झोपडीत राहणारे नायक नायिका दाखवायचं धाडस आजचं निर्माते क्वचितच दाखवतील. आजच्या प्रेक्षकांनाही अशा झोपडीत राहणाऱ्यांबद्दल घृणाच असते. पण हा काळ होता जेव्हा गरीब आणि मध्यम वर्ग यांच्यात आर्थिक भेद आजच्या इतका प्रचंड नव्हता. मध्यम वर्गाच्या मनात गरिबांविषयी सहानुभूती असे, त्यांच्या संघर्षाची जाण असे. खेड्यातील गरीब पतीपत्नी आणि कुटुंब पाहणे, त्यांचा जमीन वाचवण्यासाठी चाललेला अकटो विकट प्रयत्न पाहणे प्रेक्षकांना येणाऱ्या काळाची चाहूल लागते. शंभू जीवाच्या आकांताने विचारतो, आई विकू? अरे बाप होशील. त्याच्यावरती खरं तर 65 रुपयांचं कर्ज असतं. ते फेडताना शंभू आणि परिवाराची चाललेली केविलवाणी धडपड आपल्यालाही अस्वस्थ करते. आजही महाराष्ट्रात शेतकरी कर्ज न फेडता आल्याने आत्महत्या करतांच्या बातम्या ऐकून वास्तव किती भीषण आहे हे आपल्यालाही जाणवतं. पैसेवाल्यांची कोट्यवधींची कर्ज माफ होताना आपण पाहतोय. घरातलं किडूक बिडूक विकूनही आवश्यक ती रक्कम जमत नाही. शहरात येऊन तो अक्षरशः घाम गाळून पैसे जमवू लागतो. शहरातील लोकांची लवाडी लगेच त्याच्या ध्यानात येतेच. ह्या कष्टमय जीवनात आनंद असतो तो पतीपत्नीमधील गाढ प्रेमाचा. अनेक दिवसांच्या अवकाळानंतर पावसाचे मेघ आकाशात दाटतात आणि हाडाचे शेतकरी आनंदून जातात. पावसाच्या सरींमध्ये आपल्या पत्नीला खेचून भिजवणारा बलराज सहानी पाहणं हा अक्षरातील रोमांस चित्रकरणात उतरलेला असतो. हरियाला सावध ढोल बजाता आया हे गीत आनंद देतं पण कारखाना उभारलं जात असताना पाहणं किती कष्टदायक असतं हेही जाणवतं. आपले इमान न सोडणारे नायक नायिका हृदयाला स्पर्श करतात आणि कलेचा आनंदही देतात.
0: साहित्य ते सिनेमा या मालेत आज आपण ऐकला दो बिघा जमीन या चित्रपटाचा संजीवनी खेर यांनी घेतलेला आढावा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती। मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर। तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या। आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राइब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती।
1: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू।

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या प्रसारित करणार आहोत. ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
1: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
2: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
0: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
1: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
2: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
0: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
1: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
3: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
4: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: अहो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हात न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या संकल्पनेतून कार्यरत ज्येष्ठांचे विरंगुळा केंद्र पुण्यातील निसर्ग छाया या संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर राजा माने आणि मंदा माने प्रस्तुत विशेष मालिका जय हो. गुरुवार दिनांक 4 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 5 जून रोजी दुपारी 2 वाजता अवश्य पहा मालिका जय हो.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, योगेश रांगणेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकर

आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रांमधल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्राला अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात देशात अग्रस्थानी नेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या पहिल्या महाराष्ट्र क्वांटम धोरण आणि महाराष्ट्र डीप टेक धोरण यांना मान्यता दिली आहे. संपूर्ण डीप टेक परिसंस्थेसाठी व्यापक धोरण राबवणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल वर्षा निवासस्थानी या धोरणांसंदर्भात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात संशोधन, नवोन्मेष, गुंतवणूक आणि उच्च कौशल्याधारित रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही दोन्ही धोरणं महत्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्राला जागतिक तंत्रज्ञान केंद्र म्हणून विकसित करण्याच्या राज्य शासनाच्या व्यापक दृष्टिकोनाचा हा भाग आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह उर्फ लल्लन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते विविध श्रेणीतील पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. दारिद्र्य निर्मूलन, आरोग्य, बालकल्याण, जलसंधारण, स्वच्छता, पायाभूत सुविधा, सामाजिक न्याय, पारदर्शक प्रशासन आणि महिला सक्षमीकरण या 9 प्रमुख विषयांवर आधारित कार्याचं मूल्यमापन करून पंचायतींना गौरवण्यात आलं. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शैक्षणिक गुणवत्तेसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला. रायगड जिल्ह्यातल्या खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. जलसंधारण आणि जलव्यवस्थापन क्षेत्रातील प्रभावी उपक्रमांमुळे या ग्रामपंचायतींना हा सन्मान मिळाला. नाशिक जिल्ह्यातल्या निंबळे ग्रामपंचायतीनं सुशासन पंचायत श्रेणीत देशात द्वितीय क्रमांक मिळवत 75 लाख रुपयांचं पारितोषिक प्राप्त केलं. तसंच रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षा या श्रेणीत द्वितीय क्रमांकासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान प्राप्त केला. याप्रसंगी पुरस्कार प्राप्त पंचायतींच्या उल्लेखनीय कार्यावर आधारित विशेष ई पुस्तक

सरकारी कार्यालयांमध्ये मदत वाहिनी क्रमांक सुरू करण्यात येणार आहे. तसंच प्रमाणपत्रांसंदर्भात अडचणी दूर करण्यासाठी मंत्रालयातल्या कार्यालयात 93-26-56-28-15 हा मदत वाहिनी क्रमांक सुरू केला असून कार्यालयीन वेळेत या क्रमांकावर संपर्क साधता येईल असं त्यांनी सांगितलं. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे सर्वच्या सर्व 17 अधिकृत उमेदवार विजयी होतील असा ठाम विश्वास भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काल मुंबईत व्यक्त केला. महायुतीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते. यावेळी चव्हाण यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी समज गैरसमजातून अर्ज दाखल करण्यात आले आहेत. ते अर्ज बंडखोर मागे घेतील आणि महायुतीचेच उमेदवार विजयी होतील असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. सामंत यांनी काल नाशिकमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर हा दावा केला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारची कर्जमाफी ही केवळ दिखावा असून शेतकऱ्यांना त्याचा प्रत्यक्ष फायदा होणार नाही असा आरोप केला आहे. ते काल नागपूर इथं बोलत होते. ही कर्जमाफी मार्च महिन्यापूर्वीच जाहीर होणं आवश्यक होतं. सरकारनं 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा केली असली तरी त्यापेक्षा जास्त रकमेचं कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनी उर्वरित रक्कम कुठून भरायची हा मोठा प्रश्न आहे असं ते म्हणाले. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीला राष्ट्रीय महत्वाचा बाजार म्हणून घोषित करण्यात आला आहे. या निर्णयामुळे नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं असून शेतकरी आणि व्यापारी वर्गामध्ये समाधान व्यक्त केलं जात आहे. नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षी 4 लाख मेट्रिक टनांहून अधिक कृषी मालाची आवउलाढाल होते. तसंच देशातल्या 11 राज्यांमधून इथं कृषी मालाची आवक होत असते. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या समन्वयानं हिंगोली जिल्ह्यात 1 जून ते 30 जून या कालावधीत शेत वाचवा अभियान युद्धपातळीवर राबवण्यास सुरुवात झाली आहे. या अभियानाची मुख्य संकल्पना सुदृढ मृदा समृद्ध पीक आनंदी शेतकरी अशी आहे. हिंगोलीच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये या मोहिमेचं नियोजन करण्यात आलं आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातल्या उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या विशेष 243 जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. हिंगोलीच्या मातीत स्फुरसचं प्रमाण आधीच पुरेशा प्रमाणात साचलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब सोयाबीन हळद किंवा इतर पिकांसाठी DAP खताचा अवाजवी आणि अंदाधुंद वापर तातडीनं थांबवावा अशी शिफारस ISER केली आहे. त्यानुसार हिंगोलीतील मराठवाडा भागात स्फुरदाच्या रासायनिक मात्रेमध्ये 25% कपात करून त्याऐवजी PSB आणि 5 टन प्रति हेक्टरी शेणखताचा वापर केल्यास पिकाचं उत्पादन घटत नाही आणि जमिनीचं आरोग्यही टिकून राहतं असा सल्ला कृषी विज्ञान केंद्र हिंगोलीचे जिल्हा समन्वयक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ PP शेळके यांनी दिला आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या बियाणे विक्री केंद्रात फुले समर्थ या वाणाच्या कांदा बियाण्याची विक्री काल सुरू करण्यात आली. या वाणाला त्याच्या आकर्षक लाल रंगामुळे बाजारामध्ये इतर कांदा वाणापेक्षा जास्त बाजारभाव मिळत असल्याचं कुलगुरू डॉ खर्चे यांनी सांगितलं. कांदा बियाण्याची विक्री व्यवस्था ही कांदा बियाणं शिल्लक असेपर्यंत चालू राहणार आहे. बीड जिल्ह्यात माजलगाव इथं बकरी ईदच्या दिवशी सुमारे 400 अधिक गोवंशाची निर्दयी आणि अमानुषपणे हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा तातडीनं तपास करून दोषींवर कडक कारवाई करावी असे निर्देश पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले आहेत. जागतिक सायकल आणि पर्यावरण दिनानिमित्त राज्याच्या विविध भागात सायकल फेरींचं आयोजन करण्यात आलं. हिंगोली इथं सायकल चालवा भविष्य घडवा पर्यावरण वाचवा आरोग्य जपा झाडं लावूया जगवूया अशा घोषणा देत शहरातल्या पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या वतीनं भव्य सायकल फेरी काढण्यात आली. या फेरीमध्ये शहरातील डॉक्टर सामाजिक कार्यकर्ते महिला आणि युवक युवती मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवणं लाभदायक आहे ही जाणीव नागरिकांमध्ये निर्माण करण्यासाठी परभणी शहरामध्येही माय भारत आणि परभणी सायकल क्लबच्या वतीनं सायकल फेरीचं आयोजन करण्यात आलं. गडचिरोली पोलीस विभागाच्या वतीनं शहरात काढण्यात आलेल्या सायकल फेरीमध्ये पोलीस अधिकारी अंमलदार नागरिक आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन निरोगी जीवन आणि पर्यावरणाचा संदेश दिला. बदलत्या परिस्थितीनुसार प्रत्येकानं किमान 1 दिवस तरी सायकलचा वापर करावा असं आवाहन पोलीस अधीक्षकांनी यावेळी केलं. भंडारा जिल्ह्यात तुमसर इथल्या सिरीनबाई नेत्रावाला स्कूल माडगी या शाळेत RTE प्रवेश प्रक्रियेतील कथित गैरव्यवहार आणि बोगस प्रवेशांविरोधात पीडित पालकांनी प्रशासनाविरुद्ध तीव्र आंदोलन पुकारलं आहे. खोटे पत्ते आणि बोगस

0: कागदपत्र सादर करून श्रीमंतांना प्रवेश देण्यात आला तर गोरगरीब आणि हक्काच्या विद्यार्थ्यांचा प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करून 15 दिवस उलटूनही कोणतीही कारवाई न केल्यानं पालकांनी तुमसर पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. गडचिरोली जिल्ह्यातल्या लॉयड स्पोर्ट्स अकादमीच्या विद्यार्थ्यांनी गोव्यात आयोजित पहिल्या अखिल भारतीय इनडोअर तिरंदाजी स्पर्धेत सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई केली. ही स्पर्धा गोवा हौशी तिरंदाजी संघटनेतर्फे आयोजित करण्यात आली होती. कोयना धरणातला उपलब्ध पाणीसाठा पुरवणं अत्यावश्यक असल्यानं सातारा आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीवरील कोयना धरण ते हरिपूर हद्दीपर्यंत 4 ते 7 जूनपर्यंत शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या आणि बिगर सिंचन सर्व योजनांवर पाणी उपसा बंदी करण्याचा आदेश सांगली पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सीमा मोहिते यांनी काढला आहे. सांगली जिल्ह्यातील विविध तालुक्यात काल दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. राज्याच्या चारही विभागात तुरळक ठिकाणी विजा जोराचे वारे यांच्यासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याचं क्वांटम आणि डीप टेक धोरण लवकरच आणण्यात येणार. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातल्या ग्रामपंचायतींना राष्ट्रीय पुरस्कार. मराठा आरक्षणासंदर्भात कक्षाची स्थापना आणि पर्यावरणासोबत आरोग्यासाठी सायकल चालवण्याच्या उपक्रमांचं राज्यभरात आयोजन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्लास्टिक जे कधीच नष्ट होत नाही. आज आपल्या समुद्रात माशांपेक्षा जास्त प्लास्टिक आहे आणि आपल्या अन्नातनं हेच विष आपल्या शरीरात जात आहे.
2: उद्या घराच्या बाहेर प्लास्टिकच्या ढिगांमधून वाट काढत जावं लागेल.
1: मुलांना खेळायला बागा राहायच्या नाही.
3: वेळ अजून गेलेली नाही. एक निर्धार करूया, प्लास्टिक वापरासाठी साधे नियम पाळूया.
2: रिड्यूस, प्लास्टिकचा वापर कमी करा. कापडी पिशवी सोबत ठेवा.
1: रियूज, प्लास्टिकच्या वस्तू फेकून देण्याऐवजी त्यांचा पुन्हा पुन्हा वापर करा.
3: रिसायकल, ओला आणि सुका कचरा वेगळा करा. प्लास्टिक कचरा फक्त कचरा वेचकांना आणि पुनर्नवीकरण केंद्रातच द्या.
1: एक छोटासा पुढाकार पृथ्वीच्या आणि तुमच्या भविष्यासाठी.
4: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.
5: दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 7:23 झाली आहेत. दिनविशेष 4 जून 1674 राज्याभिषेकापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांची सुवर्ण तुला करण्यात आली. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा आज जन्मदिवस. 4 जून 1947 त्यांचा जन्म. ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, गायक, निर्माते, दिग्दर्शक आणि पद्मविभूषण उपाधीनं सन्मानित झालेले श्रीपती पंडिता राध्युला तथा एस पी बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिवस 4 जून 1946. ज्येष्ठ चित्रपट अभिनेत्री नूतन बहल यांचा जन्म 4 जून 1936. 4 जून 1947 बौद्ध धर्माचे अभ्यासक, पाली भाषा तज्ज्ञ पंडित धर्मानंद कोसंबी यांचं निधन झालं. आपण ऐकत होतो दिनविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, दरवर्षी 31 मे हा दिवस संपूर्ण जगभर जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून पाळला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळं अनेक शारीरिक आणि मानसिक दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं. तंबाखूच्या व्यसनामुळं होणारे गंभीर दुष्परिणाम आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक प्रश्नांविषयी जनजागृती करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो. आजच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये विशेषतः तरुणांमध्ये गुटखा, पान मसाला, सिगारेट, ई सिगारेट यांचं वाढतं आकर्षण ही चिंतेची बाब ठरत चालली आहे. याच अनुषंगानं जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो. या दिवसामागचा मुख्य उद्देश नेमका काय आहे?
1: मॅडम, जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा करण्यामागं असा उद्देश आहे की तंबाखूमुळे जे काय जगामध्ये आज मृत्यूमुखी लोक पडत आहेत किंवा ह्याच्यामुळे जे काही दुष्परिणाम लोकांच्यावरती होत आहेत, तर त्यामध्ये तंबाखू हे जे आज मोठं संकट जगावरती होत आहे आणि तिथं लाखो लोक मृत्यू पावत आहेत, त्या परिणामांची किंवा तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची जनजागृती, लोकांच्यामध्ये त्याची अवेअरनेस निर्माण व्हावी यासाठी आणि त्याच्याबाबत जे काही कायदे आहेत ते समाज मान्य मध्ये निर्माण व्हावेत किंवा त्याची त्या जाणीव व्हावी म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मॅडम, आपण जसा उल्लेख केलात की तरुणांच्या मध्ये व्यसनाबद्दल आकर्षण आहे, तर आपण बघता टी व्ही माध्यम किंवा इतर जे काय आहे वेगवेगळ्या पद्धतीचे आकर्षण व्यसनाच्या बाबतीत केली जातात, तंबाखू, सुगंधी द्रव्य, सुगंधी सुपारी. तर याच अनुषंगाने जागतिक आरोग्य संघटना दरवर्षी 31 मे तंबाखू विरोधी दिवसाच्या अनुषंगाने एक थीम जाहीर करत असते. त्यानुसार यावर्षीही त्यांनी थीम जाहीर केलेली असून ती जी थीम आहे ती अनमास्किंग द अपील काउंटरिंग निकोटिंग अँड टोबॅको ॲडिक्शन. म्हणजे काय? तर आकर्षणाचा बुरखा फाडणे आणि निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनांचा सामना करणे.
0: हा सर, आजच्या तरुण पिढीत गुटखा, पान मसाला, सिगारेट किंवा ई सिगारेटचं आकर्षण वाढताना दिसते. यामागची प्रमुख कारण काय असतील असं आपल्याला वाटतंय?
1: नक्कीच, ही खरोखर चिंतेची बाब आहे. आजचा तरुणामध्ये आकर्षण वाढण्यामागे काही प्रमुख कारणं आहेत, त्यापैकी एक आहे मित्रांचा दबाव. अनेकदा काय होतं, आपण मित्रमंडळीमध्ये कूल दिसण्यासाठी किंवा त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी तरुण धूम्रपान किंवा गुटख्याची सुरुवात करतात. दुसरी गोष्ट आहे की आकर्षक जाहिराती आणि त्याचे उदात्तीकरण आपण आज पाहतो, चित्रपट, वेब सिरीज किंवा सोशल मीडियावरती हिरो हिरोईन सेलिब्रिटी धूम्र करताना दाखवले जातात. त्यामुळे तरुणांना काय वाटतंय की हे ग्लॅमरस आहे. आणि तिसरं जे म्हणाल तर आपण मानसिक तणाव, स्ट्रेस, जो आजकाल अभ्यासाचा तणाव, करिअरची चिंता किंवा कौटुंबिक समस्यांमुळे तात्पुरता आराम मिळण्यासाठी तरुण या व्यसनाकडे आहारी जातात. त्यामध्ये नवीन ट्रेंड्स एक आपल्याला पाहायला मिळेल आजकाल, तो जो आहे ई सिगारेट. ही आधुनिक आणि कमी हानिकारक आहे असा एक मोठा गैरसमज पसरवला जात आहे आणि लोकांना, मुलांना त्याकडे आकर्षित केलं जात आहे. अर्थात तंबाखू मुक्त आणि निरोगी समाज घडवणे हाच या दिवसाचा मुख्य उद्देश मानला जातो.
0: सर, अनेकांना असं वाटतं की तंबाखू थोडी घेतली तर काय होत नाही, पण प्रत्यक्षात तंबाखू सेवनामुळे शरीरावर आणि मनावर सुद्धा अनेक गंभीर परिणाम होत आहेत. याबद्दल सर आपण काय माहिती द्याल?
1: मॅडम, हा खूप मोठा गैरसमज आहे. थोडी तंबाखू खाल्ल्याने काही होत नाही, पण तंबाखूमध्ये निकोटीन नावाचे जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे त्याची छोटीशी सुरुवात ही माणसाला गुलाम बनवत असते. मग त्याचे शारीरिक काही दुष्परिणाम होत असतात, त्यामध्ये प्रामुख्याने कॅन्सर. तंबाखू हा तोंडाचा, जिभेचा, गळ्याचा, फुफ्फुसाचा किंवा कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू मानलं जातं. दुसरं गोष्ट आली की हृदयविकार. तंबाखूमुळे दुसरा जो आजार होणार आहे त्यात हृदयविकार एक आहे. त्यामुळे रक्तवाहिन्या अरुंद होणे, त्यामुळे रक्तदाब, ब्लड प्रेशर वाढणे आणि हार्ट अटॅक सारखे किंवा ब्रेन स्ट्रोक याचा धोका काही पटाने यामध्ये वाढतो. किंवा त्यामध्ये तिसरा विषय आहे श्वसनाचे विकार पण होतात तंबाखू खाल्ल्याने. मग त्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊन दमा, COPD यासारखे गंभीर आजार होतात. आणि तिसरी गोष्ट म्हटली तर मानसिक आजार सुद्धा. तंबाखू खाणाऱ्या लोकांच्या मध्ये तंबाखूमुळे माणसाची मानसिक स्थिती अस्थिर होते. जेव्हा व्यसनी व्यक्तीला तंबाखू मिळत नाही तेव्हा तो फार चिडचिड करतो, त्याला नैराश्य आणि अस्वस्थता जाणवू लागते. तंबाखू तात्पुरता आनंद देते पण दीर्घकाळात मानसिक आरोग्य पूर्णपणे खालवते.
0: हो खरंय सर. सर, तंबाखूच्या व्यसनामुळे कर्करोगाबरोबरच अनेक आजार उद्भवतात. सर, याचा कुटुंब आणि समाजावरही कशा पद्धतीनं परिणाम होतोय?
1: मॅडम, आपण जाणता आजचे तरुण हे आपल्या देशाची भावी पिढी जी आहे ते आधारस्तंभ म्हणा किंवा देशाचं भवितव्य आपण मानलं जातं. तर हीच जर का पिढी व्यसनाच्या आहारी जाते त्यामध्ये त्यांना अँझायटी येते, डिप्रेशन येतं, त्यामुळं कुटुंबामध्ये एकाच्या व्यसनामुळं फार परिणाम होत असतात. त्याचं कुटुंब पूर्ण अस्वस्थ होतं, त्यामध्ये त्यांची घरात चिडचिड झाल्यामुळं कौटुंबिक स्वास्थ्य सगळं पूर्ण त्यांचं अस्वस्थ होतं. याचा परिणाम त्याचबरोबर आर्थिकही त्यांची हानी होते. एखाद्या व्यसनाच्या आहारी गेल्यामुळं त्यांचं पैशाची बर्बादी होते, आर्थिक फायनान्शियल त्यांना अडचणींना सामोरं जावतं आणि यामुळे त्याचा परिणाम होतो की सामाजिक, कौटुंबिक आणि जे काही आर्थिक जे आहे हे सर्व एकंदरीत ह्या एका व्यसनामुळे त्याचा परिणाम आपल्याला जाणवायला सुरू होतो.
0: हो खरंय सर. सर, तरुणांना तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी शासन आणि आरोग्य विभागामार्फत अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मागील वर्षभरात राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणते महत्वाचे उपक्रम राबवण्यात आले आहेत?
1: आपल्या इकडे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष म्हणून प्रत्येक जिल्ह्यातच हा जिल्हा रुग्णालयामध्ये उघडलेला असतो. त्या ठिकाणी त्यानंतर एक जिल्हा सल्लागार असतात, त्यानंतर एक सामाजिक कार्यकर्ता आणि समुपदेशक असतो. यांचं कार्य असं चालत असतं. तर त्या यांचं कार्याचं काय हे असं स्वरूप, तर तंबाखू मुक्त शाळा आणि महाविद्यालय मोहीम करणे, तर शैक्षणिक संस्थांच्या 100 मीटर परिसरामध्ये तंबाखू विक्रीवर कडक बंदी आणून त्या शाळांना तंबाखू मुक्त कसं घोषित करता येईल यासाठी तंबाखू नियंत्रण कार्यक्रम प्रयत्नशील असतं. ग्रामीण भागामध्ये जनजागृती करत असतात. यामध्ये आपल्या आशा स्वयंसेविका असतात, अंगणवाडी सेविका असतात. या माध्यमातून गावागावामध्ये पथ्यनाट्य, रॅली, समुपदेशन अशी शिबिरं घेऊन या माध्यमातून समाज जागृती केली जाते. तिसरी गोष्ट, आपला जो काय कोटपा ऍक्ट आहे, सिगारेट आणि अदर टोबॅको ऍक्ट जो आहे, त्यामार्फत पोलीस विभागामार्फत गुन्हेगारी अन्वेषण किंवा LCB म्हणतो आपण, दंडात्मक कारवाईमार्फत पण याच्यावरती बंदी आणायचा आपण प्रयत्न करत असतो. याच्यामध्ये अन्न प्रशासन विभाग, FDA, पोलीस

0: प्रशासन आणि आरोग्य यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करणाऱ्या आणि बेकायदेशीर गुटखा विक्री करणाऱ्या लोकांवर छापे टाकून त्यांच्याकडने दंड वसुली करण्यात येतो. दंड वसूल करणे हा आपला उद्देश नाही, तर दंड हा वसूल करण्याचं कारण म्हणजे त्या लोकांना त्यापासून परावृत्त करणे किंवा कायद्याच्या भीतीने तरी निदान व्यसनापासून लोकांनी परावृत्त होणे हा विषय असतो. त्यानंतर लास्ट आपला जो आहे तो डिजिटल मीडिया. तर ह्या सोशल मीडिया, FM रेडिओ, आज आपण बोलतोय त्याप्रमाणे माध्यम, या अशा माध्यमातून तरुणांपर्यंत थेट संवाद साधून त्यांच्यापर्यंत व्यसनमुक्तीचा किंवा तंबाखू विरोधी गोष्टी न करण्याचा, तंबाखूपासून दूर राहण्याचा आपण संदेश पोहोचवत असतो.
1: सर, तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये नेमकं कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं आणि या समुपदेशनामुळे लोक खरंच व्यसनमुक्त होत आहेत का?
0: TCC सेंटर प्रत्येक ग्रामीण रुग्णालयामध्ये राज्यभर चालवलं जातं. तर याच्या TCC म्हणजे काय? टोबॅको सिजेशन सेंटर, म्हणजे व्यसनमुक्ती, तंबाखू व्यसनमुक्ती केंद्र. तर ह्या केंद्रामध्ये काय असतात, एक डेंटिस्ट दंत शल्य चिकित्सक असतात, त्यांना एक असिस्टंट असतो, फुलफिल असतं, आणि त्या ठिकाणी जे येणारी लोक आहेत, OPD आहे, त्या लोकांना OPD किंवा बाह्यरुग्ण विभाग चेक केला जातो आणि नागरिकांना किंवा तंबाखूपासून त्यांना मुक्त होण्यासाठी कार्य केलं जातं किंवा त्या पद्धतीनं त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. तर ह्याच्यामध्ये काय होतं की त्यामध्ये एक चार स्टेप आहेत. तर पहिली पायरी काय आहे, तर मानसिक पायरी असते. कुठल्याही व्यक्तीचे आपल्याला कुठलंही व्यसन सोडवताना आपण त्याची मानसिक तयारी करून घेतली जाते. त्याआधी त्या व्यक्तीच्या व्यसनाची पातळी तपासली जाते आणि समुपदेशक त्याला काय करतो, त्याच्याशी संवाद साधतो, मग त्याला व्यसन सोडण्याची मानसिक प्रेरणा देतो आणि जेणेकरून त्याला ते व्यसन सोडण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करतो. दुसरं आहे निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी, त्याला आपण NRT म्हणतो. याच्यामध्ये काय असतं, तीव्र व्यसन असल्यास एखाद्या व्यक्तीला निकोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी निकोटीन गम जे असतं किंवा पॅचेस दिले जातात आणि ज्यामुळे तंबाखूची जी काय त्याच्यासाठी तळमळ जी असते ती कमी व्हायला त्यामुळे मदत होते. तिसरी गोष्ट आहे वर्तवणूक उपचार केले जातात किंवा बिहेव्हिअरल थेरपी त्याला आपण म्हणतो. तंबाखू खाण्याची इच्छा कधी होते, उदाहरणार्थ चहा पिल्यानंतर किंवा तणाव ताणतणावात असताना, मग हे आपण त्या केंद्रामध्ये शोधून घेतो किंवा शोधून काढलं जातं, जो तिथं आमचे कर्मचारी कार्यरत आहेत किंवा जे डेंटिस्ट आहेत ते. आणि त्यावेळी काय करतात की त्याचं मन दुसरीकडं कसं वळवायचं किंवा त्याचं दुसरीकडं मन कसं बिझी राहील यासाठी त्याला ट्रेनिंग दिलं जातं. चौथी गोष्ट आहे यशस्वीतेचं याचं प्रमाण किती आहे, तर होय नक्कीच याचं योग्य मार्गदर्शन आणि प्रबळ इच्छाशक्ती जर का त्या पेशंटची असेल आणि मला व्यसन सोडायचंच आहे, असे हजारो लोक दरवर्षी व्यसन सोडण्यासाठी यशस्वी होत आहेत. हे जे काय आम्ही TCC केंद्रामार्फत जे काय उपचार केले जातात याचा फॉलोअप घेतला जातो आणि फॉलोअप घेतल्यानंतर असल्यानंतर अशा व्यक्तीला व्यसनाच्या आहारी जाण्यापासून शक्यता फार कमी होते. मग तर या आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 17 TCC सेंटर आहेत. तर याच्यामध्ये टोबॅको सिजेशन सेंटर आहेत, आपले जे 17 ग्रामीण रुग्णालय आहेत तिथं फंक्शनल आहेत. त्या ठिकाणी नागरिकांनी त्या सुविधेचा लाभ घ्यावा, त्या ठिकाणी जावेत, आमचे डेंटिस्ट तुम्हाला मदत करतील. तुम्हाला खरोखर तुमची तंबाखू सोडायची इच्छा असेल, प्रबळ इच्छा, तुम्ही निर्णय घ्या आणि तंबाखू सोडायची इच्छा असेल तर तुम्ही त्या सेंटरमध्ये जा, आपल्याला तिथं मदत करायला आमचे डेंटिस्ट आहेत आणि त्यानुसार आपण तंबाखू सोडायसाठी प्रयत्न करू.
1: तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्रांमध्ये तंबाखूचं व्यसन, त्याचे दुष्परिणाम आणि शासनामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध जनजागृती उपक्रमांविषयी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे कोल्हापूर जिल्हा सल्लागार डॉक्टर विक्रम आरळेकर यांच्याकडून महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
1: श्रोते हो, तंबाखूचं व्यसन हे केवळ एका व्यक्तीच्या आरोग्याचं नुकसान करत नाही तर संपूर्ण कुटुंब आणि समाजाच्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होत असतो. त्यामुळे तंबाखू मुक्त जीवन ही आजची गरज आहे. आजच्या भागासाठी इतकंच. पुढील भागात आपण तंबाखू मुक्ती समुपदेशन विद्यार्थ्यांसाठीचे विशेष उपक्रम, कायदेशीर कारवाई, पॅसिव्ह स्मोकिंगचे धोके आणि पालकांची भूमिका याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: हे काय हो मुंबई बंदर उमदा, कोट्यवधी फिरतात जहाजे, अजब कंपनी शहर त्याला लंकेची उपमा साजे. ग ग ग ग माझा राजा तूर, माझा सरजा तूर, हे हे हे हे हे हे हे.
2: तर श्रोते हो, तुम्ही आता ऐकत आहात ती अज्ञात मुंबईची वरळीच्या बांधाची गोष्ट. ह्याच्या पुढच्या भागांमध्ये आम्ही वेगवेगळ्या तुम्हाला माहीत नसलेल्या अशा गोष्टी घेऊन येतोय, म्हणजे राणीच्या बागेची गोष्ट, राणीच्या पुतळ्याची गोष्ट आणि मुंबईतल्या सगळ्यात पहिल्या हॅशटॅग फाईव्ह स्टार हॉटेलची गोष्ट.
3: अज्ञात मुंबई हा कार्यक्रम आपल्याला ऐकायला मिळेल सकाळी 7:45 FM रेनबो वर आणि सकाळी 9 अस्मिता वाहिनीवर
2: आणि एनी टाइम न्यूज ऑन AIR या ऍप वर.
4: कष्टले हे मुंबई घडताना.
0: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलो हर्ट्ज वर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रीय प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
5: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
6: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात. नमस्कार गौरीताई.
7: नमस्कार
6: गौरीताई. अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
7: नक्की. साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 आम्ही US हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो.
6: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतात किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
7: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍप मध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो.
6: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार
7: आहे? न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे. आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात.
6: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com. गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
7: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या

0: तिथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच. त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आताच्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो.
1: अगदी. तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे. यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा. आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे. श्रोतेहो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नावनोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्क 1-800-267-79-91 1-800-267-79-91. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: अनुरूप विवाह संस्था या प्रायोजित कार्यक्रमानंतर ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम, श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
6: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे हे डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची माहिती देत असतात. गेल्या काही भागामध्ये आपण पंडुरोग असेल किंवा ताप किंवा ज्वर असेल, अंगावरून जाणं म्हणजेच अत्यार्तव असेल किंवा सतत डोळे लाल होणं असेल, अशा काही विकारांबद्दलची माहिती जाणून घेतली होती. तर डॉक्टर, या भागामध्ये आपण आम्ल पित्ताबद्दल बोलणार आहोत. आम्ल पित्त हा जरी आपल्याला अगदी पित्त झालंय असा सहज सोपा विकार वाटत असला तरी त्याचे परिणाम जे आहेत ते वेगवेगळ्या अवयवांवर अगदी डोळ्यावर सुद्धा होताना आपण बघतो. तर नेमकं आम्ल पित्त म्हणजे काय आणि त्याचे परिणाम डोळ्यावर कसे होतात याविषयी सांगाल का?
7: खरं तर आम्ल पित्त म्हणजे पित्ताला आम्लता येणं, विकृत झालेल्या त्या पित्तामुळं आम्ल पित्तामुळं शरीरावर बाधा यायला लागणं. मग काय पेशंटमध्ये छाती जळजळ, पोटात जळजळ, उलटी होणं, डोकं चढणं, कानाला कांठळ्या बसणं किंवा ह्याच पित्ताच्या ओकऱ्या होऊन थकवा यायला लागणं, अंगाला खास सुटणं किंवा गांधी येणं, असे त्याचं स्वरूप आहे. आम्ल पित्त हे बऱ्याच अंशी शहरी भागात जे आपल्याला मिळणं सापडतं ते आपल्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळे होतं. आम्ल पित्ताकडे तसा विकार हा दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित ह्या अर्थे म्हणतोय, जोपर्यंत अँटॅसिड घेतोय तोपर्यंत त्रास देत नाही अशी त्याची समज असतो लोकांचा. म्हणजे आम्ल पित्त कोणालाही विचारा, साधी उल्टी झाली, पित्त जळजळ मळमळलं की तो जातो. अँटॅसिडची नावही लोकांना पाठायत जायचं, त्या औषधाचं नाव सांगायचं, ते औषध घ्यायचं, त्यानं घेतलं की बरं वाटतं. काही लोक काही औषधं किंवा काय कॅप्सूल स्वरूपात काही औषधं अशी मिळतात की वर्षानुवर्ष खाणारी लोक आहेत. पण इथं हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची एखाद्या आम्लपित्ताबद्दल औषधं मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटॅसिडच्या म्हणून आणून ठेवायची, तेवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे त्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत. खरं तर आज विकार तो घेण्यामागचा उद्देशच आहे. आम्ल पित्त एवढा दुर्लक्षित ठेवण्यासारखा विकार नाही. त्वचा विकार आहे किंवा पोटाशी संबंधित मोठे विकार आहेत किंवा कोणत्याही मोठ्या विकारांचा त्रास इतका भयंकर असतो की त्याच्याकडे आपण तीव्रतेनं तेवढ्या लक्ष देतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. पण हे पित्त बिघडायला तुमच्या दिनचर्येतलं म्हणजे शिळं खाणं आहे, दुपारचं झोपणं आहे, रात्रीचं जागरण आहे किंवा अननेसेसरी औषध उपचार कुठले तरी घेणे आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला पित्ताच्या हिशोबानं व्हायला लागतो त्यावेळेला हे आम्ल पित्ताची लक्षणे दिसायला लागतात. आणि ज्यावेळेला अँटॅसिड सतत घ्यायला लागतो त्यावेळेला हे पित्त जिरायला लागतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आणि पर्यायानं डोळ्यावरती आपल्याला दिसत असतो, ज्याचा विचार आधुनिक शास्त्र कधीच करत नाही. योग्य वेळी आम्लपित्ताची ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी निदान केलं गेलं, तर त्याचा परिणाम जो डोळ्यावरती येतोय तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
6: आम्लपित्त म्हणजे नेमकं काय याबद्दलची तुम्ही माहिती दिलीत, पण तरी सुद्धा अजून आपल्याला जाणून घ्यायचंय आम्लपित्त आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम, तर तो जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
8: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 9852 5261 99 98 22 5261 99 9852 5261 99 9852 5261 99 98 22 5261 99
6: तर डॉक्टर अजून आम्लपित्ताबद्दल काय सांगता?
7: रक्तात पित्त वाढले, शरीर सुरुवातीला सिमटम दाखवतो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस, काही वर्ष, काही महिन्यानंतर त्याचा परिणाम आत्यारत्वासारखा दिसायला लागतो. पित्त रक्तातनं बाहेर पडायला लागतं, शरीर फेकून द्यायला लागतं. तसं ज्या वेळेला सुरुवातीला जवळजवळ मळमळपर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला हे वाढून वाढून नंतर ओकाऱ्यापर्यंत यायला लागतं, सांध्यांना सूज यायला लागते, अंगावर गांध्या यायला लागतात, असं ज्या वेळेला किंवा दात आंबायला लागतात, अशी मोठी लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला मात्र शहाणवायची वेळ आली, कारण ही मोठी लक्षणं आम्लपित्त हा विकार दाखवायला लागलाय. पण हे करत असताना, आपण आधुनिक शास्त्राच्या औषध घेत असताना ते पित्त सप्रेस करतोय, ते दाबून टाकतोय, याचा साधा विचारही कोणाच्या डोक्यात येत नाही. हे पित्त तसंच जिरायला लागतं. खरं तर उषपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं, त्याच्या नावाखाली सूर्योदयानंतर पाणी पिणारे लोक असू देत किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत झोपेपर्यंत किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणारे किंवा दूध पिणारे, दूध चांगलं असेल तरी दूध पिणारे लोक आहेत. हे द्रव पदार्थ चालत नाहीत कफ काळात. असं व्हायला लागलं की मग ह्या लोकांचं पित्त तात्पुरतं स्वरूपात कमी होतं, पण शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन सूजेच्या अनुषंगाने दिसायला लागतं.
6: डॉक्टर, आम्लपित्ताचा सुद्धा डोळ्यावर कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तुम्ही देताय, अजूनही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
8: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9852 5261 99 98 22 5261 99 98 22 5261 99 98 22 5261 99 98 22 5261 99
6: तर डॉक्टर, ह्याविषयी अजून काय सांगता येईल?
7: जसं मी आता सांगितलं की ह्याच्यात दिनचर्येतल्या त्रुटी काढाव्यात, ह्याच्यातल्या आहारातल्या त्रुटी काढाव्यात, निद्रेतल्या त्रुटी काढाव्यात, वैद्यकडे जायचीच गरज नाही. म्हणजे भीती काय वाटते किंवा व्याख्यान ऐकले की लोकांना काय वाटतं की हे म्हणजे व्यवसायासाठी केलं जातं, ते नाही आहे. हे लोकांच्या मार्गदर्शनासाठी हे व्याख्यान आहे. कोणत्याही वैद्याकडे सुरुवातीला जायचीच गरज नाही. तुम्हाला आम्लपित्तासारखे विकार आहेत आणि डोळ्यांचा विकार होऊ नये असं वाटत असेल, डोळ्यांचाच नाही शरीरावरती त्या आम्लपित्ताचा कोणता परिणामच नको असेल, तर तुम्हीच कुठंतरी वैद्यांच्या फक्त सल्ल्यानं आहाराचं नियोजन केलं, विहाराचं नियोजन केलं, औषधोपचार घ्यायचीच सुरुवातीला गरज नाही. पण ज्या वेळेला बाल्यावस्थेत आम्लपित्त आहे, ज्यावेळेला नुसतं आम्लपित्त विकार आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त आहार विहाराचं नियोजन करून तो विकार बरा करू शकता.
6: बरोबर.
7: जेवणाची वेळ काय असावी, रात्री झोपेची वेळ काय असावी, सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा काय असाव्यात, झोपायचंय दुपारी, पुणेकर दुपारी झोपतात, तर झोपायचं तर त्यासाठी जेवण आधी कधी करावं, झोप दुपारी कधी झोपावं,
6: तर जेवण काय घ्यावं,
7: हा जेवण काय घेतलं पाहिजे, दही असावं की न असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांगही विचार करून जर आहार विहाराचं नियोजन केलं तर आम्लपित्तच होत नाही. पण ज्याला आम्लपित्त झालाय, तो जिरलाय, त्याचा परिणाम शरीरावरती, लिव्हरवरती, डोळ्यावरती आलाय, त्याला मात्र ट्रीटमेंट करणंच गरजेचं आहे, कारण त्या शरीरात जिरलेलं पित्त काढणं गरजेचं आहे. जसं स्पंजमध्ये पाणी ऑब्झॉर्ब होतं, तसं हे पित्त सततच्या अँटीऍसिडमुळे शरीरात पूर्ण ऑब्झॉर्ब झालेलं असतं आणि शरीरात फाकून, पूर्ण शरीरात पसरून त्याचा सांध्यांवरती, त्वचेवरती, लिव्हरवरती आणि डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झालेला असतो. ती सूज काढणं तितकीशी सोपी नसते. अशा रुग्णांना आधी एका बाजूला आम्लपित्ताची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण त्याच्यासोबत आपल्याला पंचकर्मही करावं लागतं. काही लोकांना अवमन करावं लागतं, काही लोकांना विरेचन करावं लागतं, काही काही लोकांना बस्ती द्यावा लागतो, हे एका बाजूला शरीरशुद्धीचे प्रकार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो कमी करण्यासाठी, त्या डोळ्याच्या पित्ताचा डोळ्यावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी डोळ्यासाठी काही ठराविक स्पेसिफिक पंचकर्म सांगून ठेवले. लोकांना डोळ्याची पंचकर्म वाटलं की हेच वाटतं वमन विरेचन बसती, म्हणजे उलटी जुलाब आणि बसती, असं नाहीये. डोळ्याची वेगळी पंचकर्म सांगून ठेवली. डोळ्यावरती लेप केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांचा पाला धारण केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांची धार सोडली जाते, डोळ्यात औषधी ड्रॉप टाकले जातात, नस्य केलं जातं, जळू लावल्या जातात, पायाला लेप लावला जातो, कपाळावरती लेप लावला जातो, पूर्ण डोक्यावरती लेप लावला जातो, मुख लेपला सांगून ठेवलेले आहेत. हे नाना तऱ्हेनं आपल्याला आम्ल पित्तामुळं, ह्या पित्ताचा परिणाम रक्तावर झाल्यामुळं आणि त्या रक्तात दूषित रक्त न डोळा बाधित केल्यामुळं जी पडद्याला सूज आली कमी करण्यासाठी, हे शमन चिकित्सा, शरीर शुद्धीचे प्रयोग आणि डोळ्याला सांगलेले पंचक्रम, या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून मेळ घालून ट्रीटमेंट केली गेली तर आम्ल पित्तामुळे जो पडद्यावरती परिणाम झालाय तो सुजीच्या हिशोबाने असो की रक्तस्रावाच्या हिशोबाने असो तो आपल्याला कायम स्वरूपी काढता येतो.
8: डॉक्टर, ही अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलीत की आम्ल पित्त वेळेच आपण सुद्धा स्वतःच स्वतः रोखू शकतो, पण आपण सगळं नियोजन करण्याची गरज आहे आणि तसं नाही झालं तर अगदी सगळे अवयव डोळ्यांसकट सगळ्यावर आम्ल पित्ताचा परिणाम आपल्याला दिसायला लागू शकतो.
7: बरोबर.
8: या भागामध्ये आपण आम्ल पित्त या विषयावरची माहिती घेतली. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती घेणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
7: नमस्कार.
8: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 98 22 5 26 199 98 22 5 61 99.
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
2: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
3: श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा ग्राहक केंद्री प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता भावधारा.

0: Rubio repeatedly highlighted India as an important strategic partner in the Indo-Pacific, signaling growing momentum in economic ties between the world's largest and oldest democracies. He said his visit to India also included discussions with counterparts from the Quad, a grouping comprising India, the United States, Japan, and Australia. Mr. Rubio indicated that the four countries are moving beyond dialogue towards concrete projects, including enhanced maritime cooperation across the Indo-Pacific. Earlier, U.S. Ambassador to India Sergio Gore also said that 99% of work on the trade deal is done.
1: We're very optimistic. Look, we're 99% there. The last 1% we're working on, to put it into perspective, we've been working on this deal for a year and a half. You have two like-minded partners, the United States and India, that want to get this done. And the incredible thing about this is it will be a win-win situation for both of our countries.
0: Meanwhile, Mr. Rubio further highlighted a new initiative known as Pax Silica, involving 14 countries working together to secure supply chains linked to artificial intelligence. With Vishal's report, Chirag Jha, Akashwani News, Delhi.
2: Varanasi, the parliamentary constituency of Prime Minister Modi and one of the world's oldest living cities, is once again set to witness a historic international event. After successfully hosting G20 meetings, Varanasi will now host the second meeting of the BRICS Culture Working Group today and tomorrow. Representatives from 11 countries, including China, Brazil, Egypt, Ethiopia, and Indonesia, will take part in this meeting. The meeting will bring together senior diplomats, policymakers, and cultural experts. More from our correspondent.
3: A special exhibition of Kashi's world-famous GI Tagged and ODOP, that is One District, One Product products, will also be organized during the meeting. At the exhibition, six artisans will display six unique products representing Varanasi's rich craft traditions. These products are living symbols of Kashi's centuries-old art, craftsmanship, and cultural heritage. Through the exhibition, foreign delegates will not only be introduced to the uniqueness of these products, but local artists and artisans will also get an opportunity to showcase their products to the global market. Sushil Chandra Tiwari, Akashwani News, Lucknow.
2: The India Meteorological Department, or IMD, has issued an orange alert for heavy rainfall in Kerala and Mahi today. Delhi, Haryana, Chandigarh, Punjab, Rajasthan, Telangana and Vidarbha are likely to witness thunder squalls today, while a dust storm is expected in parts of West Rajasthan. This is Akashwani giving you the news. For quick news updates around the clock, follow us on our X handle at AIR News Alerts. And for details of these stories and more, log on to our website www.newsonair.gov.in and download the News on AIR app. India has undergone a remarkable transformation driven by the principles of Sabka Saath, Sabka Vikas, Sabka Vishwas and Sabka Prayas under the visionary leadership of Prime Minister Modi in the last 12 years. During this period, the Modi government carried out many flagship initiatives for the welfare and empowerment of the poor, farmers, women and youth. Akashwani News brings you a special feature on the government's efforts over the last 12 years across key sectors. Today, we focus on the measures taken by the government towards ease of doing business. A report.
4: India has undertaken sustained reforms over the past 12 years to improve its business regulatory environment and improve ease of doing business. These reforms have strengthened investor confidence, promoted entrepreneurship, and enhanced India's position as a globally competitive business destination. Startup India initiative, launched in 2016, is nurturing innovation, promoting entrepreneurship, and enabling investment-driven growth. Due to the efforts of the government, the number of startups has gone up to 2,23,000 in March this year from just around 500 in 2016. The Income Tax Department launched the new e-filing portal in June 2021 to provide greater taxpayer convenience and a modern, seamless experience. GST was introduced in 2017 and it replaced a fragmented and complex indirect tax regime that burdened businesses and consumers alike. GST reforms announced in September last year provided an additional boost to ease of doing business. Talking to Akashwani News, a chartered accountant Manoj Basir of Thane in Maharashtra said that the reforms brought by the government in direct and indirect taxes has brought economic stability.
5: Kendra Sarkar ke apratyaksh aur pratyaksh karke upar The indirect and direct tax reform undertaken by central government are a major step forward the country's economy. Through its indirect tax reforms, the government has moved towards the vision of one nation, one tax. It has also significantly reduced the complexity of multiple tax structures by consolidating into fewer slabs, and there are indications that further rationalization may take place in the future.
4: To address procedural hurdles and simplify MSME registration, the government introduced Udyam Registration Portal. The MSME registration on the portal has increased from 10,000 in October 2020 to over 8,31,000 till date. To digitize and make public procurement more streamlined and inclusive, government e-marketplace GEM was introduced in 2016. It is connecting women entrepreneurs, startups, MSEs, self-help groups and Divyangjans to mainstream procurement. It has achieved a cumulative gross merchandise value of over 18 lakh crore rupees. Speaking to Akashwani News, a seller in GEM and a CMD in a company, Kamini Gupta, said the process in GEM is simple and transparent.
6: The most important thing was how to reach out to different departments. And we became a seller on GEM platform, which is a government e-marketplace. And GEM became a blessing in our lives because it makes government purchasing transparent, efficient and hassle-free.
4: India's ease of doing business framework today reflects the combined strength of digital infrastructure, policy reforms and trust-based governance. With Dipend, Anupam Mishra, Akashwani News, Delhi.
2: The inaugural edition of the World Yogasan Sports Championship is set to kick off this evening at Transtadia in Ahmedabad, Gujarat, marking a historic milestone on the global sporting roadmap. Prime Minister Modi will virtually join the mega event in the evening to share his best wishes as yoga enthusiasts and athletes from across the globe gather for the competition. We have a report from our correspondent.
7: The five-day event will witness participation from over 400 participants from 60 countries, including the United States. Organized under the aegis of World Yogasana and hosted by Yogasan Bharat, this milestone event aims to pave the way for the inclusion of yoga in multi-sports event globally, along with spreading awareness about yoga and wellness globally. Competitors will participate in seven official Yogasan categories, including artistic and rhythmic yoga divisions, where they will be assessed on strength, flexibility, balance, endurance and precision under global standardized judging criteria. Aparna Khun, Akashwani News, Ahmedabad.
2: A total of 21 people lost their lives after a fire broke out at a guest house in the Malviya Nagar area of New Delhi yesterday. Delhi police said the deceased include 9 Indian nationals and 12 foreign nationals. The police said a case has been registered and an investigation is underway. In another fire incident, 3 people lost their lives and several others sustained injuries in Bihar. The incident took place after a massive fire broke out at a private hospital located under the jurisdiction of the Brahmapura police station in Muzaffarpur last night. Muzaffarpur District Magistrate Subrat Kumar Sen confirmed the deaths and stated that a number of patients remain in critical condition. And in sports, in football, hosts India have booked their place in the final of the SAF Women's Championship after defeating Bhutan 1-0 in the semi-final at Margao in Goa yesterday. Samfida Nongroom scored the match-winning goal in the 58th minute to help India move into their first SAF Women's Championship final in 6 years. 5-time champions India will now face defending champions Bangladesh in the title clash on Saturday at 6:30 p.m. And now for a look at today's newspapers, it's over to Tanvi Khurana.
8: Thank you, Anuja. The headlines in all the dailies are full with the tragic news of one of the deadliest fires in Delhi in recent years. Hindustan Times writes, safety gaps spark another tragedy as 21 die in blaze that swept through the 5-story hotel located in a narrow lane crowded locality in South Delhi. An editorial in The Hindu writes on how India scaled its startup industry from 2016 to 2025. The Startup India scheme has truly come of age due to the supportive policy environment, robust startup growth and a positive investment climate. Cabinet backs ordinance to ease tax rules for foreign investors in some securities, states the Times of India. The Economic Times comes up with a story on domestic travel demand remains strong despite rising fuel costs and airfares and fewer flights under the headline Summer Travel Plans Take No Break. And finally, the Tribune writes about a memorable moment when the Tibetan spiritual leader, the 14th Dalai Lama, was presented with a Grammy Award won by his audiobook Meditations, The Reflections of His Holiness. And with that, it's back to you, Anuja.
2: Thank you, Tanvi. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to hold talks with acting President of Venezuela, Delcy Rodriguez, in New Delhi today. Union Home Minister Amit Shah to chair 73rd plenary session of Northeastern Council in Shillong. U.S. Secretary of State Marco Rubio says United States and India are only weeks away from concluding a long-awaited trade agreement. IMD issues orange alert for heavy rain in Keralam and Mahi today. First World Yogasan Sports Championship to begin today in Ahmedabad. Prime Minister Narendra Modi to join the event. And in football, India advanced to the final of SAF Women's Championship, beating Bhutan 1-0 in Goa. And with that, we end the morning news. Have a nice day.
9: Akashwani se pesh hai khabarnama.
10: Udghoshana lagechach. Akashwani cha he Pune kendra hai. 8:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
11: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये ऊर्जा सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, आरोग्यसेवा, औषध उद्योग, नवीकरणीय ऊर्जा आदी विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज या 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या असून भारत आणि व्हेनेझुएला दरम्यानचे संबंध अधिक मजबूत होण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्वपूर्ण मानला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संसदीय मतदारसंघ असलेल्या वाराणसी शहरात आज आणि उद्या ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी या बैठकीत सहभागी होतील. या बैठकीमध्ये वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातील तज्ज्ञ चर्चा करणार आहेत. तसंच या बैठकीदरम्यान काशीच्या जगप्रसिद्ध GI टॅग प्राप्त उत्पादनाचं एक विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात वाराणसीच्या समृद्ध हस्तकला परंपरेचं प्रदर्शन कारागीर करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मेघालयमधील शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार असून त्याचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या परिषदेत पूर्वोत्तर राज्यातील विविध विकास संबंधी मुद्द्यांवर व्यापक चर्चा करण्यात येणार आहे. यामध्ये पायाभूत सुविधांचा विकास, शेती, बागा, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प आदी विविध क्षेत्रांचा समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 याबाबत व्यापक चर्चा होणार आहे. या परिषदेत पूर्वोत्तर राज्य विकास मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया, राज्यमंत्री सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे सुकांत मुजुमदार, ईशान्य भारतातील 8 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज संध्याकाळी 2 दिवसांच्या त्रिपुरा दौऱ्यावर जात आहेत. या दरम्यान ते लंकामुरा इथल्या सीमा सुरक्षा दलाच्या चौकीचं उद्घाटन करणार असून पुष्पदंत पॅलेस हॉटेलचा शिलान्यासही करणार आहेत. तसंच अमित शहा राज्य आणि केंद्रीय सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांबरोबर उच्चस्तरीय बैठक करणार आहेत. विमान कंपन्यांना इंधन दरवाढीपासून दिलासा देण्यासाठी 10,000 कोटींच्या स्थिरीकरण निधीला काल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत बैठकीनंतर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विविध निर्णयांबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विमान इंधनाचे दर मे महिन्यामध्ये 2.5 पटीनं वाढले आहेत. विमान कंपन्यांना देण्यात येणारा 10,000 कोटींचा हा फिरता निधी असून यामुळे इंधनाचे दर स्थिर ठेवायला मदत होईल. विमान वाहतूक परिसंस्थेवर अवलंबून 77 लाख नोकऱ्यांना यामुळे संरक्षण मिळेल असंही वैष्णव यांनी सांगितलं. याशिवाय नवी दिल्लीतल्या जुन्या बस आणि ट्रक बदलण्यासाठी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र नियोजन मंडळाला सहाय्य करण्यासाठीच्या योजनेलाही कालच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. याची अंमलबजावणी दिल्ली हरियाणा उत्तर प्रदेश आणि राजस्थान या राज्यांच्या सहकार्यानं केली जाईल. राजधानी दिल्ली क्षेत्रातलं प्रदूषण कमी करणं हे याचं उद्दिष्ट असल्याचं वैष्णव यांनी सांगितलं. रामेश्वर ते पारादीप या 163 किलोमीटरच्या सागरी किनारी मार्गालाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. यासाठी 8,300 कोटी रुपये खर्च येणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात असून लवकरच या कराराला अंतिम स्वरूप दिलं जाईल आणि येत्या काही आठवड्यात तो पूर्ण होईल असा विश्वास अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी व्यक्त केला आहे. अमेरिकेच्या परदेशी व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात भारत हा अमेरिकेचा महत्वपूर्ण धोरणात्मक भागीदार असल्याचं त्यांनी सांगितलं. नुकत्याच झालेल्या भारत दौऱ्यामध्ये आपण भारतासोबतच क्वाड देशांच्या गटातील ऑस्ट्रेलिया जपान यांच्याबरोबरही सागरी व्यापार वाढवण्यासंदर्भात चर्चा केली असल्याचं मार्को रुबिओ यांनी सांगितलं. जगभरात योगासनांना प्रचंड लोकप्रियता मिळत असून आज गुजरातमधल्या अहमदाबाद इथं पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 होत आहे अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या समाज माध्यमावरील संदेशात दिली आहे. ते या कार्यक्रमामध्ये आज आभासी माध्यमातून सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतील एक महत्वपूर्ण टप्पा आहेत असं सांगत स्पर्धेचं आयोजन करणाऱ्यांना आणि स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांना पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आहेत. या जागतिक योगासन स्पर्धा 8 जूनपर्यंत चालणार असून त्यामध्ये जगातल्या 60 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. पश्चिम बंगालमधल्या विविध प्रलंबित रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव येत्या शनिवारी कोलकाता इथं भेट देणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते राज्याचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्यासोबत एक उच्चस्तरीय बैठक घेणार आहेत. या बैठकीला रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि मेट्रो रेल्वेचे महाव्यवस्थापक देखील उपस्थित राहतील. या बैठकीत चर्चेचा मुख्य भर राज्यातल्या विविध रेल्वे प्रकल्पांवर असणार असून यामुळे रेल्वे विकासाच्या संदर्भात केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध अधिक दृढ होण्याची अपेक्षा आहे. नवी दिल्लीतल्या मालवीय नगर इथं काल एका हॉटेलला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 झाली आहे. यामध्ये 12 परदेशी नागरिक तर 9 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. आतापर्यंत 49 जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. त्यातील 21 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 8 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरू केला असून इमारतीचा मालक लवकेश बजाज याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. बालस्नेही पंचायत आणि जलसमृद्ध पंचायत या दोन प्रमुख श्रेणींसह अन्य विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना काल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आलं. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ केंद्रीय पंचायत राज मंत्री राजीव रंजन सिंह यांच्या हस्ते झाला. भंडारा जिल्ह्यातील इटगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत देशामध्ये प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचं पारितोषिक पटकावलं. तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीमध्ये देशात प्रथम क्रमांक मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार प्राप्त केला. गोव्यातल्या मडगाव इथं सुरू असलेल्या सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत काल यजमान भारतीय संघानं उपांत्य फेरीमध्ये भूतानचा 1-0 पराभव करत स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला संफिदा नोंगक्रमनं निर्णायक गोल करत भारताला 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच महिला अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचवलं. या स्पर्धेत 5 वेळा विजेतेपद पटकावलेला भारत आता येत्या शनिवारी विजेतेपदाच्या लढतीमध्ये गतविजेत्या बांगलादेशच्या संघासमोर बरोबर अंतिम सामना खेळणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगेज यांच्यात आज नवी दिल्लीत द्विपक्षीय चर्चा. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज शिलाँग इथं ईशान्य भारतातील राज्यांच्या 73व्या परिषदेला उपस्थित राहणार. भारत आणि अमेरिका दरम्यानच्या व्यापार करारावर दीर्घकाळ चालू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात. आणि सेफ महिला अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा अंतिम फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

हे गीत मंदाकिनी पांडे यांनी गायलं होतं. गीत आणि संगीत यशवंत देव. सुगम संगीत आपण ऐकत आहोत भावधारा या कार्यक्रमात आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

रमण रणदिवे यांचं गीत आपण ऐकलं. गायक होते मधुकर आरकडे. आणि भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

निळकंठ डोले यांचं गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गायक मोरेश्वर निस्ताने. आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया

आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात द्विपक्षीय चर्चा। डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेत ठराव मंजूर। संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅगो आणि झिम्बाब्वे या देशांची निवड। मोसमी पावसाचं केरळात आगमन। पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार। आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज नेहलानी यांचं मुंबईत निधन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं बैठक सुरू आहे। ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातल्या सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेते चर्चा करतील। त्याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली। त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली। डेल्सी रॉड्रिक्स यांचं 5 दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल नवी दिल्ली इथं आगमन झालं। त्यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळात व्हेनेझुएलाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री, अर्थमंत्री, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री यांचा समावेश आहे। व्हेनेझुएलाचं शिष्टमंडळ ऊर्जा, औषध निर्माण आणि वाहन क्षेत्राशी संबंधित आस्थापनांना भेट देणार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी सांगितलं। भारत आणि व्हेनेझुएला हे ऊर्जा क्षेत्रातले महत्वाचे भागीदार असून भारतातल्या सार्वजनिक क्षेत्रानं व्हेनेझुएलाच्या ऊर्जा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली। या भेटीमुळे हे संबंध आणखी दृढ होतील अशी अपेक्षा आहे। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणमध्ये पुढली लष्करी कारवाई करण्यापासून रोखण्यासाठी अमेरिकेच्या संसदेनं एक ठराव मंजूर केलाय। 4 रिपब्लिकन सदस्यांनी डेमोक्रेट्सना साथ दिल्यानंतर 215-208 मतांनी हा ठराव मंजूर झाला। इस्रायल आणि अमेरिकेनं गेल्या फेब्रुवारीपासून इराणमध्ये छेडलेल्या युद्धावरून अमेरिकन संसदेत नाराजी उमटत असून ट्रम्प यांच्या युद्धखोरीवर नियंत्रण मिळवण्याचा अमेरिकन संसदेचा हा चौथा प्रयत्न आहे। मात्र रिपब्लिकन पक्षाच्या नियंत्रणाखाली असलेल्या अमेरिकन प्रतिनिधीगृहात अद्याप त्याला मंजुरी मिळाली नाही। इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात परस्परांबरोबरचा शस्त्रसंधी आणखी वाढवण्यावर तसंच लेबनॉनमध्ये प्रायोगिक तत्वावर अनेक सुरक्षा क्षेत्र निर्माण करण्यावर सहमती झाली। हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांना या क्षेत्रात प्रवेश करायला बंदी असेल। या सुरक्षा क्षेत्रांचा संपूर्ण ताबा लेबनीज सैन्यानं घ्यावा अशी तरतूद या करारात करण्यात आली असून या उपायांमुळे सर्वसमावेशक शांतता आणि सुरक्षा कराराच्या दिशेनं प्रगती शक्य होईल अशी अपेक्षा आहे। दरम्यान हिजबुल्ला गटानं गोळीबार पूर्णपणे थांबवल्यावर आणि लिटानी नदीच्या दक्षिणेकडच्या भागातून माघार घेतल्यावरच हा शस्त्रसंधी लागू होईल असं अमेरिकेच्या मध्यस्थीनं पार पडलेल्या चर्चेच्या चौथ्या फेरीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात म्हटलंय। संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेनं ऑस्ट्रिया, किर्गिस्तान, पोर्टुगल, त्रिनिदाद, टोबॅको तसंच झिम्बाब्वे या 5 देशांची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून 2 वर्षांच्या कार्यकाळासाठी निवड केली। हे देश 1 जानेवारी 2027 रोजी आपला कार्यभार स्वीकारतील आणि 31 डिसेंबर 2028 पर्यंत कार्यरत राहतील। नव्यानं निवड झालेले देश डेन्मार्क, ग्रीस, पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या अस्थायी सदस्य देशांची जागा घेतील। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचं अस्थायी सदस्यत्व मिळवण्यासाठी उमेदवार देशाला संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेत उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्य देशांपैकी 2/3 सदस्यांचा पाठिंबा मिळवणं आवश्यक आहे। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत 15 सदस्य आहेत। ब्रिटन, चीन, फ्रान्स, रशिया आणि अमेरिका हे स्थायी सदस्य आहेत तर 10 अस्थायी सदस्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांमधून निवडले जातात। यापैकी 5 सदस्यांची दरवर्षी नव्यानं निवड होते।
ब्रिक्स सांस्कृतिक कार्यगटाच्या दुसऱ्या बैठकीचं आयोजन उत्तर प्रदेशात वाराणसी इथं करण्यात आलं आहे. आज आणि उद्या होणाऱ्या या बैठकीत चीन, ब्राझील, इजिप्त, इथिओपिया आणि इंडोनेशियासह 11 देशांचे प्रतिनिधी सहभागी होतील. या बैठकीत वरिष्ठ मुत्सद्दी धोरणकर्ते आणि सांस्कृतिक क्षेत्रातले तज्ज्ञ चर्चा करतील. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज मेघालयात शिलाँग इथं ईशान्येकडच्या राज्यांची 73वी परिषद सुरू झाली. या परिषदेत ईशान्येकडच्या राज्यांमधल्या विकासाबाबतच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होईल. पायाभूत सुविधा विकास, शेती, बगीचे, क्रीडा, पर्यटन, गुंतवणूक, संपर्क साधनांचा विकास, हस्तशिल्प यासारख्या विविध क्षेत्रांचा यात समावेश आहे. या परिषदेत ईशान्य भारत विकास व्हिजन 2047 बाबतही चर्चा होणार आहे. या परिषदेत ईशान्येकडच्या 7 राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसंच केंद्र आणि राज्य सरकारांचे अधिकारी सहभागी झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नैऋत्य मोसमी पावसाचं आज केरळमध्ये आगमन झाल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसानं आज नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राच्या उर्वरित भागात, पश्चिम मध्य आणि पूर्व मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, संपूर्ण लक्षद्वीप बेटं, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि तामिळनाडूच्या काही भागांमध्ये, कोमोरीन परिसराच्या उर्वरित भागांमध्ये, आग्नेय बंगालच्या उपसागरात आणि नैऋत्य, पश्चिम मध्य, पूर्व मध्य आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात आगेकूच केले. यापूर्वी हवामान विभागानं 26 मे रोजी केरळमध्ये मोसमी पावसाची सुरुवात होईल असा अंदाज वर्तवला होता. वातावरणातल्या एल निनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली. भारतातला वायव्य प्रांत, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळ पट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलंय.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीतून माघार घेण्याचा आज शेवटचा दिवस. कोकणातल्या दोन्ही जागांवर निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता. विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय होईल असा चंद्रशेखर बावनकुळे यांना विश्वास. मोसमी पावसाचं केरळात आगमन. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आजपासून अहमदाबाद इथं सुरू होणार. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहिलानी यांचं निधन. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. दरम्यान अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांशी चर्चा केली असून बहुतांश बंडखोर अर्ज मागे घेतील. जिथे संख्याबळ नाही तिथे काँग्रेसनंही उमेदवार मागे घ्यावा आणि निवडणूक बिनविरोध होऊ द्यावी असं बावनकुळे म्हणाले. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांचं वितरण काल नवी दिल्ली इथं झालं. केंद्रीय पंचायत राजमंत्री राजीव रंजन सिंह यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरित करण्यात आले. महाराष्ट्रातल्या 4 पंचायत

पंचायतींना विविध वर्गात पुरस्कार मिळाले. भंडारा जिल्ह्यातल्या ईदगाव पुनर्वसन ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत तर रायगड जिल्ह्यातील खारीवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम क्रमांक मिळवला. रायगड जिल्ह्यातल्या चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सुरक्षा विभागात तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासन विभागात द्वितीय पुरस्कार मिळाला. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी सुरू असलेल्या कांदा खरेदीला वेग देण्यासाठी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. नाशिक जिल्ह्यात नाफेडला नवीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली असून यामुळे अधिक शेतकऱ्यांचा कांदा सरकारी खरेदी योजनेत समाविष्ट होणार असून बाजारभावाला आधार मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे दर्जेदार कांद्याचं प्रमाण घटल्यानं खरेदी प्रक्रियेत येणारे अडथळे दूर करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आला आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळात झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळात पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. वातावरणातल्या अलनिनोच्या प्रभावामुळे यंदा आशिया खंडातल्या देशांमध्ये उष्ण आणि कोरडं तापमान आणि कमी पावसाचा अंदाज असून यामुळे पेरणीचं क्षेत्र घटण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी वर्तवली आहे. भारतातला वायव्य भाग, ऑस्ट्रेलियाचा गहूपट्टा, थायलंडचा तांदूळपट्टा ते इंडोनेशियातल्या पाम शेतीवर याचा परिणाम होईल असा अंदाज आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पहिली जागतिक योगासन क्रीडा स्पर्धा 2026 आज गुजरातमध्ये अहमदाबाद इथं सुरू होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दूरस्थ पद्धतीनं सहभागी होतील. या स्पर्धा योगासनांच्या जागतिक क्रीडा वाटचालीतला एक महत्वाचा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी म्हटलं आहे. स्पर्धेचे आयोजक आणि स्पर्धकांना त्यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशातून शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या 8 जूनपर्यंत या स्पर्धा चालणार असून आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका आणि ओशियानीमधल्या सुमारे 70 ते 75 देशातले 500 पेक्षा जास्त योगपटू यात सहभागी होणार आहेत. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेतून भारताची PV सिंधू बाहेर पडली आहे. अव्वल मानांकित दक्षिण कोरियन खेळाडू अॅन से यंगनं 17-21, 14-21 अशा गुणफरकानं सिंधूला पराजित केलं आणि उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. सॅफ महिला फुटबॉल स्पर्धेत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली आहे. गोव्यात मडगाव इथं काल झालेल्या सामन्यात भारतीय संघानं भूतानचा 1-0 असा पराभव केला. भारत 6 वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला असून विजेतेपदासाठी भारताचा सामना येत्या शनिवारी बांगलादेशबरोबर होणार आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत इटलीचा फ्लेविओ कोबोली यानं प्रथमच उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्यानं कॅनडाचा 4th मानांकित फेलिक्स ऑगर एलियासेमे याला 4-6, 6-4, 6-4, 6-4 हरवलं. या स्पर्धेतला दुसरा उपांत्यपूर्व सामना इटलीच्याच मॅटिओ बेरेटिनी आणि मॅटिओ अर्नाल्डी यांच्यात होणार असून सामन्याच्या विजेत्याबरोबर फ्लेविओ कोबोली उपांत्य फेरीत लढत देईल. पुणे जिल्ह्यातल्या विषारी दारू प्रकरणी CIDनं काल नवी मुंबईत वाशी इथं 2 जणांना अटक केली. दारू बनवण्यासाठी विषारी रसायनांचा पुरवठा केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांनी आज पिंपरी इथल्या न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयानं त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी दिली. पिंपरी चिंचवडमध्ये दापोडी आणि पुण्यात हडपसर परिसरात विषारी दारू प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला तर अनेकांना विषबाधा झाली होती. या प्रकरणातली संपूर्ण पुरवठा साखळी, विषारी रसायनांचा स्रोत आणि संबंधित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. जळगाव जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासनानं 2 स्वतंत्र कारवाया करत खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवलेलं खाद्यतेल तसंच मानकानुसार नसलेल्या शीतपेयांचा 1,55,000 रुपयांचा साठा जप्त केला. पाचोरा तालुक्यात वरखेडी वाघोडे परिसरात करण्यात आलेल्या तपासणीदरम्यान रिफाईंड सोयाबीन तेल अन्न सुरक्षा मानक कायद्याच्या तरतुदीनुसार पॅकिंग न करता खुल्या स्वरूपात विक्रीस ठेवण्यात आल्याचं आढळून आलं तर 40 गाव इथं विनापरवाना शीतपेय विक्रेत्याची तपासणी केली असता शीतपेयांचे मानकांप्रमाणे नसलेले नमुने आढळून आले. जळगाव शहरातील मतदार यादी विशेष पुनरीक्षण मोहिमेत निष्काळजीपणा
केल्याबद्दल

नमस्कार श्रोते हो, विविध भारती सेवेचं प्रसारण आपण ऐकत होता। श्रोते हो, FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र आहे। आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ शके 1948, दिनांक 4 जून 2026। श्रोते हो, संध्याकाळचे ठीक 5 वाजलेत। आजच्या या प्रसारणात सर्व श्रोत्यांचं मी संजीवनी पालेकर स्वागत करते। सुरुवातीला एक नजर टाकूयात आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांच्या रूपरेषेवर। या रूपरेषेनंतर श्रोते हो लगेचच हिंदी चित्रपट संगीत ऐकू शकाल। सायंकाळी 5:30 ऐकूयात स्वप्नांना जागतिक पंख, करिअर समुपदेशक प्रणाली देसाई यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद। सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड। सायंकाळी ठीक 6 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू। सायंकाळी 6:05 जितेंद्र घोडके सराफ प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल। सायंकाळी 6:15 सुगम संगीत प्रसारित करू। तर सायंकाळी 6:25 उद्या शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा आणि आजचा सुविचार ऐकू शकाल। सायंकाळी 6:30 भक्ती संगीत। तर ठीक 7 प्रादेशिक बातम्या, 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील आम्ही सहक्षेपित करू। दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल। ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा। श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर। आणि आजच्या या प्रसारणात मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर। श्रोते हो, आत्ता ऐकूयात हिंदी चित्रपट संगीत। आज 4 जून आपल्या मधुर, भावपूर्ण आणि बहुआयामी आवाजाने कोट्यवधी रसिकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे महान गायक SP बालसुब्रमण्यम यांचा जन्मदिवस। 1946 आंध्र प्रदेशातील नेल्लोर येथे जन्मलेल्या SP बालसुब्रमण्यम यांचं बालपण संगीताच्या वातावरणात गेलं। त्यांचे वडील हरिकथा कलाकार होते, त्यामुळे संगीताचे संस्कार हे त्यांच्या घरातून लाभले। त्यानंतर अभियांत्रिकी शिक्षण घेत असताना त्यांनी गायन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली आणि आपल्या प्रतिभेची एक वेगळी झलक दाखवली। चला तर श्रोते हो, त्यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा देऊयात आणि हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात साजन या चित्रपटातील समीर यांचं गीत। संगीत नदीम श्रवण यांचं आहे, स्वर अर्थातच SP बालसुब्रमण्यम यांचा।

श्रोतेहो, 1966 मध्ये त्यांनी तेलुगू चित्रपटातून पार्श्वगायनाला सुरुवात केली आणि त्यानंतरचा त्यांचा प्रवास म्हणजे भारतीय संगीत इतिहासातील एक सुवर्णपानच. तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, हिंदी, मराठी, संस्कृत आणि इतर अनेक भाषांमध्ये त्यांनी गायन केलं. श्रोतेहो, SP बालसुब्रमण्यम यांच्या आवाजात एक विलक्षण जादू होती. चला तर आत्ता ऐकूयात वंश या चित्रपटातील समीर यांचं हे गीत. संगीत आनंद मिलिंद यांचं आहे, गायक स्वर लता मंगेशकर आणि SP बालसुब्रमण्यम यांचा.

ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज श्रोत्यानु ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: ताई, नोकरी मिळाली.
2: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
1: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
2: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
1: इन्स्टंट कर्ज हे मिळतं ना.
2: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
1: पण ताई,
2: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
1: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
2: अच्छा.
3: आरबीआय म्हणते,
4: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

हैकन, साजन, पत्थर के फूल यासारख्या चित्रपटातील गाण्यांनी संपूर्ण भारतात त्यांना लोकप्रियता मिळाली होती. श्रोते हो, आत्ता ऐकूयात SP बालसुब्रमण्यम आणि चित्रा यांच्या स्वरात मजरू सुलतानपुरी यांचं गीत. संगीत आनंद मिलिंद यांचं आहे. चित्रपट लव.

श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत अभिनेता सलमान खान यांच्या आवाजाशी साम्य असल्याने त्यांच्या चित्रपटातील त्यांच्या गीतांना पार्श्वगायन करण्याची संधी SP बालसुब्रमण्यम यांना मिळाली आणि ही गाणी लोकप्रियही ठरली आणि त्याचबरोबर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये संगीत क्षेत्रात एकाच व्यक्तीने 40,000 गीते गायल्याचा विक्रम हा त्यांच्या नावावर नोंदविला गेला आहे. भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पद्मश्री 2001, पद्मभूषण 2011 आणि पद्मविभूषण 2020 या सर्वोच्च बहुमानाने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. श्रोते हो, कार्यक्रमात ऐकूयात त्यांच्या आवाजातलं असद भोपाली यांचं हे गीत. संगीत राम लक्ष्मण यांचं आहे. चित्रपट मैने प्यार किया.

0: श्रोते हो, एस पी बालसुब्रमण्यम यांना 2012 राज्य NTR राष्ट्रीय पुरस्कार तर 2016 रौप्य मयूर पदक देऊन गौरवण्यात आलं. अशा या महान गायकाचे 25 सप्टेंबर 2020 रोजी चेन्नई इथे निधन झालं. श्रोते हो, आज त्यांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांनी गायलेली गाणी आपण ऐकली. याबरोबरच श्रोते हो, आजचा हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आपण ऐकतंय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झ सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, संध्याकाळचे 5:30 झाली आहेत आणि आजच्या प्रसारणात मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर. आता ऐकूयात स्वप्नांना जागतिक पंख, करिअर समुपदेशक प्रणाली देसाई यांच्याशी मेघना सकपाळ यांनी साधलेला संवाद. सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकूयात.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या बदलत्या जगात शिक्षणाच्या नव्या दिशा, कौशल्याधारित अभ्यासक्रम आणि परदेशात वाढत्या नोकरीच्या संधी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. योग्य शिक्षण, योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन असेल तर परदेशात करिअर घडवण्याची संधी अधिक सुलभ होऊ शकते. याच विषयावर आज आपण संवाद साधणार आहोत करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई यांच्याशी. प्रणाली मॅडम, आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. आजच्या बदलत्या आणि स्पर्धात्मक काळात केवळ पारंपरिक शिक्षण पुरेसं ठरत नाही. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच कोणत्या नवीन कौशल्यांकडे लक्ष द्यायला हवं जे त्यांच्या भविष्यातील करिअरसाठी उपयुक्त ठरेल याबाबत आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करा.
2: आजच्या टाइमला जास्त AI खूप मागणी आहे. AI, IT रिलेटेड जॉब्स किंवा हेल्थ केअर, लॉजिस्टिक्स, मार्केटिंग, स्पेशली डिजिटल मार्केटिंग. पूर्वी कसं नुसतं ट्रेडिशनल मार्केटिंग होतं, पण आता मोस्टली डिजिटल मार्केटिंग आणि लॉजिस्टिक्स ह्याला जास्त मागणी आहे. आणि पूर्वी फक्त स्टुडंट्स आहेत ते विचार करायचे US जायचं, कॅनडाला जायचं, युरोपला जायचं किंवा UK, पण आता जास्त संधी ऑस्ट्रेलियाला, सिंगापूर, चायना आणि UAE पण ओपन आहे. सो तिथे चांगलं एज्युकेशन पण मिळतं आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज पण चांगले आहेत तिथे.
1: बरोबर आहे मॅडम. मॅडम, विद्यार्थ्यांनी परदेशातील शिक्षण आणि नोकरीसाठी तयारी नेमकी कोणत्या वयापासून सुरुवात करावी?
2: 11वी 12वी नंतर ऍक्च्युली तुम्ही विचार करायला हरकत नाही की तुम्हाला कुठे जायचं आहे आणि त्याप्रमाणे कोणती कंट्री तुमच्यासाठी सही आहे. ठीक आहे. सो फॉर एक्झाम्पल, तुम्हाला इफ मार्केटिंग शिकायचं आहे तर युरोप चांगलं आहे. मग त्यासाठी तुम्हाला एक लँग्वेज लर्न करायला लागणार. युरोपचं काय आहे, तुम्ही फक्त इंग्लिशने एक लँग्वेज करून उपयोग नाही. तर तुम्हाला फ्रान्सला जायचं आहे तर फ्रेंच लर्न करायला लागणार, जर्मनीला जायचं आहे तर जर्मन लर्न करायला लागणार. मग 11वी 12वी पासून तुम्ही स्टार्ट केलं, एक नवीन लँग्वेज पिकअप केली आणि त्याबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज लाईक तुम्ही कम्युनिकेशन स्किल्स आणि त्यावर जास्त तुम्ही भर घेतला, तर मग हे सगळी गोष्टी केल्यानंतर तुम्ही काउन्सिलरकडे जाऊन तुम्हाला बघायला लागेल की तुम्हाला एक्झॅक्टली जे कंट्रीला जायचं आहे त्याचे व्हिजा प्रोसिजर्स काय आहेत. व्हिजा प्रोसिजर्स नंतर तुम्ही ते गोष्टी लर्न करून त्या त्या फॉर एक्झाम्पल कॉलेज युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन ते अलाईन करायला हवं त्या कंट्रीप्रमाणे. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला मार्केटिंग लर्न करायचं आहे तर तुम्हाला एक मार्केटिंगमध्ये इंटर्नशिप करायला लागणार. तर हे गोष्टी एकदा प्रॉपरली काउन्सिलरकडे जाऊन काय आहे, कोणत्या कंट्रीला काय रूल्स आहेत, त्याप्रमाणे तुम्हाला स्टडीज करायला लागतात. सो युजली 11वी 12वी नंतर तुम्हाला ऍटलीस्ट आयडिया येणार की तुम्हाला करायचं काय लाईफमध्ये, तुम्हाला काय आवडतं. त्यानंतर तुम्हाला बेसिक मॅच्युरिटी पण आल्यानंतर तुम्ही थोडंफार एक लँग्वेज पिकअप करा, कोणत्या कंट्रीमध्ये जायचं असेल त्याची लँग्वेज पिकअप करा. अलॉंग विथ दॅट थोडी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करा, जसं फॉर एक्झाम्पल कुठेतरी इंटर्नशिप केली, कुठे काम केलं, तर कम्युनिकेशन स्किल्सवर जास्त इम्पॉर्टन्स द्या. ठीक आहे. लँग्वेज म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला बेसिक इंग्लिश तर यायलाच हवं. अलॉंग विथ दॅट तुम्ही कुठे पण जाताय, ज्या कंट्रीमध्ये जाणार आहे तिथे कोणती लँग्वेज तुम्हाला मँडेटरी आहे ती लर्न करायला घ्या 11वीपासूनच मी म्हणेन. म्हणजे बाय द टाइम तुम्ही तुमचं कॉलेज कम्प्लीट होईल तुम्हाला लँग्वेज तरी येईल ना. आणि नंतर तुम्ही एका काउन्सिलरकडे जाऊन विचारा की मला हे कंट्रीला जायचं आहे, याचे रूल्स काय आहेत, आणि त्या रूल्स प्रमाणे तुम्ही ते त्यावेळीपासूनच अडॅप्ट करा, लर्न करा गोष्टी. आणि मग बाय द टाइम तुम्ही कॉलेज युनिव्हर्सिटी करणार तुमच्याकडे ते सगळे गोष्टी रेडी आहेत, तुम्ही प्रिपेअर्ड आहात. मग एक्झाम दिलं आणि नंतर लोन अप्लाय करा किंवा तुमच्याकडे असतील पैसे डिरेक्टली जाऊ शकतात, पण ते बाकी गोष्टी आहेत. जी क्रायटेरिया आहे तो पहिल्यापासून 11वी 12वीपासूनच तुम्ही सेट करा.
1: ओके मॅडम, इंग्रजी भाषेचे ज्ञान आणि कम्युनिकेशन स्किल यांचे महत्त्व किती आहे?
2: ऍक्च्युली हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, कारण काय होतं आपण नुसतं चांगले मार्क्स मिळणे याच्यावर इम्पॉर्टन्स देतो, पण जेव्हा लोक तुम्हाला बघतात ते तुमचे मार्क्स जास्त फोकस नाही करत, तुम्ही कसे बोलतात आणि तुम्ही कसे प्रेझेंट करतात तुम्हाला ते इम्पॉर्टंट आहे. आता काय झालंय, आपण वेगवेगळ्या स्टेटमधनं येतो, आपली वेगवेगळी लँग्वेज आहे, पण आपल्या बाहेरच्या देशात जायचं आहे तर तिथे कम्युनिकेट करायला एकच मेन लँग्वेज आहे जी ग्लोबल लँग्वेज आहे जी आहे इंग्लिश, तर ती तर यायलाच हवी. ठीक आहे, तुम्हाला फॉर एक्झाम्पल जेव्हा बाहेरच्या देशात जातात सगळे वेगवेगळे डिफरंट नॅशनॅलिटीज असतात, कोणतरी

0: अरेबिक असतं, कोण चायनीज असतं, नंतर मग अमेरिकन असतं. त्याला सगळे, इफ तुम्ही बसून तुम्हाला काहीतरी एज्युकेट करायचं आहे किंवा बोलायचं असेल, तर त्याच्यासाठी तुम्हाला एक लँग्वेज ती लर्न करायला लागणार, इंग्लिश, बेसिक इंग्लिश तरी यायला हवं. नंतर दुसरी गोष्ट आहे कम्युनिकेशन स्किल, हे टोटली डिफरंट आहे. लँग्वेज येणं वेगळं आणि कम्युनिकेट करणं वेगळं. सो कम्युनिकेशन स्किल्सवर खूप इम्पॉर्टन्स द्या. जेवढे काय तुम्हाला स्कूल कॉलेजेसमध्ये चान्सेस मिळतील स्टेजवर जाऊन बोलायचं किंवा स्वतःला प्रेझेंट करायचं, इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट करायचं, ते करा. कारण जे आपण विचार करतो ते प्रॉपरली कम्युनिकेट करणं पण एक स्किल आहे. सो त्यासाठी दोघांवर फोकस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बाहेरच्या देशात हेच बघितलं जातं. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला जस्ट चांगले ग्रेड्स मिळाले आहेत आणि असे खूप ऍप्लिकेशन असतील त्यांच्याकडे, ज्यांचे सेम पर्सेंटेज आहे, तुम्हाला ते व्हिडिओ रेकॉर्डिंग पण मागतात. त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मध्ये तुमचं लँग्वेज स्किल, कम्युनिकेशन कसं आहे, प्रेझेंट कसं करतात, हे सगळं बघितलं जातं. सो ह्यावर फोकस करणं इम्पॉर्टंट आहे.
1: अगदी बरोबर मॅडम. इंग्रजी विषयाचे ज्ञान हे परदेशातील लोकांशी कम्युनिकेट करण्यासाठी अत्यंत महत्वाचे ठरते. आज आपल्या देशातील विद्यार्थी परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहतात, मात्र योग्य देश आणि योग्य कोर्स निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करा.
0: सो युजली जेव्हा तुम्ही एक फॉर एक्झाम्पल ठरवलं की तुम्हाला इंजिनिअरिंग करायचं आहे किंवा मेडिकल करायचं आहे, तर पहिलं लिस्ट आउट करा की हे कोणते कंट्रीजमध्ये हे चांगलं तुम्हाला एज्युकेशन मिळू शकतं. त्यानंतर तिथले फीज काय असतील, युनिव्हर्सिटीचे फीज काय आहेत, राहण्याचे फीज म्हणजे किती कॉस्ट ऑफ लिव्हिंग आहे, नंतर तिथे तुम्ही पार्ट टाइम करू शकाल की नाही, हे पण इम्पॉर्टंट आहे. कारण युजली ना तिथे कल्चर आहे की जॉब बरोबर तुम्ही एज्युकेशन बरोबर तुम्ही पार्ट टाइम करायला हवं, म्हणजे तिथले एक्सपेन्सेस तुमचे वागतील. मग त्यासाठी तुम्ही हे सगळे इन्फॉर्मेशन काढायला लागणार की पहिलं तिथलं वर्क कल्चर कसं आहे, नंतर लिव्हिंग कॉस्ट किती आहे, तुम्हाला किती फीज भरायला लागणार, हे सगळं प्रॉपर स्टडी करायला लागणार. आणि त्यानंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कोणतं पटतंय, ठीक आहे. आणि स्कॉलरशिप्स आणि पण आहेत, पण मेन म्हणजे इफ स्कॉलरशिपसाठी पण तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी करायला लागतात. म्हणून इफ तुम्हाला विदाउट स्कॉलरशिप तुम्हाला लागत असेल तर तुमच्या बजेटमध्ये कोणतं होईल ते बघायला लागणार. ठीक आहे,
1: बरोबर. मॅडम, परदेशात नोकरी मिळवण्यासाठी केवळ पदवी महत्वाची असते का की इतर कौशल्यांचीही गरज असते?
0: नुसती पदवी इम्पॉर्टंट नाही आहे, कारण सगळ्यांकडे डिग्री आहेत म्हणूनच ते अप्लाय करतात, पण त्याच्याबरोबर एक्स्ट्रा स्किल्स तुमचे खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून तुम्ही जस्ट अभ्यास केला आहे आणि काहीच केलं नाही, नुसते पर्सेंटेज तुमचे चांगले आहेत तर काही उपयोग नाही. पण इमॅजिन तुम्ही त्याच्याबरोबर तुम्ही कुठेतरी नोकरी केलात, त्याच पिरियडमध्ये तुम्ही डान्सर आहात, सिंगर आहात, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज, बॅडमिंटन खेळलायत, कुठे नॅशनल्सला पोहोचलायत, कुठे काहीतरी इव्हेंट्स केलायत, हे ऍड ऑन गोष्टी पण इम्पॉर्टंट आहेत. कारण तुमची पर्सनॅलिटी नुसती मार्क्सने शेप होत नाही, हे सगळे गोष्टी सगळ्या बॉक्सेसमध्ये तुम्ही एकच बॉक्समध्ये राहून उपयोग नाही की मी जस्ट चांगला अभ्यास केलाय, चांगले पर्सेंटेज मिळवलाय, पण तुम्ही एक्स्ट्रा स्किल्स केलात, टेक्निकल्स म्हणा, कम्युनिकेशन स्किल्स म्हणा, किंवा लोकल लोकांशी कसं इझिली तुम्हाला नेगोशिएट करता येईल, हे सगळे गोष्टी ना एक स्किल्स आहेत. टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल्स, कसे तुम्ही तुमचे केअर घेतात, तर ह्या गोष्टीने एक्स्ट्रा तुम्हाला लक्षात ठेवायला लागतं. परदेशात तुम्हाला नुसतं एज्युकेशनने जाता येणार नाही, पण हे एक्स्ट्रा ऍड ऑन गोष्टी लाईक तुमचे बाकी सगळे स्किलने जास्त तुम्हाला हेल्प मिळेल.
1: बरोबर मॅडम. मॅडम, परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेताना अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी स्कॉलरशिप किंवा आर्थिक मदत मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे हे आमच्या श्रोत्यांना थोडक्यात सांगाल का?
0: सो पहिलं तुम्ही फाइंड आउट करायला हवं तुमचे युनिव्हर्सिटीज कोणते आहेत. त्या युनिव्हर्सिटीजचे प्रत्येक स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात, सगळ्या डिफरंट युनिव्हर्सिटीजचे डिफरंट क्रायटेरियाज असतात, ते क्रायटेरियाजवर बसायला लागणार. फॉर एक्झाम्पल त्यांचं असतं की नुसतं एज्युकेशन आणि मार्क्स चालत नाही, पण तुम्ही से फॉर एक्झाम्पल 2 वर्ष काम करायला हवं, तर त्याप्रमाणे तुम्ही जस्ट डिरेक्टली अप्लाय करू शकत नाही. तुम्हाला त्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, त्याबरोबर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स घ्यायला लागणार. सो प्रत्येक युनिव्हर्सिटीचे वेगळे रूल्स असतात, प्रत्येक कंट्रीचे वेगळे रूल्स असतात. जिथे पण तुम्ही अप्लाय करणार त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुमची क्रायटेरिया बघा. सगळे स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात सगळ्यांचे, सो ते जाऊन तुम्हाला ते सगळे स्किल्स आणि तो एक्सपिरियन्स हे करायला लागणार आणि मग अप्लाय करायला लागणार. कोणाकोणाचे स्किल्स, त्यांना एक्स्ट्रा स्किल्स पाहिजे असतात. जसं फॉर एक्झाम्पल इफ तुम्ही मीडियामध्ये असाल तर तुम्हाला जास्त इझिली कॅमेरा फ्रेंडली पाहिजे, तुमचे कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, ते बघा आणि त्याप्रमाणे ते स्किल्स इधर डेव्हलप करा किंवा त्याच्यावर वर्क करा आणि नंतर मग तुम्ही अप्लाय केल्यावर इझिली स्कॉलरशिप मिळते तुम्हाला बऱ्यापैकी. ट्युशन फीस तर कव्हर होते, फक्त बाकी सगळे एक्सपेन्सेस आणि असतात ते पण इझिली तुम्ही पार्ट टाइमने आणि मग ते कव्हर करू शकतात.
1: अच्छा मॅडम, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांमध्येही आज परदेशात शिक्षण घेण्याची आणि करिअर घडवण्याची मोठी जिद्द दिसून येते. अशा विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षण आणि नोकरीच्या संधी कितपत उपलब्ध आहेत आणि त्यांनी कोणत्या दिशेने प्रयत्न करायला हवेत याबाबत थोडक्यात सांगा.
0: आता ना बिकॉज ऑफ इंटरनेट आता काय असं राहिलंच नाहीये की आपण ग्रामीण भागात राहतो आणि कोणतरी शहरात राहतो, कारण इंटरनेटमुळे सगळ्यांना सेम नॉलेज अवेलेबल आहे एका फिंगर टिपवर. सो तुम्ही इकडे बसून पण तुम्ही फॉरेन क्लायंटशी तुमचे प्रोजेक्ट घेऊ शकता, त्यांचं कामं करू शकतात. थोडा टाइम डिफरन्स येतो आणि कोविड टाइम नंतर तर आणि इझी झालं आहे कल्चर की तुम्ही कुठनं पण रिमोटली काम करू शकतात. सो तुम्हाला इफ काय अप्लाय पण करायचं असेल बाहेरच्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही इकडनं लर्न करू शकतात. ओके, चांगले कोर्सेस करा ऑनलाईन. खूप प्रोफेसर्स आणि जे आहेत बाहेरचे फॉरेन हार्वर्ड्स आणि इन्स्टिट्यूट मधले, त्यांचे स्वतःचे वेबसाईट्स आहेत, त्यांचे स्वतःचे युट्यूब चॅनल्स आहेत, कोर्सेस आहेत, ते तुम्ही इझिली घेऊ शकता आणि त्यानंतर मग तुम्ही अप्लाय करू शकता. सो असं काहीच नाहीये आपण एकदम गावातनं येतो आणि आपल्याला मग खूप डिफिकल्ट आहे फॉरेन मध्ये जाणं, असं काहीच नाहीये. सो आपण आणि सिटी मधल्या ह्याच्यामध्ये काही डिफरन्स नाहीये आता.
1: म्हणजे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी सुलभ
0: होऊ शकता.
1: मॅडम, मुलांचे करिअर घडवताना पालकांची भूमिका अत्यंत महत्वाची ठरते. विशेषतः परदेशात शिक्षण किंवा करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पालकांनी मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर कशा प्रकारे पाठिंबा द्यावा याबाबत आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन करा.
0: ऍक्च्युली लोकांना खूप घाबरतात की एवढ्या लांब कसं पाठवायचं, स्पेशली इंडियन पॅरेंट्स, किंवा केव्हा पाठवलंच नाहीये. ते तर आपण म्हणतो इकडे पण जवळ जाताना पुणे मुंबईला आणि ठीक आहे लांब आहे 8 तासाचं अंतर आणि त्यांना घाबरायला येतं. हे तर बाहेरचा देश, आपल्याला कोण माहित नाही काय नाही. मला असं वाटतं त्यांना तुम्ही चांगले संस्कार शिकवा पहिली गोष्ट, ठीक आहे. नंतर त्यांना जे काय असतील मार्क्स तर ठीक आहे, मार्क्स किती कमी जास्त काही असू देत त्यांना मिळू देत, पण त्याच्याबरोबर बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज साठी त्यांना बाहेर पाठवा. असं नाही की फक्त चांगले स्कूलमध्ये मार्क्स मिळू देत, एक्स्ट्रा जेवढे काय करिक्युलर ऍक्टिव्हिटीज करता येतात, डान्सिंग, सिंगिंग, स्विमिंग, काही त्यांनी पण त्यांची पर्सनॅलिटी शेप होणार, ठीक आहे. आणि एक विश्वास ठेवायला हवा फ्रीडम तर हा फ्रीडम तुम्ही द्यायला हवा लहानपणीपासून. इफ तुम्ही त्याला एका बॉक्स म्हणजे घरीच ठेवलंय किंवा घरनं स्कूल तुम्ही ड्रॉप करताय, तिकडनं तुम्ही पिकअप करताय आणि अचानक मग त्याला तुम्ही बाहेर पाठवताय, दोघांना डिफिकल्ट होणार, तुम्हाला ऍज अ पॅरेंट पण आणि त्यांना पण, कारण त्यांनी एवढं इझी लाईफ बघितली आहे, काहीच त्यांनी स्वतः केलं नाहीये. तुम्ही पिकअप करायला येता स्कूल झाल्यावर, स्कूलमध्ये तर काहीच नाही, सगळं इझी असतं. सो लाईफच बघितली नाही आणि अचानक बाहेर पाठवल्यावर त्यांच्यासाठी तो एक वर्ष खूप डिफिकल्ट होणार. सो पहिल्यापासूनच तुम्ही ट्रेन केलात ना. आपण असं म्हणतो ना नर्सरीमध्ये जे फुलं असतात ते एकदम सुंदर दिसतात कारण त्यांना चांगलं टेम्परेचरमध्ये ठेवलं आहे, खत प्रॉपरली दिलं आहे सगळं, पण अचानक आपण घरी आणतो आणि एका दिवसातच त्यांचं ते बावतात. सो लाईफमध्ये पण एकदम तुम्ही पॅम्पर केलात ना त्यांना आणि सोडलं बाहेर तर मग ते डिफिकल्ट होणार त्यांना ऍडजस्ट करायला लाईफ. म्हणूनच पहिल्यापासूनच त्यांना ना छोटे मोठे टास्क द्यायचे की तू जाऊन इकडनं हे घेऊन ये, तू जा एकटं पुण्याला आणि हे काम करून घेऊन ये. असं केल्यानंतर ते प्रिपेअर्ड आहेत की आताचे मुलं तर खूप स्मार्ट आहेत, ते त्यांचं एनिवे फिगर आउट करू शकतात कारण त्यांना फोन युज करता येतो आणि फोनमध्ये सगळंच असतं, ठीक आहे. पण तो कॉन्फिडन्स असतो ना तो बिल्ड करण्यासाठी त्यांना जरा बाहेरचं एक्सपोजर द्या, बाहेर एकटं पाठवा, थोडं ट्रस्ट करा, त्यांना दाखवा की तुम्ही ट्रस्ट करता आणि असं पण दाखवा की ते रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यावर आहे, तुमची नाही आहे, मग इझी होणार.
1: बरोबर. पालकांनी आपल्या मुलांना स्वातंत्र्य द्यायला हवं, स्वतःचे निर्णय घेण्याची त्यांना,
0: प्रत्येक निर्णय तुम्ही घेण्यापेक्षा तुला काय वाटतं हे पण त्यांना सांगून त्यांच्याप्रमाणे त्यांना विचार करू द्या, कारण तिथे तुम्ही प्रत्येक छोटे छोटे डिसिजन घ्यायला ते तुम्हाला इन्वॉल्व्ह नाही करणार, पण तुम्ही आतापासूनच त्यांना असं प्रिपेअर ठेवला की ह्यामध्ये तुला काय करायला वाटतं आणि तुम्ही त्यांची थिंकिंग बघितल्यावर तुमचं टेन्शन कमी होणार की माहिती आहे तो असा आहे की ती अशी आहे. सो अँड स्पेशली मुलींना आणि तुम्ही असं होतं ना की मुली आहे बाहेर गेल्यावर जरा आपलं टेन्शन येतं, तर मला असं वाटतं मुलींना जास्त शिकवा आणि बाहेर पाठवा. सेफ तर कुठेच नाही आपल्यासाठी वर्ल्ड तसं बघायला गेलं तर, पण एक जो कॉन्फिडन्स बिल्ड होतो बाहेर गेल्यावर, एक पर्सनॅलिटी शेप होते त्याच्यासाठी, मला वाटतं स्पेशली मुलींना, कारण ते खूप मेहनती असतात, खूप शिकतात आणि खूप स्मार्ट असतात, त्यांना पाठवाच पाठवा.
1: यासाठी पालकांचा पाठिंबा असणे खूप आवश्यक आहे. आजच्या विद्यार्थ्यांना आपण कोणत्या महत्वाचा संदेश द्याल?
0: आताचा ऍक्च्युली टाइम बदलला आहे. कारण पूर्वी कसं होतं की माणूस फक्त एकच जॉब करायचा आणि झालं. पण आता फक्त एकच काम करून उपयोग नाही, एकाच बॉक्समध्ये स्वतःला ठेवू नका, मल्टिपल गोष्टी ट्राय करत राहा.

0: अलॉंग विथ दॅट, इवन इफ तुमचा एक जॉब असेल, आता मी बघितलं डॉक्टर आपले प्रॅक्टिसेस करतात, त्याबरोबर इंस्टाग्राम फेसबुकवर व्हिडिओज करतात, सो कॉन्टेंट क्रिएशन करतात, प्लस लेक्चर्स देतात. सो बघा किती डिफरंट गोष्टी करतायत ते. सो आपण पण मला असं वाटतं की एकच काम नुसतं आयटी रिलेटेड असं चालणार नाही, त्याबरोबर अलॉंग विथ दॅट थोडे पार्ट टाइम बघा, विकेंडला काहीतरी वेगळं नवीन करा, असे नवीन नवीन गोष्टी ट्राय करा, नुसतं एकच काम करू नका. इव्हन तुम्ही फॉरेनला गेल्यावर तिथे तुम्हाला जे जमत नाही तरी पण तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी पिकअप करा. फॉर एक्झाम्पल रेस्टॉरंटमध्ये गेलात, तुम्ही शेफ बना किंवा रिसेप्शनिस्ट बना किंवा वेटर बना, हे पण नवीन गोष्टी आहेत, त्यामध्ये आपलं कम्युनिकेशन वर्क करतं, कोण आल्यावर कसं ग्रीट करायचं, कसं बोलायचं. सो ह्या टाइमला नुसतं एक काम करून उपयोग नाही. आणि काय झालं, पूर्वी कसं होतं की एका कामाला ऍक्च्युली वेळ लागायचा, पण आता या सगळे डिव्हायसेस म्हणा टेक्नॉलॉजी टूल्स म्हणा एवढं इझी झालंय काम, की जी काम फॉर एक्झाम्पल 2-3 तास घ्यायचे ते आता विदिन सेकंड्स मध्ये होतात. सो तो टाइम पण आहे, तो टाइमला चांगल्या प्रकारे युटिलाइज करा, नवीन नवीन गोष्टी ट्राय करा. सो या, हेच मला सांगायचं आहे
1: आजच्या विद्यार्थ्यांनी, या इंटरनेटच्या युगात आपला टाइम वेस्ट करू नये.
0: येस, नवीन स्किल्स लर्न, आणि इंटरनेटमध्ये तर तुम्ही इझिली नवीन स्किल लर्न करू शकता, तुम्हाला ऍक्च्युली कुठे जायची पण जरूरत नाही. असं तुम्ही म्हटलं ग्रामीण भागातले मुलं, तुम्ही इकडनं पण तुम्ही नवीन लँग्वेज शिकू शकतात, इकडनं बसून तुम्ही फ्रेंच शिकू शकतात, तिथेच जायची जरूरत नाही किंवा शहरात जायची जरूरत नाही आहे. तर असं करून इंटरनेटचा सही वापर करून जेवढे काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत ते लर्न करा. असं नाही की बाबा हे माझं शिक्षण नाही आहे झालं यामध्ये मी लर्न करणार नाही. जसं AI आता सगळ्यांनाच यायला पाहिजे, कारण त्यांनी तो लाईफ, म्हणजे आपण जसं आता स्मार्टफोन युज करतो, नाही युज केला तर कसं आपण नॅव्हिगेट करणार लाईफमध्ये, तसंच AI आणि जेवढे काय नवीन नवीन गोष्टी येतील त्याच्यावर स्वतः एज्युकेट व्हा, त्या दॅट्स इट, वेगवेगळे गोष्टी ट्राय करा.
1: मॅडम, परदेशात नोकरी करताना सांस्कृतिक बदल आणि वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी काय करावे लागेल हे आमच्या श्रोत्यांना सांगा.
0: सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला हे समजायला हवं की प्रत्येक कंट्रीचं वेगळं कल्चर असतं, ठीक आहे. सो आपण एका जागेवरनं आलं तर आपले एक विचार असतात आणि आपल्याला माहिती आहे आपल्या इंडियन स्टँडर्ड प्रमाणे हे सही आहे हे चुकीचं आहे, पण प्रत्येक कंट्रीचे वेगळे कल्चर असतात तिथे, ते पण सही आहे. सो आपण जेव्हा बाहेर जातो आपण ना हे बरोबर हे चुकीचं एवढं हे होऊन चालणार नाही, ओपन माइंडेड राहायला लागणार आणि नवीन कल्चर पण शिकायला लागणार आपल्याला. असं नाही की नाही हे आमच्या ह्याच्यात पटत नाही. सो नवीन गोष्टी, कारण तिथे ना वेगवेगळे नॅशनॅलिटीज असतात आणि वेगवेगळे खूप प्रकारचे कल्चर्स असतात, मग
1: बरोबर
0: मग ते आपण ओपन माइंडेडली सगळं लर्न करायला हवं, शिकायला हवं, समजायला हवं. सो मला असं वाटतं की बाहेरच्या देशात युजली इंडियन पॅरेंट्स थोडे खूप लोक घाबरतात की एवढा लांब कसं पाठवायचं, पण जे आपल्याला बाहेरच्या देशात शिकून स्पेशली एज्युकेशन आणि आपल्याला एक्सपोजर मिळतं तेच इथल्या इंडियाच्या दुसऱ्या स्टेटमध्ये आणि जाऊन मिळत नाही, ठीक आहे. एक्सपोजर मिळतं, एक्सपिरियन्स येतो, ग्लोबल नेटवर्किंग, आपण किती वेगवेगळ्या लोकांशी बोलतो, ठीक आहे. सो त्यांनी पण आपल्याला वेगळाच एक हा एक्सपिरियन्स, आणि ही हा एक्सपिरियन्स तुम्हाला ऍक्च्युली पर्सनॅलिटी शेप करतो,
1: स्वतःची पर्सनॅलिटी बदल
0: हा, आणि त्यामुळे आपल्याला कळतं की कोणाबरोबर कसं बोलायला हवं, कोणते लोकांना काय गोष्ट ऑफेंड होऊ शकतं. आपल्याला ना एका जागेवर राहून आपल्याला फक्त इंडियन मेंटॅलिटी माहित आहे, पण दुसऱ्या दुसऱ्यांच्या बरोबर कम्युनिकेट करून आपल्याला माहिती आहे ओके आपल्या चायनीज लोकांना असं आवडतं आहे ना हे आवडतं, खूप शिकायला मिळतं. शिक्षण तर आहे, चांगलं एज्युकेशन आहेच, अलॉंग विथ दॅट तिथली सिस्टीम, लोक गव्हर्नमेंट कशी फंक्शन करते, तिथले रोड्स कसे आहेत, तिथे लोक कसे बोलतात, चालतात, खातात, वर्क लाईफ बॅलन्स किती चांगला आहे, हे खूप शिकायला मिळतं. सो मला वाटतं इफ पॉसिबल मुलांना पाठवाच, ठीक आहे.
1: मॅडम, इंग्रजी भाषेचे महत्व किती आहे? परदेशात नोकरी करण्यासाठी विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा पास व्हाव्या लागतात, या परीक्षांची तयारी मुलांनी कशी करावी? परदेशात शिक्षण घेताना नियोजन कसे करावे?
0: पहिलं तर तुम्हाला इंग्लिश बेसिक लँग्वेज लर्न करायच लागणार. सो फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर्मनीमध्ये पण जायचं आहे तर जर्मन तिथे इम्पॉर्टंट आहे, पण त्याच्याबरोबर इंग्लिश पण तुम्हाला यायला हवी.
1: कम्युनिकेशन
0: हा, कारण काय होतं तिथे वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतात आणि त्यांच्याबरोबर कम्युनिकेट करायला एक मेन मेजर ग्लोबल लँग्वेज आहे ती आहे इंग्लिश. सो असं म्हणून चालणार नाही की इंग्लिश मी शिकणार नाही, मी मराठी मला आवडतं, तसं नाही. मग तुम्हाला तिथे बोलताच येणार नाही, तुम्हाला इव्हन ए फ्रेंडशिप बनवता येणार नाही कोणाशी, तो लँग्वेज बॅरियर येणार. म्हणून इंग्लिश तर तुम्हाला पहिलं बेसिक शिकायलाच लागणार, आणि हे ऍड ऑन करतं. इव्हन तुम्ही इंडियामध्ये कोणताही जॉब करत असाल काय, तर सगळे तिथे इंग्लिशच बोलतात वर्क स्पेसमध्ये, तर तुम्हाला बाहेरच्या लोकांशी कम्युनिकेट करायला मेन मेजर लँग्वेज तर इंग्लिशच आहे. हा, तर जसं फॉर एक्झाम्पल चायनामधला चायनीज बोलतो, ओके अरब अरेबिक बोलतो, पण ते तर आपण सगळे नवीन नवीन लँग्वेज लर्न नाही करू शकत. तर मेजर सगळ्यांशी कम्युनिकेट

0: कम्युनिकेट करताना इंग्लिश इज इम्पॉर्टंट आहे. आणि सगळ्यात मेन म्हणजे कम्युनिकेशन, कसं बोलायचं, कसं ग्रीट करायचं, कसं कोणी सॅड असेल तर त्याला कसं प्रॉपरली बोलून तुम्ही असं ओपन फील करू शकतात, हे गोष्टींना लर्न करण्यासाठी तुम्हाला थोडे क्लासेस घ्यायला लागतील. किंवा स्वतः जे पण स्कूलमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज होतील त्यामध्ये पार्टिसिपेट करा, स्वतःला पुश करा त्या गोष्टीला, घाबरत जाऊ नका. आणि मग या सो हे दोन स्किल्स दे आर व्हेरी इम्पॉर्टंट, एक तर इंग्लिश स्किल, इंग्लिश लँग्वेज आणि कम्युनिकेशन. तर जेवढं काय करता येईल, कोर्सेस करता येईल त्याचे कोर्सेस करा, किंवा जेवढं काय लाईफ मध्ये तुम्हाला चान्सेस मिळतील तर हे गोष्टी वर जास्त फोकस करा.
1: मॅडम, विद्यार्थ्यांनी योग्य देश आणि विद्यापीठ निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात?
0: सो युनिव्हर्सिटी पहिलं बघताना ती लोकेशन आणि बघणं इम्पॉर्टंट आहे, आणि तिथलं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तिथलं लिव्हिंग कॉस्ट किती पडणार आहे तुम्हाला, हे सगळं इम्पॉर्टंट आहे. कारण काय होतं, केव्हा केव्हा आपला युनिव्हर्सिटी चांगलं आहे पण तो एरिया मे बी सेफ नसेल, ठीक आहे. युरोपमध्ये असे खूप जागा आहे तिथे खूप जागा म्हणजे सेफ नाही आहे, तिथे खूप कल्चर पण डिफरंट आहे. सो जेव्हा पण तुम्ही युनिव्हर्सिटी चूज करतात, मेक शुअर की तो कॅम्पसमध्ये तुम्ही राहतायत, एरिया सेफ आहे, तिथले एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज आणि तुमच्या ह्यानी अलाईन आहेत, ठीक आहे. आणि बघताना पण ते युनिव्हर्सिटीचे रिव्ह्यूज बघा, बाहेर अगोदरच्या जे लोक एज्युकेशन त्यांनी घेतलंय त्यांचे रिव्ह्यूज काय आहेत, त्यांचे टेस्टिमोनियल्स काय आहेत बघा, त्यांचं रेटिंग बघा. कारण किती इझी आहे, आपण एका लांबनच बघतोय राईट, का युनिव्हर्सिटी आपल्याला चला ह्याचे कट ऑफ कमी आहे, पण व्हॉट इफ ती युनिव्हर्सिटी एकदम चांगली नाही आहे आणि तुम्हाला नंतर त्यांनी काही जॉब पण मिळणार नाही, आपण ऑल द वे एवढं मेहनत करून लोन घेऊन आपण तिथे जाणार. सो युनिव्हर्सिटीचं स्टडी आणि रिसर्च करणं खूप इम्पॉर्टंट आहे, की कोणती चांगली आहे का, त्या युनिव्हर्सिटीमध्ये मी काहीतरी केल्यानंतर मला चांगले जॉब्स मिळतील का. कारण असे खूप युनिव्हर्सिटीज आहेत नावापुरते, ठीक आहे, आणि लोक जस्ट बिकॉज त्यांना फॉरेनमध्ये एज्युकेशन करतोय त्या टॅक्ससाठी ते काही घेतात. सो बघणं इम्पॉर्टंट आहे, व्हेरीफाय करा त्याचं काय आहे, रेटिंग काय आहे, लोकांचे रिव्ह्यूज काय आहे त्याबद्दल, लोक किती प्लेस झाले आहेत त्याच्यामध्ये शिकून, हे थोडं क्रॉस चेक करायला लागणार. जमेल तुम्हाला तर एक याची ट्रिप घ्या, त्या लोकेशनला जावा. तुम्हाला आता फॉर एक्झाम्पल अमेरिका मध्ये स्टडी करायचं आहे, तसं तर खूप मोठा एक्सपेन्स आहे, पण इकडनं सगळे डिसिजन घेण्यापेक्षा एकदा जावा तिथे, बघा तो कॅम्पस, तो एरिया, सगळ्या गोष्टी, आणि नंतर मग तुम्ही कॉल घ्या. कारण ऑनलाईन सगळं चांगलं दिसतं, पण तिथे गेल्यावर तुम्हाला मे बी ती वाईब आवडली नसेल तर. म्हणून मी उलट म्हणेन की तुम्हाला इफ काही प्लॅन करायचं तर एखाद दुसरं ट्रिप घ्या तिथे. युरोपला यायचं तर युरोपला जावा, जर्मनी बघा, फ्रान्स बघा, आणि नंतर तुम्ही डिसाईड करा की तुम्हाला कुठे आवडलं. कारण ऑनलाईन सगळ्यांचे रिव्ह्यूज चांगलेच असतात, ते पेड पण असतात प्रमोट करण्यासाठी. सो तो एक चांगला ऑप्शन आहे, बेटर ऑप्शन आहे. मे बी तुम्हाला तो एक्सपेन्स वाढतो कारण तुम्ही ती ट्रिप करतायत, पण मेजर चुकीच्या डिसिजन पासून तरी तुम्ही वाचताय. एकदा तुमचं ऍडमिशन झाल्यानंतर तुम्ही काहीच करू शकत नाही, ते करू शकतात
1: स्वतः तिथे जाऊन माहिती काढून.
0: हा,
1: तिथे आपण
0: कारण 4-5 वर्ष तुमचे ब्लॉक करणार आहे, ते एकदा जाऊन तिथे बघणं बरं पडेल. हो
1: मॅडम, विद्यार्थ्यांमध्ये परदेशात जाण्याबाबत कोणते गैरसमज आढळतात?
0: लोकांना ऍक्च्युली तिथे वाटतं की आपल्या बाहेर स्पेशली इंडियन लोक ते घाबरतात हल्ली, जसं काय काय होत आहे युएसमध्ये, आणि की सेफ नाही आहे. तर तसं बघू तर कोणत्याच कंट्री सेफ नाही आहे, पण तुम्ही प्रॉपरली एका कॅम्पसमध्ये राहिला तर तो एरिया सेफ आहे. स्टुडंट्सना आणि पॅरेंट्सना वाटतं की बाहेरच्या देशात पाठवणं सेफ नाही आहे, पण तुम्ही प्रॉपर रिसर्च करून प्रॉपर युनिव्हर्सिटी पकडलात तर ते सेफच आहेत ऍक्च्युली.
1: श्रोते हो, शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यासाठी नसून उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी असतं. योग्य दिशा, सातत्यपूर्ण मेहनत आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर परदेशातील करिअरची स्वप्नेही नक्कीच पूर्ण होऊ शकतात, हे आजच्या या संवादातून आपल्याला समजलं. करिअर काउन्सिलर प्रणाली देसाई यांनी दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांचे आकाशवाणीच्या वतीने आणि श्रोत्यांच्या वतीने आभार मानते.
2: धन्यवाद.
3: आत्ताच आपण स्वप्नांना जागतिक पंख करिअर समुपदेशक प्रणाली देसाई यांच्याशी मेघना सकपा यांनी साधलेला संवाद श्रोते हो ऐकलात. सादर करते होते डॉक्टर सुनील गायकवाड.
4: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज,
2: श्रोत्यांनो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: आपली माणसं, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 नक्की ऐका सुवर्ण स्वर हर्ष नकाशे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला. सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
2: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
4: निसर्ग हा माझा श्वास आहे.
3: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
4: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्वाचा घटक.
3: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्तिसंगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव. भक्तिसंगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
2: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
3: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
4: निसर्ग हा माझा श्वास आहे.
3: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
4: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्वाचा घटक.
3: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2026 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
0: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसं, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी. आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
1: श्रोते हो, आता ठीक 6:00 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदीतून बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत. पुन्हा भेटूयात सायंकाळी 6:05 तेव्हा ऐकत रहा आकाशवाणीचं हे सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

0: 9.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. आणि आजच्या प्रसन्नात श्रोते हो, मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर. श्रोते हो, संध्याकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूयात जितेंद्र घोडगे सराफ प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा ह्या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जी केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास
2: हे
3: शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती धनवृद्धी आर्थिक वाढ व्यवसायात वाढ प्रगती यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा. हा, पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
2: अच्छा.
3: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
2: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
3: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
2: करेक्ट करेक्ट.
3: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
2: हो हो,
3: बरोबर ना.
2: बरोबर बरोबर.
3: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
2: आहे.
3: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
2: बरोबर.
3: देवानी दिलेले
2: हो.
3: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही, त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
2: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
3: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
2: अच्छा.
3: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशीच सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
2: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
3: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचा माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
2: अच्छा.
3: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
2: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
3: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
2: ओके.
3: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
2: बरं.
3: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
2: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
3: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
2: हो.
3: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
2: करेक्ट.
3: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेलेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
2: बरोबर.
3: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
2: अच्छा.
3: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
2: आहे. बरोबर आहे.
3: त्यामुळे परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
2: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
3: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
2: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-99. 212 143 किंवा 98

0: 180 211 748 आमचे लँडलाईन नंबर्स 020 244 78 286 किंवा 020 244 80 135.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण जितेंद्र घोडके सराफ प्रायोजित कार्यक्रम ऐकला. आपण ऐकताय आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्र. श्रोतेहो, संध्याकाळचे 6:15 झाली आहेत. आता ऐकूया सुगम संगीत. कार्यक्रमात भीमराव पांचाळे यांनी गायलेली आणि संगीत दिलेली गझल ऐकूयात.

0: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
1: निसर्ग हा माझा श्वास आहे.
0: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
1: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्वाचा घटक.
0: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2024 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी अमय दाते यांनी गायलेलं नाघ देशपांडे यांचं आपण गीत ऐकलं. आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz सह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. श्रोते हो, संध्याकाळचे 6:25 झाली आहेत. आता उद्या शुक्रवार दिनांक 5 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा ऐकूयात. श्रोते हो, आमची प्रातकालीन सभा सुरू होईल 5:51. सुरुवातीला संकेतधून, प्रसारण उद्घोषणा आणि विशेष समन्वित इतर कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

सकाळी 7:25 दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकू शकाल. सकाळी 9 ते सायंकाळी 4:58 विविध भारती सेवेचं प्रसारण ऐकू शकाल. दरम्यान दुपारी 1:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र तर दुपारी 3 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. श्रोतेहो, आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण ठीक 5 ऐकू शकाल. सुरुवातीला प्रारंभिक उद्घोषणा, कार्यक्रमांची रूपरेषा आणि त्यानंतर लगेचच मराठी चित्रपट संगीत प्रसारित करू. सायंकाळी 5:30 रांगणागडची बीजरोपण मोहीम डॉ बापू भोगटे यांच्याशी निलेश जोशी यांनी साधलेला संवाद ऐकू शकाल. सादरकर्ते आहेत डॉ सुनील गायकवाड. सायंकाळी ठीक 6 दिल्ली केंद्रावरून दिलं जाणारं हिंदी बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करू. सायंकाळी 6:05 नाट्यसंगीत ऐकू शकाल. तर 6:25 शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा, सुविचार आणि हवामान अंदाज ऐकू शकाल. सायंकाळी 6:30 भक्तिसंगीत प्रसारित करू. ठीक 7 प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल. श्रोतेहो, ही होती उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूयात आजचा सुविचार. शरीराला निरोगी ठेवणे ही आपली एक महत्वाची जबाबदारी आहे, नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही. तथागत भगवान गौतम बुद्ध.

श्रोते हो, आपण ऐकताय आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र. संध्याकाळचे 6:30 झाली आहेत. आता ऐकूयात भक्तीसंगीत आणि आजच्या प्रसारणात श्रोते हो, मी आपल्यासोबत आहे संजीवनी पालेकर. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात सरस्वती नंदन यांची भक्तीरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं.

रसिक श्रोते हो, देवभक्ती आणि भावभक्तीच्या स्वराने सजलेला भक्ती संगीताचा मंगल सोहळा जिथं सुरांमधून भेटतो देव, भक्ती संगीत जरूर ऐका सायंकाळी ठीक 6:30 आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM बँड 103.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.

0: निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाइट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा.
1: रांगणागडच्या डोंगर रांगांमध्ये गेली अनेक वर्ष बीजरोपणातून हिरवाईची नवी स्वप्न रुजवणारे डॉक्टर बापू भोगटे यांच्याशी विशेष संवाद.
2: निसर्ग हा माझा श्वास आहे.
1: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त त्यांच्याकडून जाणून घेऊया निसर्गाशी असलेलं त्यांचं जिव्हाळ्याचं नातं, रांगणागडच्या बीजरोपण मोहिमेची प्रेरणा आणि येत्या 7 जूनच्या बीजरोपण मोहिमेची माहिती.
2: जंगलाकडे या नवीन पिढीला नेणं हा बीजरोपण मोहिमेचा सगळ्यात महत्वाचा घटक.
1: संवादक निलेश जोशी, सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. ऐकायला विसरू नका शुक्रवार दिनांक 5 जून 2024 सायंकाळी ठीक 5:30 फक्त आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावर FM 103.6 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: ताई, नोकरी मिळाली.
4: अरे वा, अभिनंदन. आता भरपूर शॉपिंग.
3: हो ताई, नवीन मोबाईल, जीन्स, जॅकेट.
4: थांबा राजपुत्र, पगारा आधीच खर्च.
3: इन्स्टंट कर्ज हे मिळत ना.
4: आधी बजेट बनवायला शिक, मग खर्च कर.
3: पण ताई,
4: हे बघ, कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा. पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू.
3: हो ताई, पार्टी माझी, बजेट तुझं.
5: RBI म्हणते
6: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
7: जिथे शब्द होतात नाटक आणि स्वर होतात अभिनय, मराठी रंगभूमीचा अभिमान म्हणजे नाट्य संगीत. भावनांचा सुरेल आविष्कार, प्रेम, भक्ती, विरह आणि नाट्याचा संगम. रसिक श्रोते हो, ऐका नाट्य संगीत फक्त तुमच्यासाठी दर मंगळवार आणि शुक्रवार सायंकाळी 6:05 आकाशवाणीच्या सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून FM 103.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.
8: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान. जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
9: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते. टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जी और टीबी की हार.
10: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
8: जन जन का रखे ध्यान, टीबी मुक्त भारत अभियान.
9: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
11: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यानो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM 103.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
12: श्रोते हो, शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 सुवर्ण स्वर हर्ष नकाशे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला ऐकूयात. सादर करते डॉक्टर दीपक ठमके. तेव्हा नक्की ऐका आकाशवाणीचं सिंधुदुर्ग नगरी केंद्र.

0: श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात राम गुलाम यांची भक्तीरचना आपण ऐकली. स्वर होता महेंद्र कपूर आणि सहकारी यांचा, संगीत होतं सी रामचंद्र यांचं.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचो साज. श्रोत्यांनो, ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
0: श्रोते हो, शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी सायंकाळी 5:30 नक्की ऐका सुवर्ण स्वर हर्ष नकाशे यांची निलेश कारेकर यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

श्रोते हो, भक्ती संगीताच्या कार्यक्रमात संत तुकाराम यांचा अभंग आपण ऐकला. संगीत होतं अण्णा जोशी यांचं आणि स्वर होता उषा मंगेशकर यांचा.

0: श्रोतेहो, कार्यक्रमा शेवटी सुरेश वाडकर आणि सहकारी यांच्या स्वरात डॉक्टर जयराम चव्हाण यांची देशभक्तीपर रचना आपण ऐकली. संगीत होतं भूमानंद बोगम यांचं. श्रोतेहो, याबरोबरच आजचा हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.
1: ज्याच्या आवाजात समुद्राचं गाज, नवलाईन सजलेलो सह्याद्रीचं साज, श्रोत्यानो ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचा सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आपली माणसा, आपली संस्कृती, आपली बोली, लय भारी आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी.
0: श्रोतेहो, आता ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. 7:10 ते रात्री 11:10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे विविध कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान रात्री 9 ते 10 या वेळेत विविध भारती सेवेचं प्रसारणही ऐकू शकाल. श्रोतेहो, आता काही संदेश आणि त्यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या. आणि आजच्या प्रसारणातून मी संजीवनी पालेकर आपला निरोप घेते. तोपर्यंत नमस्कार.

0: काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू। निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं। आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12।
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद।
0: सहज संवाद।
2: सहज संवाद।

0: अगं काय मस्त लोणचं आहे, कोणत्या ब्रँडचं आहे?
1: ओ मॅडम, हे घरचं मी घातलेलं लोणचं आहे.
0: काय सांगतेस काय, बापरे, आत्ताच्या काळात लोणची मुरांबे कोण करत बसत?
1: थोड्या प्रमाणात का होईना, ताजं लोणचं आवडतं आम्हाला सगळ्यांना.
0: छानच ग, विकतचा जॅम आणि घरचा मुरांबा चवीत फरक असतो, पण मला यातलं काहीच करता येत नाही.
1: नो प्रॉब्लेम, मंगळवारचा वनिता मंडळ नक्की ऐका.
0: डायल इन कार्यक्रमात लोणची आणि मुरांब्याच्या पाककृती अनुभवी श्रोते सांगणार आहेत. दूरध्वनी क्रमांक 02245151 आणि 45151 30. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका नक्की ऐका, मंगळवारी 9 जूनला दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर, तसंच न्यूज ऑन एअर ऍप वरही वनिता मंडळ.
2: मन शुद्ध गोष्ट आहे पृथ्वी मोलाची.
3: ही पृथ्वी मोलाची गोष्ट आपल्याला उमगली आहे का? मन चिंती ते वैरी न चिंती, मनाच्या वेगवेगळ्या अवस्थांवर विचारांवर नियंत्रण योग मार्गाने शक्य आहे का? आपल्या मनाचा शारीरिक आरोग्यावर होणारा परिणाम कसा कमी करता येईल सांगणार आहेत योग अभ्यासक श्रीकृष्ण म्हसकर.
4: बहिरंग अंतरंग असं मानलं जातं. बहिरंग म्हणजे काय? शरीर. अंतरंग म्हणजे मन. पण साधी गोष्ट सांगा, तुमची जीभ खोटं बोलते का मन खोटं बोलतं? मन सगळ्या ठिकाणी आहे, तर मनाने ठरलं तर एमएनएम पाळले जाणार आहेत. त्यामुळे मन खोटं बोलतं, जीभ फक्त इन्स्ट्रुमेंट आहे.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
3: श्रीकृष्ण म्हसकर यांची मधुलिका नेरुरकर हिने घेतलेली मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 8 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ऍप वरही.
0: मनासाठी मनापासून योग साधना.
5: श्रोतो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल मार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै. वेबसाईट पुन्हा ऐका, https://awards.gov.in. निवेदन संपलं.

0: हाय, मी शर्वरी.
1: नमस्कार, मी रोहित.
2: मी सुखदा.
0: आणि मी रेवा. आम्ही खूप भांडतो,
1: आम्ही चर्चा करतो,
2: आम्ही गप्पाही मारतो,
0: आम्ही मजा मस्तीही करतो.
1: पण हे सगळं अतिशय प्रेमानी आणि जिव्हाळ्यानी बरं का? कारण
0: आपुलकी आधार
1: प्रत्येक मंगळवारी
2: दुपारी 12 वाजता
0: वनिता मंडळात
1: अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ऍप वर
2: आपुलकी या घरात.

0: करते। प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी। यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या।
1: अहो घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ?
1: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया।
2: हो हो नक्की। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. त्याबाबत जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: शेवटच्या दिवशी निवडणुकीतून महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांनी माघार घेतली तर अनेक अपक्ष तसंच महायुतीतल्या बंडखोरांनीही अर्ज मागे घेतले. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली आणि यवतमाळ मतदारसंघात महायुतीचे एकमेव उमेदवार मैदानात उरल्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली, तसंच भाजपचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही, आपल्या अर्जावर सूचक म्हणून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी सह्या केल्या नाहीत, तसंच जुईली दळवी यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे मतविभाजन होऊन विजय होण्याची शक्यताही संपली, त्यामुळे उमेदवारी अर्ज मागे घेतला असं माने यांनी बातमीदारांशी बोलताना सांगितलं. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. अर्ज मागे घेतल्यामुळे माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे यांनी अर्ज मागे घेतला, तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपचे शैलेश लाखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. बीड, लातूर, धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला, तसंच भाजपचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. महाविकास आघाडीनं नाशिक मतदारसंघासाठी उमेदवार दिला नाही. सांगली, सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे भाजपचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी, हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर, तसंच भाजपचे विश्वजित बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होणार आहे.
0: विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीकडे संख्याबळ असून विदर्भातल्या 5 जागांसह राज्यातल्या सर्व 17 जागांवर महायुतीचा विजय निश्चित आहे असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. विधान परिषद निवडणुकीत उमेदवारी मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांना भाजपाने कोट्यवधी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज बुलढाणा इथं बातमीदारांशी बोलत होते. भाजपाला निवडणूक नकोय तर नियुक्ती पद्धत हवी आहे असं सपकाळ म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन विभागाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी एकूण 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणाऱ्या विभाग, मंत्रालयं, राज्य सरकारं किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाचे पुरस्कार राजस्थानात जयपूर इथं आयोजित राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषदेत समारंभपूर्वक प्रदान केले जातील. सुवर्ण विजेत्यांना प्रत्येकी 10 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह देण्यात येईल. रौप्य विजेत्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये प्रमाणपत्र आणि मानचिन्ह मिळेल. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपती यांनी समाज माध्यमावर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राशिवाय वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्राविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिग्ज यांनी यावेळी चर्चा केली. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026ला ते दूरस्थ पद्धतीने संबोधित करत होते. ऊर्जा स्रोतांमध्ये विविधता आणण्याच्या प्रयत्नांमुळेच आखाती देशातून होणाऱ्या ऊर्जा पुरवठ्यात व्यत्यय येऊनही भारताने आंतरराष्ट्रीय ऊर्जा संकटातून यशस्वीपणे मार्ग काढल्याचं ते म्हणाले. महाराष्ट्राच्या संपन्नतेसाठी पायाभूत सुविधांच्या निर्मिती प्रकल्पांची कामं गतीनं पूर्ण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी प्रकल्प पूर्णत्वातल्या अडचणी दूर कराव्यात, कंत्राटदाराला दिलेल्या कालावधीत प्रकल्प पूर्ण झाला पाहिजे याकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष द्यावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. ते आज सह्याद्री अतिथीगृहात आयोजित बैठकीत प्रकल्पांचा आढावा घेताना बोलत होते. विलंबानं कामं पूर्ण करणाऱ्या कंत्राटदारांना कुठलंही नवीन काम संबंधित यंत्रणेनं देऊ नये अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या. यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावर उधाणाच्या भरतीत धोकादायक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. जून आणि जुलैमध्ये प्रत्येकी 6 वेळा तर ऑगस्टमध्ये 5 आणि सप्टेंबरमध्ये 7 वेळा उंच लाटा उसळण्याची शक्यता असून लाटांची उंची 4.5 मीटरपर्यंत जाऊ शकते असं मुंबई महानगरपालिकेच्या पत्रकात म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीच्या 4 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा, पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. 29वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार जाहीर. विजेत्यांमध्ये पुणे महापालिका, नंदुरबार जिल्हा परिषद आणि कडेपूर ग्रामपंचायतीचा समावेश. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलो हर्ट्झवर

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 36 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15. श्रोते, एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना यांच्याकडून तीव्र उष्णतेसंदर्भात काय करावं आणि काय करू नये यासंदर्भात सुरुवातीला काय करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी शरीरात पुरेसे पाणी ठेवा. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. तहान ही निर्जलीकरणाचे योग्य लक्षण नाही. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस यासारखी घरगुती पेय घ्या. कलिंगड, टरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, लेट्यूस इत्यादी जास्त पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा. शरीर झाकून ठेवा. सैल आणि हलक्या रंगाचे सुती कपडे वापरा. उन्हात बाहेर जाताना छत्री, टोपी, कॅप, टॉवेल आणि पारंपरिक डोक्यावरचे संरक्षण वापरा. उन्हात बाहेर जाताना चप्पल किंवा बूट वापरा. सतर्क रहा. रेडिओ ऐका, टीव्ही पहा, वर्तमानपत्र वाचा आणि स्थानिक हवामानाच्या बातम्या जाणून घ्या. भारतीय हवामान विभागाच्या IMD संकेतस्थळावरील हवामान अपडेट पहा. शक्य तितके घरात आणि सावलीत रहा. हवेशीर आणि थंड जागेत रहा. दिवसाच्या वेळी विशेषतः घराच्या उन्हाच्या बाजूची खिडकी आणि पडदे बंद ठेवा. रात्री थंड हवा येण्यासाठी खिडक्या उघडा. बाहेर जायचे असल्यास सकाळ किंवा संध्याकाळच्या थंड वेळेत जा. बाहेरील कामे किंवा उपक्रम दिवसाच्या थंड वेळेत नियोजित करा. संवेदनशील म्हणजे जोखमीच्या गटांसाठी. उष्णतेमुळे कोणालाही त्रास होऊ शकतो, मात्र काही लोकांना अधिक धोका असतो. लहान मुले आणि बालकं, गर्भवती महिला, हृदयरोग किंवा उच्च रक्तदाब असलेले आजारी व्यक्ती, बाहेर काम करणारे लोक, मानसिक आजार असलेले लोक, थंड हवामानातून उष्ण हवामान आलेल्या प्रवाशांनी शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी किमान 1 आठवडा द्यावा. इतर काळजी. एकटे राहणाऱ्या वृद्ध किंवा आजारी लोकांची नियमित काळजी घ्या. घर थंड ठेवा. पडदे, शटर किंवा सनशेड वापरा आणि रात्री खिडक्या उघडा. दिवसाच्या वेळी शक्यतो खालच्या मजल्यावर राहा. पंखे, पाण्याच्या फवारणीच्या बाटल्या, ओले कापड किंवा बर्फाचे टॉवेल वापरा. पाय घोट्यापर्यंत 20° पाण्यात ठेवल्यास शरीर लवकर थंड होते. काय करू नये? दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे टाळा. दुपारच्या वेळेत जड कामे टाळा. गर्दीच्या किंवा हवेशीर नसलेल्या ठिकाणी जाणे टाळा. मद्य, चहा, कॉफी किंवा जास्त साखर असलेली शीतपेये टाळा. जास्त प्रथिने असलेली किंवा शिळे अन्न टाळा. मुलांना किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात सोडू नका. नियोक्ते आणि कामगारांसाठी कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा आणि दर 20 मिनिटांनी पाणी पिण्याची आठवण करून द्या. थेट सूर्यप्रकाश टाळा. विश्रांतीसाठी सावलीची व्यवस्था करा. सकाळ आणि संध्याकाळच्या थंड वेळेत कामाचे नियोजन करा. बाहेरील कामांमध्ये दर तासाला किमान 5 मिनिटांची विश्रांती घ्या. व हवामानाच्या बातम्या आणि IMD सूचना नियमित पहा. कामाचा वेग कमी करा किंवा अतिरिक्त कामगारांची नेमणूक करा. शरीराला वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी कामाचा वेळ हळूहळू वाढवा. उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांची लक्षणे ओळखण्यासाठी प्रशिक्षण द्या. प्राथमिक उपचाराची सुविधा उपलब्ध ठेवा. गर्भवती महिला किंवा औषधे घेणाऱ्या कामगारांची विशेष काळजी घ्या. हलक्या रंगाचे पूर्ण बाह्यांचे कपडे आणि पॅन्ट वापरा. उष्णतेच्या परिणामाबाबत जनजागृती करा. मोठ्या सभा, क्रीडा, स्पर्धा दरम्यान घ्यावयाची काळजी. गर्दीमुळे उष्णतेशी संबंधित आजाराचा धोका वाढू शकतो. शारीरिक श्रम, थेट सूर्यप्रकाश आणि पाण्याची कमतरता आरोग्य बिघडू शकते. सहभागी व्यक्तींनी पाणी पीत राहावे आणि लक्षणांकडे लक्ष द्यावे. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम. शरीराचे सामान्य तापमान 36.4° ते 37.2° दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरावर ताण येतो आणि विविध आजारांवर होऊ शकतो. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 KHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, केंद्र सरकारच्या गेल्या 12 वर्षाच्या कारकिर्दीत शाश्वत विकासासाठी जागतिक पातळीवर घेतलेले निर्णय आणि या क्षेत्रात देशांतर्गत सुरू असलेला विकास याविषयी पर्यावरण विषयाच्या अभ्यासकांसोबत केलेली चर्चा आपण आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात ऐकणार आहोत. श्रोतेहो, विकासाच्या जागतिक मोहिमेमध्ये भारत सध्या एक महत्वपूर्ण नेतृत्वकर्ता आणि ग्लोबल साऊथचा प्रमुख आवाज म्हणून उदयाला आला आहे. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण रक्षण या दोन्हीचा समतोल साधत भारतानं जागतिक स्तरावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जागतिक पातळीवर हवामानातील बदलाचं आव्हान पेलताना भारतानं शाश्वत विकास आणि हरित ऊर्जा या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. तसंच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर 2021 ग्लासगो येथील COP26 परिषदेत मांडलेली मिशन लाईफ ही संकल्पना अतिशय दूरगामी आणि व्यावहारिक आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत पर्यावरणाच्या अभ्यासक राधिका कुलकर्णी.
1: आपली पृथ्वी ही सर्वांसाठी उत्तम पद्धतीनं राहण्याची जागा म्हणून ओळखली जावी यासाठीच शाश्वत विकासाची ध्येय आखलेली आहेत. त्यात भारताची हजारो वर्षांपासून वसुधैव कुटुंबकम या तत्वाला प्राधान्य देणारी संस्कृती आज जगात महत्वाची म्हणूनच केंद्रस्थानी असलेली दिसते. जागतिक स्तरावर पाहिलं तर सन 2015 भारतानं फ्रान्सच्या सहकार्यानं आंतरराष्ट्रीय सौर आघाडी सुरू केली. त्यामुळे सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यास आणि सदस्य देशांमध्ये हस्तांतरित करण्यात मोठी मदत होत आहे. सन 2021 युकेतल्या ग्लासगो इथं 26वी हवामान बदल परिषद झाली. त्यात भारतानं जागतिक स्तरावर पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अवलंब करण्यासाठी मिशन लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली. दैनंदिन सवयी पर्यावरणपूरक करण्यावर भर देणारी ही संकल्पना आहे. 9 सप्टेंबर 2023 G20 परिषदेदरम्यान दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जागतिक जैव इंधन आघाडी ग्लोबल बायोफ्युएल अलायन्स हा जागतिक उपक्रम सुरू केला. त्यात 19 आणि 12 आंतरराष्ट्रीय संघटना सहभागी आहेत. शाश्वत इंधन वापर वाढवणं आणि त्यासाठी सहकार्य प्रस्थापित करणं हा या आघाडीचा मुख्य उद्देश आहे. देशांतर्गत स्तरावर सन 2023 सुरू केलेलं राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन त्याही आधी मार्च 2019 सौर ऊर्जेचा वापर वाढवून वीज बचत करणारी PM कुसुम योजना म्हणजेच प्रधानमंत्री किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्थान महाभियान सुरू झाली. 1 जुलै 2022 एकल वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्यात आली. याला संमिश्र यश मिळालं. सन 2070 कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचं उद्दिष्ट भारतानं ठेवलं आहे. या निर्णयांमुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर पर्यावरणवादी देश म्हणून होत आहे. मिशन लाईफ म्हणजेच लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट या संकल्पनेचं ध्येय म्हणजे तिनं वापरावं टाका या संस्कृतीला नाकारलं. पर्यावरणपूरक व शाश्वत जीवनशैलीचा वापर आणि प्रसार पृथ्वीपूरक सवयी अंगीकारण्यास प्रवृत्त करण्याचं उद्दिष्ट ठेवून कार्य सुरू केलं. त्यासाठी जागतिक स्तरावर किमान 1 अब्ज नागरिक पर्यावरण रक्षणासाठी एकत्र येतील हे उद्दिष्ट ठेवत दैनंदिन कृतींवर भर देण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यात पाणी वाचवणं, वीज बचत, कचरा कमी करणं आणि त्याचं वर्गीकरण करणं, सिंगल यूज म्हणजेच एकदाच वापरून टाकणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळणं, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब, ई कचऱ्याची योग्य पद्धतीनं विल्हेवाट लावणं आदी कृतींचा समावेश आहे. पॅरिस करारातली कलम आपल्या राष्ट्रीय निर्धारित योगदानात समाविष्ट करणारा भारत हा पहिला देश आहे.
0: श्रोतेहो, गेल्या 12 वर्षात भारतानं पारंपरिक ऊर्जेकडून अक्षय ऊर्जेकडे होणाऱ्या स्थित्यंतरात जागतिक पातळीवर मोठी झेप घेतली आहे. आपला भारत देश आता जगात 3 क्रमांकाचा अक्षय ऊर्जा उत्पादक बनला आहे. यासाठी कोणती पावलं उचलली आहेत याविषयी अधिक माहिती देत आहेत सौर ऊर्जेचे अभ्यासक गजानन जोशी.
2: आपण कित्येक दशके फक्त पारंपरिक ऊर्जा स्रोतच वापरत होतो. 2010 आपण हरित ऊर्जा किंवा अक्षय ऊर्जा या मार्गाने जाण्यासाठी तयार झालो. आपले आधीचे उद्दिष्ट होते 1,75,000 MW जे आपण 2022 अतिशय समर्थपणे पेलले आणि साध्य केले. आता आपले जे उद्दिष्ट आहे ते आहे 500 GW म्हणजे 500,000 MW. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपण काही महत्वाची पावलं उचललेली आहेत आणि त्या मार्गावर आपले यशस्वी मार्गक्रमण चालू आहे. 500 GW हे लक्ष, त्यामध्ये सौर ऊर्जेचं लक्ष जवळजवळ 300 GW म्हणजे 60% पेक्षा जास्त आहे. या संदर्भात

0: कमी होईल. त्याचबरोबर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन म्हणजेच विद्युत पारेषण आणि विद्युत वितरण या अतिशय सक्षम आणि इफिशियंट बनवणे हे एक आपलं महत्वाचं काम आहे.
1: श्रोते हो, ई वाहनं आणि सार्वजनिक वाहतुकीचे सुलभीकरण यामध्ये पर्यावरणपूरक तंत्रज्ञान कसं मदत करतं याविषयी गजानन जोशी म्हणाले.
0: वाहनांसाठी आपण फार पूर्वीपासून फक्त जीवाश्म इंधन म्हणजे पेट्रोल डिझेल गॅस यावर चालणारी वाहनं आहेत तीच वापरत होतो. यामुळे आपला प्रवास जरी होत असला तरी पर्यावरणावर त्याचा अतिशय विपरीत परिणाम होत होता. या संदर्भात देशाच्या स्थानिक पातळीवर तसेच जागतिक पातळीवर विचार सुरू झाला. त्यामधून इलेक्ट्रिकल व्हेइकलचा विचार पुढे आला. पेट्रोल डिझेल कार जेव्हा रस्त्यावर धावते तेव्हा मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन होत असते, त्यामुळे तापमान वाढते, इतरही अनेक पर्यावरणाचे भीषण प्रश्न उभे राहतात. या सगळ्याचा मानवी शरीरावर तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परकीय चलन खर्च होण्यावर प्रतिकूल परिणाम होतो. यासाठी इलेक्ट्रिकल व्हेइकल म्हणजेच इलेक्ट्रिकल कार आणि इतर वाहनांचा प्रसार सुरू झाला. या संदर्भात योजना आणि नियम राबवण्यात येत आहेत. ईव्ही कार, इलेक्ट्रिकल बसेस, झिरो इमिशन ट्रकिंग असे काही गोष्टी यामध्ये समाविष्ट आहे. भारत जगामध्ये तिसरी सर्वात मोठी ऑटोमोबाईल मार्केट आहे आणि वेगाने वाढणारे ऑटोमोटिव्ह मार्केट आहे. यामुळे जागतिक उद्योग संस्था, आर्थिक संस्था यांचा भारताकडे आणि भारताबद्दल सकारात्मक दृष्टिकोन आहे. या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे लक्षात घेणे फार जरुरीचे आहे. आपण 30% इलेक्ट्रिकल व्हेइकलचे लक्ष 2030 वर्षापर्यंत गाठायचे उद्दिष्ट ठेवले आहे. यामध्ये जवळजवळ 20,00,000 कोटी रुपयांची गुंतवणुकीची संधी आहे. मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिकल व्हेइकल चार्जिंग स्टेशन उभे करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजना सरकार राबवित आहे, ज्यामुळे भारतामधील उत्पादनाला चालना आणि प्रोत्साहन मिळत आहे, त्यामुळे कित्येक हातांना काम मिळणार आहे. यासाठी 26,000 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सगळ्याचा फायदा शेवटी पर्यावरण सुधारणा आणि पर्यावरण संरक्षण यासाठी होणार आहे.
1: श्रोते हो, गेल्या 12 वर्षात केंद्र सरकारनं भारताची शेती आणि ऊर्जा क्षेत्रात मोठी स्थित्यंतर घडवून आणली आहेत. शाश्वत शेतीसाठी नॅशनल मिशन ऑन नॅचरल फार्मिंग आणि खेत बचाव अभियान यासारख्या योजनांमधून सेंद्रिय शेतीला आर्थिक आणि तांत्रिक प्रोत्साहन दिलं जात आहे. एक पेड माकी नाम ही मोहीम 2024 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली. जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक पर्यावरण चळवळींपैकी ही एक महत्वाची चळवळ म्हणून उदयाला आली आहे. केंद्र सरकार विकास कामांसोबतच पर्यावरण संवर्धनासाठी महत्वाची पावलं उचलत आहे. याविषयी राधिका कुलकर्णी म्हणाल्या.
2: पर्यावरणपूरक जीवनशैली आणि हवामान बदल यांचा फार जवळचा संबंध आहे. निसर्ग आहे तर आपण आहोत हे प्रत्येकानं लक्षात ठेवून पर्यावरणपूरकतेला प्राधान्य द्यायला हवं. त्याच दृष्टीनं सरकारनं विशेष धोरणं आखलेली आहेत. आर्थिक अनुदान देणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवणं या त्याच्याच बाजू आहेत. परंपरागत कृषी विकास योजनेत शेतकऱ्यांचे गट करून पहिल्या 3 वर्षांसाठी प्रति हेक्टर आर्थिक मदत दिली जाते. राष्ट्रीय प्राकृतिक कृषी मिशन अंतर्गत रासायनिक खतांचा वापर कमी करत पूर्णपणे नैसर्गिक व पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देण्यात येतं. ईशान्येकडील राज्यांसाठीही योजना असून त्यात सेंद्रिय उत्पादनांचा मूल्य साखळी विकास व निर्यातीसाठी विशेष आर्थिक अनुदान दिलं जातं. तसंच शेती, आरोग्य व पाणी नियोजन यात अभ्यासपूर्ण समतोल राखला जातो. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक व तुषार सिंचनाचा वापर करून पाणी बचत व शाश्वत व्यवस्थापन केलं जात आहे. शेतीत कीड प्रतिबंध प्रभावीपणे होण्यासाठी आणि पिकांचं आरोग्य चांगलं राहावं म्हणून उपग्रह प्रतिमा आणि ड्रोनचं सहाय्य घेतलं जात आहे. जैविक खतनिर्मिती व जैविक कीटकनाशकं, गांडूळ खत आणि कंपोस्ट खत निर्मितीसाठी सरकारी केंद्रांमार्फत प्रशिक्षण दिलं जात आहे. शेतकऱ्यांना पीक विक्रीसाठी थेट राष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध व्हावी व पिकांचं प्रमाणीकरण व्हावं यासाठी जैविक खेती हे डिजिटल ऍप कार्यरत आहे. आज जगातली 70% जमीन नापीक झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार करत असलेले हे प्रयत्न नक्कीच प्रशंसनीय आहेत.
1: श्रोते हो, राष्ट्रीय हरित हायड्रोजन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हरित हायड्रोजन आणि सौर ऊर्जा क्षेत्रातील भारताची उद्दिष्टे किती आव्हानात्मक आहेत या संदर्भात गजानन जोशी यांनी माहिती दिली. ते म्हणाले,
0: आपल्याला हरित हायड्रोजन मिशन हे प्रामाणिकपणे साध्य करायचे आहे. या क्षेत्रात फक्त आपल्या देशासाठी नाही तर इतर देशांना हरित हायड्रोजन निर्यात करण्याची क्षमता देखील आपल्याला स्थापित करायची आहे. हरित हायड्रोजन बनवण्यासाठी इलेक्ट्रोलिसिस ही प्रक्रिया वापरली जाते, ज्यासाठी हरित ऊर्जा म्हणजेच खूप मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरली जाणार आहे. हरित हायड्रोजन संदर्भात महत्वाची उद्दिष्टे असणार आहेत. आपले लक्ष असणारे 50,00,000 मेट्रिक टन हरित हायड्रोजन प्रतिवर्ष तयार करण्यात, साधारण 1,25,000 मेगावॉट एवढी सौर ऊर्जा इंधन म्हणून लागणार आहे. त्याचे

0: देखील उद्दिष्ट साध्य करायचे आहे. साधारण 8 लाख कोटीची गुंतवणूक केली जाणार आहे. हरित हायड्रोजन लक्ष्य साध्य झाल्यावर प्रतिवर्ष 1 लाख कोटी रुपयाचे औष्णिक इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू आयात करणे वाचणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात परकीय चलन आपले वाचणार आहे. यामुळे 500 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त ग्रीन हाऊस गॅस उत्सर्जन म्हणजेच कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होणार आहे. या हरित हायड्रोजनचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग स्टील निर्माण उद्योग, खत उत्पादन कारखाने, तेल शुद्धीकरण उद्योग, जहाज वाहन, बंदर ऑपरेशन, अवजड वाहन इंधन आणि विमानासाठी लागणारे इंधन यामध्ये उपयोग होणार असून त्यामुळे जीवाश्म इंधन म्हणजेच कोळसा, तेल, वायू यांचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होणार असून पर्यावरण पूरक विकास साधता येणार आहे. परंतु यासाठी मोठी आर्थिक गुंतवणूक, भारतामध्ये तंत्रज्ञान विकसित करणे, जागतिक बाजारात कॉस्ट इफेक्टिव्ह माल पुरवणे, यासाठी लागणारी विशेष औद्योगिक सुरक्षा व्यवस्था स्थापित करणे, त्याचप्रमाणे मानव संसाधन विकास करणे आणि त्यावर हुकूम कायदे तयार करणे आणि वेळेत करणे ही महत्वाची आव्हाने आहेत. ती आपण नक्कीच
1: श्रोतेहो, नेट झिरो कार्बन उत्सर्जनाचं लक्ष गाठताना भारतीय उद्योगांसमोर कोणती मोठी आव्हानं आहेत याविषयी गजानन जोशी यांनी सांगितलं.
0: COP26 या पर्यावरण परिषदेमध्ये भारताने आपली वचनबद्धता पंचामृत या संकल्पनेच्या आधारे 5 मुख्य उद्दिष्टांमध्ये जाहीर केली आहे. या वचनबद्धतेचा मूळ गाभा आहे 2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरो म्हणजेच मूळ शून्य करणे. ही उद्दिष्ट आपल्याला पूर्ण करताना काही महत्वाच्या आव्हानांना सामोरे जावं लागणार आहे. ही उद्दिष्टे आणि आव्हाने आहेत. कमीत कमी 500 गिगावॉट म्हणजेच 5 लाख मेगावॉट पेक्षा जास्त हरित ऊर्जा 2030 पर्यंत निर्माण करणे. उद्योग, व्यवसाय आणि रोजच्या वापरात 50% पेक्षा जास्त हरित ऊर्जेचा उपयोग करणे. 2021च्या तुलनेत कार्बन उत्सर्जन 100 कोटी टनापेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. कार्बन तीव्रता भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 45% पेक्षा जास्त प्रमाणात कमी करणे. या संदर्भात जर आपण आणखी तपशिलात गेलो तर लक्षात येईल की मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करावी लागणार, तसेच तंत्रज्ञानामध्ये मोठ्या सुधारणा कराव्या लागणार आहेत. आर्थिक प्रगती आणि पर्यावरण यांचा समतोल साधावा लागणार. ही उद्दिष्टे साध्य करताना फक्त आव्हाने नाहीत तर त्याचबरोबर काही महत्वाच्या संधी आपल्याला उपलब्ध होणार आहेत. ते ओळखून त्याचा फायदा घेतला पाहिजे. मोठ्या प्रमाणात हरित ऊर्जा तयार होणार, जगातील तंत्रज्ञान आयात करून आपल्याकडे देखील तंत्रज्ञान विकसित करता येणार, परदेशातून आर्थिक गुंतवणुकीला आकर्षित करता येणार, उत्तम आणि प्रगतीशील तसेच नाविन्यपूर्ण शिक्षण प्रणाली विकसित करण्याची संधी मिळणार, संशोधन आणि विकास संस्थांचा पायाभूत विकास होणार, खेडेगावं स्वयंपूर्ण करण्याची संधी, मोठ्या प्रमाणात नोकरी, उद्योग, व्यवसाय संधी, प्रॉडक्ट आणि तंत्रज्ञान निर्यातीची संधी, अशा बऱ्याच संधी आपल्याला उपलब्ध होणार. हे करत असताना आपल्याला आपल्या शैक्षणिक पद्धतीमध्ये आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, ज्यामुळे अधिक विज्ञाननिष्ठ पिढी तयार होईल. यासाठी उद्योग आणि शिक्षण संस्था एकत्रपणे काम करण्याचे देखील निकडीची गरज आहे.
1: श्रोते हो, आज भारत आर्थिक वृद्धी आणि पर्यावरण संवर्धन या दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी यशस्वीपणे काम करत आहे. आर्थिक प्रगती आणि शाश्वत विकासाचा अचूक मेळ घालत भारत आज जागतिक पटलावर हरित भविष्याचा एक नवा आणि सक्षम नेतृत्वकर्ता म्हणून उदयाला आला आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता आणि आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 आणि 34 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या माझा आवार माझे शिवार या कार्यक्रमात मी सविता गुटाळ सर्व शेतकरी बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करते. आज आहे गुरुवार. भारतीय सौर दिनांक 14 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 4 जून 2026. सुरुवातीला ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ निरभ्र राहील, हवामानात मोठा फारसा बदल संभवत नाही. हा होता हवामानाचा अंदाज. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कार्यक्रमात सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026 याविषयी बाळासाहेब माने यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026, आणि या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देणार आहेत अंबरनाथ येथील उपकृषी अधिकारी बाळासाहेब माने सर. आजच्या कार्यक्रमात सर आपलं स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, ही जी स्पर्धा आहे तर याबद्दल तुम्ही काय सांगाल, आणि ही स्पर्धा कोणकोणत्या संस्थांमार्फत घेण्यात येते?
1: एकट्या शेतकऱ्यामागे एका पाठोपाठ असे अनेक संकटे असतात. याच्यामध्ये बियाणं खराब मिळतं, दुष्काळ पडतो, त्याच्यानंतर शेतमालाचे भाव पडलेले असतात, आणि या संकटांना तोंड देण्यासाठी एकटा शेतकरी काहीच करू शकत नाही. म्हणून याला पहिली पायरी म्हणून आपल्याला गट शेती करणं गरजेचं आहे. गटाने येऊन एकत्रित शेतकऱ्याने शेती करणं आवश्यक आहे, आणि स्पर्धेचा उद्देशच तो आहे की शेतकऱ्याचा प्रवास कर्जबाजारीपणापासून समृद्धीकडे व्हावा, हा त्याचा उद्देश आहे. आणि ह्या जी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा जी आहे, याच्यामध्ये पाणी फाउंडेशन तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि उमेद यांनी सहभाग घेतलेला आहे. यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे.
0: गटशेती फार्मर कप स्पर्धेचे उद्दिष्ट काय?
1: हा, तर आता गटशेती फार्मर कपचे उद्दिष्टामध्ये गटशेतीतून शेतकऱ्याचे प्रश्न सुटू शकतात, आणि याचा प्रत्यक्ष अनुभव जे आहे ते शेतकऱ्यांनी त्यांना घडवून आणणं महत्वाचं आहे. त्याच्यानंतर सामूहिकता प्रक्रियेची जी गोडी निर्माण करणे हा एक उद्देश त्याच्यामध्ये आहे. तसेच शेतकऱ्यांना विविध पिकाचे एसओपी जे आहेत, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रॅक्टिसेस म्हणजे तांत्रिक मार्गदर्शन जे आहे ते वेळोवेळी करणं हे महत्वाचं आहे, आणि त्यांच्याकडून अंमलबजावणी करून घेणं हे गटशेतीचा उद्देश आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये बारीक लक्ष केंद्रित करून जमा खर्चामध्ये त्याचं जे काय आहे त्याचा हिशोब ठेवणं महत्वाचं आहे. तसंच गटशेतीच्या माध्यमातून शाश्वत शेती करून पिकांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे आणि चांगल्या पद्धतीने काम करणारे गट ओळखणे आणि त्या गटाला पुढे नेऊन त्यांच्यामध्ये एक स्पर्धा निर्माण करणे आणि या गट शेतीतून आपल्याला नैसर्गिक शेती करणे तसंच विषमुक्त शेती करणे आणि सेंद्रिय शेती करून आपल्याला चांगला प्रतीचं उत्पादन काढणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवलेला आहे.
0: बरं, स्पर्धेतील गट बांधणी निकष काय आहेत?
1: हा, आता स्पर्धेतील गट बांधणी निकष जे आहेत, आपला जो शेतकरी गट आहे याला कोणताही शेतकरी हा शेतात काम करणारा असावा, त्याच्या नावावरती 7-12 असणे आवश्यक नाही, फक्त शेतात मध्ये काम करणारा गरजेचं आहे. आणि ही गट शेतीमध्ये एका गटामध्ये 11 सदस्य असणं आवश्यक आहे, आणि 11 सदस्यामध्ये ते शेतकरी एकच पीक घेणं आवश्यक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खरीपाची पिकं घेण्यात येत आहेत सध्या, आणि याच्यामध्ये एकाच पिकासाठी कमीत कमी 11 सदस्य, जास्तीत जास्त ज्या शेतकऱ्यांचं एकमेकाची मनं जुळतात असे शेतकरी याच्यामध्ये सहभागी होणं गरजेचं आहे.
0: पण आता तुम्ही म्हणालात की शेतकऱ्यांच्या नावावर 7-12 असणं गरजेचं नाही आहे, तर मग जे 11 जणांचा समूह आहे किंवा जो गट आहे तर त्यापैकी कुणाचाही 7-12 असणं आवश्यक नाही
1: आहे? याच्यामध्ये कुटुंबामध्ये बरेच वडिलांच्या नावावरती 7-12 आहे शेती आहे आणि मुलं शेती करतात, आणि मग ह्याच्यामध्ये सहभाग वडिलांना घेता येत नाही परंतु मुलाला घ्यायचा आहे. मग मुलांना घ्यायचं असेल तर मग मुलांचं नाव इथं गटशेतीमध्ये देणं गरजेचं आहे, की ह्याच्यामध्ये 7-12 किंवा कुठलाही करार करून घेतला जात नाही, ह्याच्यामध्ये शेतामध्ये काम करण्याची इच्छा असावी आणि इथं एकत्रित येऊन शेती करणं गरजेचं आहे.
0: बरं, स्पर्धेतली पिकं काही ठरलेली असतात का?
1: हो हो, स्पर्धेमध्ये पिकं ठरलेली आहेत. आता सांगितल्याप्रमाणे की ही जी पीक स्पर्धा आहे ते सर्व खरीपातील मुख्य पिकं जी आहेत त्यांच्यासाठी आहे. महाराष्ट्रातील सर्व खरीप पिकं आहेत, त्याच्यानंतर भाजीपाला वर्गीय जे जी खरीपातले आहेत त्या पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे. कोकणाचा जर विचार केला तर याच्यामध्ये प्रमुख पीक भात आहे, त्याच्यानंतर नाचणे आहे, त्याच्यानंतर काय भाजीपाला वर्गीय पिकं घेतो त्याच्यामध्ये भेंडी घेतो आपण, पडवळ घेतो, दुधी भोपळा घेतो, अशा पद्धतीचे 36 पिकं या पीक स्पर्धेमध्ये ठरवलेले आहेत.
2: नफ्याची शेती करण्यासाठी पिकाचं उत्पादन लक्षांक जे आहे ते कसं ठरवावं?
1: हा तर अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. ही पीक स्पर्धेचाच उद्देश असा आहे की नफ्याची शेती करणे आहे. आणि शेतकऱ्यांनी आपल्याला ही जी शेती करत असताना आपल्याला व्यवसाय म्हणून त्याच्याकडे पाहणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपल्याला भात पिकाचं जर नफ्याची शेती ठरवायची असेल तर आता सध्या शेतकऱ्याला 32,000 रुपये प्रति एकरी खर्च येतो आहे. आणि 32,000 रुपये प्रति एकरी खर्च येत असताना त्याला आताच्या बाजारभावानुसार 2,350 रुपये प्रति क्विंटल भाताचं दर आहे. आणि त्याचा जर विचार केला तर 11 क्विंटल प्रति एकर उत्पादन आलं तर ते ना नफा ना तोटा या बेसिसवरती शेतकऱ्याला शेती परवडत नाही असे म्हणून ते सोडून देतात. म्हणून आपल्याला नफ्याची शेती करायची असेल तर कमीत कमी वाण निवडताना भात पिकासाठी आपल्याला चांगलं वाण निवडून हे 15 क्विंटल प्रति एकर, 20 क्विंटल, 30 क्विंटल प्रति एकर उत्पादन येणं याचं जर लक्ष ठरवलं आणि त्या पद्धतीने जर शेतामध्ये काम केलं, एसओपी वापरल्या, तांत्रिक मार्गदर्शन घेतलं तर निश्चितच 30 ते 31 क्विंटल प्रति एकर एवढं उत्पादन भात शेतीमध्ये आलेलं आहे. आणि 31 क्विंटल जर भात पिकाचं उत्पादन आलं तर निश्चितच उत्पादन खर्च वजा जाता 50,000 रुपये प्रति एकरी नफा होऊ शकतो. तर शेतकरी यासाठीच आपण गट शेतीमध्ये सहभाग होणं आणि आहे त्या एसओपी वापरणं गरजेचं आहे.
2: बरं, याचं मूल्यांकन कसं केलं?
1: तर ही जे पीक स्पर्धा आहे याच्यामध्ये स्मार्ट ॲपवरती ह्या स्पर्धेचं मूल्यांकन केलं जातं. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक विभागाला वेगवेगळे गुण आहेत आणि त्या विभागामध्ये वेगवेगळे उपविभाग ठरवून दिलेले आहेत. आता पहिला विभाग जो आहे ती गटबांधणी आहे. आणि गटबांधणीसाठी आपल्याला ही 100 गुणाची स्पर्धा आहे आणि त्याच्यामध्ये 5 गुण आहेत गटशेतीची तयारीसाठी. त्याच्यानंतर ज्ञान म्हणून जे आहे तर त्यासाठी 35 गुण आहेत. उत्पादन प्रक्रिया त्यासाठी 25 गुण आहेत. शाश्वत शेतीसाठी 10 गुण आहेत. आणि संस्था म्हणून गटाची कामगिरी याच्यासाठी 25 गुण आहेत. अशा पद्धतीने ही 100 गुण आहेत. आता ह्याच्यामध्ये उपविभाग जे आहेत ते गट शेतीची तयारी, त्याच्यामध्ये गट बांधणे आहे 2 गुण, व्हॉट्सअपचा ग्रुप बनवणे त्या गटाने त्यासाठी 1 गुण आहे, मागील वर्षाचे उत्पादन जे आहे प्रत्येक सदस्याचं त्याचं माहिती भरली ती स्मार्ट ॲपवरती तर त्याला 1 गुण मिळतो. आणि एक पीक पाहणी म्हणजे गटामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि त्यांनी पीक जी पेरणी केलेली आहे त्याचं क्षेत्र जिथं आहे त्याचा फोटो काढून तो त्या ॲपमध्ये भरणं गरजेचं आहे की त्यांनी खरंच ती सुरुवात केलेली आहे म्हणून त्याला 1 गुण आहे. अशा पद्धतीचे 5 गुण त्याला मिळतात. आणि ज्ञानामध्ये आपण आता एसओपी जे आहेत ते एसओपी वेगवेगळ्या ठरलेले आहेत. एसओपी निवड करणे आणि त्याची अंमलबजावणी करणे त्यासाठी 20 गुण आहेत. आणि एसओपीचे व्हिडिओ कॉल्स म्हणजे स्मार्ट ॲपमध्ये व्हॉट्सअप ग्रुप जे बनवलेले आहेत त्यांना प्रत्यक्ष जाता न आल्यामुळं त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ कॉलिंग करून त्यांना मार्गदर्शन करणं आणि त्याच्यामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना 15 गुण आहेत. त्याच्यानंतर उत्पादन प्रक्रियेमध्ये एकत्र निविष्ठा खरेदी करणे, उदाहरणार्थ बियाणं खरेदी करायचं आहे तर एकत्र जर खरेदी केलं, त्याच्यानंतर रासायनिक खतं आहेत, त्याच्यानंतर लागणारे फवारणीचे औषधं आहेत ती जर एकत्र खरेदी केलं तर त्यांना 15 गुण आहेत. तसंच ईर्जिक एकत्रित येऊन जर आपण काम केलं, उदाहरणार्थ मातीचा नमुना गोळा केला एकत्र येऊन, दसपर्णी अर्क एकत्रित केलं येऊन त्या सदस्यांनी तर त्याला 10 गुण आहेत. त्याच्यानंतर मूल्यवर्धन म्हणजे त्याचे प्रक्रिया काय करता आहात तुम्ही त्या आलेल्या उत्पादनाचं त्याच्यासाठी 5 गुण आहेत. त्याच्यानंतर शेतातील जोखीम कमी करणे ह्याच्यासाठी 5 गुण आहेत. त्याच्यानंतर आपल्याला त्या पिकाच्या बांधावरती फळझाडांची लागवड करणं गरजेचं आहे, बांबूची लागवड करणं गरजेचं आहे, किंवा उत्पादन जे मिळणार आहे ते हमी भावाने विकण्यासाठी त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने जर आपण नोंदणी केली तर 5 गुण मिळतात. तसेच गटाचा प्रति एकर नफा जो आहे तो आकडेमोड करणे आणि वाढवणे, नफ्याची टक्केवारी काढणे, शेतीची माहिती भरणे, अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे मार्क मिळतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या गटाने टीमवर्क कशा पद्धतीने केलेला आहे, त्याच्यामधला निमंत्रक कसा आहे, मेंटर कसा आहे, दूरदृष्टी त्यांची काय आहे त्या गटाची, याला 10 मार्क आहेत. आणि ही 10 मार्क जे आहेत ते पाणी फाउंडेशनची टीम आणि त्यांनी केलेले तज्ज्ञ या समितीने येऊन त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो, त्यानुसार त्याला 10 गुण दिले जातात.
2: यासाठी पूर्वतयारी कशी केली जाते?
1: हां, गटबांधणीसाठी पूर्वतयारी जी आहे ते अशा पद्धतीने केली की पहिल्यांदा पाणी फाउंडेशनच्या मार्फत प्रत्येक तालुक्याने हे ग्रामीण भागातील जे तालुके आहेत 351 तालुक्याचा सहभाग याच्यामध्ये महाराष्ट्रातील केलेला आहे. आणि कृषीशी निगडीत आणि उमेदची लोक अशा पद्धतीने शेतकरी आणि उमेदच्या महिला अशा मिळून तालुका स्तरावरती पाणी फाउंडेशनने प्रथम कार्यशाळा आयोजित केली 1 दिवसाची. आणि त्या कार्यशाळेमध्ये समजून सांगितलं की गटशेती का करावी, त्याचं उद्दिष्ट काय आहेत. आणि त्याच्यानंतर मग पुढे तालुका स्तरावरून पुढे त्याच दिवशी 3 दिवसाचं प्रशिक्षणाचं नियोजन केलं निवासी प्रशिक्षणाचं. आणि ते निवासी प्रशिक्षणामध्ये जे शेतकरी इच्छुक आहेत, महिला इच्छुक आहेत उमेद आणि कृषी विभागाच्या, त्यांना 3 दिवसाचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि त्या 3 दिवसाच्या प्रशिक्षणामध्ये त्यांना गटाचं प्रमुख म्हणून काय आपली जबाबदारी आहे आणि कसे गटबांधणी करायची गावात गेल्यानंतर, आणि ह्याच्यामध्ये स्मार्ट ॲप आपला जो आहे जो गट प्रमुखाचा म्हणजे त्याला आपण निमंत्रक म्हणतो, निमंत्रकाने स्मार्ट शेती ॲप डाउनलोड करून तो स्मार्ट शेती ॲप कसा वापर करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आलं. आणि ते शेतकरी महिला गावात आल्यानंतर त्यांनी गटबांधणीची सुरुवात केली. आणि गटबांधणी झाल्यानंतर पुन्हा त्या निमंत्रकाचं एक तालुका स्तरावरती प्रशिक्षण झालं. आणि त्याच्यानंतर मग त्यांना एक कृषी विभागाचा, एक उमेदचा आणि एक पाणी फाउंडेशनचा अशा पद्धतीने मेंटर म्हणजेच मार्गदर्शन करणारी टीम तयार केली. आणि त्या टीम मार्फत आता गटबांधणी पूर्ण झालेली आहे आणि त्याचं मार्गदर्शन सुरू आहे.
2: अच्छा, आता तुम्ही स्मार्ट ॲप बद्दल म्हणालात तर त्याबद्दल काय सांगाल?
1: हां, तर ती स्मार्ट ॲप म्हणजेच आपण जे आता नफ्याची शेती करतो आहे आणि याच्यामध्ये स्मार्ट शेती करणं गरजेचं आहे. आणि ही जी स्मार्ट शेती ॲप जी आहे ती पाणी फाउंडेशनने विकसित केलेलं असून हे गुगल प्ले स्टोअरवरती जाऊन ते निमंत्रकांनी डाउनलोड करायचं आहे. आणि निमंत्रकांनी डाउनलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे की हे स्मार्ट शेती ॲप जे आहे हे आपल्याला ही जी पीक स्पर्धा आहे ती 100 गुणांची आहे. आणि 100 गुणांची पीक स्पर्धा करत असताना ज्या वेगवेगळ्या शेतामध्ये राबवल्या जाणाऱ्या कामांची जी माहिती आहे ती वेळच्या वेळी आपल्याला त्याच्यामध्ये अपलोड करणं भरणं गरजेचं आहे. आणि जसजशी ती माहिती भरत जाईल तसे तसे त्यांना गुण मिळत जातात. आणि याच्यासाठी मार्गदर्शन तर केलेलंच आहे, याच्यासाठी जर काय अडचण आली तर त्यासाठी मेंटरला संपर्क केला की ते त्यांना माहिती देतात आणि जे काय कामं चाललेली आहेत ती त्याच्यामध्ये माहिती भरली जाते.
2: बरं, एसओपी सुद्धा आता तुम्ही म्हणाल तर हे एसओपी काय आहे आणि ते वापरणं आवश्यक आहेच का?
1: हो हो, तर एसओपी म्हणजे की विद्यापीठाने केलेलं संशोधन जे आहे आणि जी तांत्रिक माहिती जी तयार केलेली आहे ती पीकनुसार वेगवेगळी आहे. आणि काही पिकामध्ये बियाणं पेरण्यापूर्वीच एसओपी जी आहे ती एकसारखीच आहे, तर ती एसओपी करणं गरजेचं आहे. की उदाहरणार्थ बीज प्रक्रिया करणे, आता प्रत्येक पिकाची बीज प्रक्रिया वेगवेगळी आहे. भाताची बीज प्रक्रिया जर म्हणलं तर आता त्याला एसओपी जर म्हणायचं म्हणलं तर भात पिकाची एसओपी काय आहे, तर त्याच्यामध्ये बीज प्रक्रियाचं उदाहरण घेतलं तर त्याच्यामध्ये 3% मिठाच्या द्रावणाची बीज प्रक्रिया करणं आहे, त्याच्यानंतर रासायनिक बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया आहे, त्याच्यानंतर जैविक खतांची बीज प्रक्रिया आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या बीज प्रक्रिया जर आपण योग्य पद्धतीने तांत्रिक मार्गदर्शन घेऊन केल्या आणि त्याचे व्हिडिओ तयार केलेले आहेत आपण, ते व्हिडिओ आपण शेतकऱ्यांच्या गटामध्ये पहिल्यांदा पाठवतो आणि त्याच्यानंतर मग त्याचं बीज प्रक्रिया केली जाते. किंवा आम्ही मेंटर म्हणून प्रत्यक्ष तिथं जाऊन त्यांना कशी बीज प्रक्रिया केली जाते किंवा एसओपी कशी वापरायची आहे त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं आणि त्या पद्धतीने एसओपी चालू असतात. याच्यामध्ये एसओपी ज्या आहेत त्या बऱ्याच एसओपी प्रत्येक पिकामध्ये वेगवेगळ्या आहेत. एका एसओपीसाठी 2.5 मार्क आहेत आणि याच्यासाठी आपण जर विचार केला तर ह्या एसओपी आपल्याला जास्तीत जास्त वापरल्या की प्रत्येक एसओपी म्हणा किंवा प्रत्येक बाबीसाठी गुणांचं मूल्यांकन ठरलेलं आहे, त्याच्यानुसार त्याचे मार्क ते त्या शेतकऱ्याच्या गटाला मिळतात.
2: बरं, आणि इर्जिक म्हणजे काय आहे, त्याचे उदाहरण काय सांगताय?
1: हा, तर इर्जिक म्हणजेच आता जी एसओपी म्हटलं तुम्हाला, तर ती एसओपी किंवा जे तांत्रिक मार्गदर्शन आहे किंवा प्रात्यक्षिक आहे ते त्या गटातील सर्व सदस्यांनी एकत्र येऊन करणं गरजेचं आहे. मग गटामध्ये एखादा सदस्य आहे आणि त्याच्यामध्ये इर्जिकसाठी किंवा एसओपीसाठी लागणारं जे साहित्य आहे ते त्या सगळं सदस्यांनी जमा केल्यानंतर त्या एका ठिकाणी येऊन ते करणं गरजेचं आहे. तर इर्जिकसाठी सुद्धा मार्क आहे. आहेत. उदाहरणार्थ एकत्र येऊन काम करायचं आहे, एसओपी कोणती की दसपर्णी अर्क. मग दसपर्णी अर्कसाठी 10 पानं जे आहेत वेगवेगळ्या वनस्पतीचे ती गोळा करणे, त्याच्यानंतर शेण गोळा करणं, त्याच्यानंतर गोमूत्र गोळा करणं, हे जे काम आहे ते सर्व सदस्यांना वाटप करून ते एकत्र एका ठिकाणी कोणत्या तरी शेतकऱ्याच्या घरी किंवा शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये जनावरांच्या तिथे किंवा जिथं सावले आहे त्या ठिकाणी येऊन करणं, त्याला आपण इर्जिक असं म्हणतो.
2: एकत्र येऊन सर्वांनी काम करणं,
1: हा, तर ते गरजेचं आहे की एकमेकाचा सहभाग निर्माण होतो आणि एकमेकाचं जे ज्ञान आहे ते एकमेकाला सजसजी मिळतं.
2: बरं, आणि निमंत्रक जो आहे किंवा मेंटर जो आहे त्याचं कार्य कशा पद्धतीने चालतं?
1: तर आता गटातील गटप्रमुख जे आहे त्याला आपण निमंत्रक असं म्हणतो, आणि ह्या प्रत्येक गटामध्ये 2 किंवा 3 पर्यंत निमंत्रक नेमता येतात स्मार्ट शेती ऍप वरती. आणि त्यांचं काम एकच आहे की एखादी एसओपी करायची असेल किंवा एखादं शेतातलं काम करायचं असेल तर त्यांना मेसेज द्यायचा गटाला की बाबा ह्या तारखेला या वाजता इथं इथं आपल्याला जमायचं आहे, असा मेसेज देणे हे निमंत्रणाचं काम आहे. किंवा आलेल्या व्हिडिओ आहेत किंवा आलेली जी काय माहिती आहे त्या त्या पिकाच्या संदर्भातली ती माहिती त्या गटामध्ये पोहोच करणे आणि त्या माहितीच्या नुसार चर्चा करणं. आता हे झालं निमंत्रकाचं काम. मेंटर म्हणजे त्यांच्या वरचे झाले, तांत्रिक मार्गदर्शन करणारे. आता मेंटरमध्ये हे जे गट तयार केलेले आहेत मग त्याच्यामध्ये कृषी विभागाचे गट जे आहेत ते पुरुष महिला मिश्र जे गट आहेत ते कृषी विभागाचे मेंटर संभाळतात, आणि जे महिलांचे गट आहेत त्या उमेदच्या मेंटर त्याला ठरवून दिलेलं आहे ते काम करतात. आता मेंटरचं काम काय आहे की पाणी फाउंडेशनचे जे फील्ड ऑफिसर आहेत किंवा पाणी फाउंडेशनची जी टीम आहे तांत्रिक काम करते आहे, प्रत्येक पिकाचं त्यांनी जे एसओपी तयार केलेलं आहे, व्हिडिओ तयार केले आहेत, माहितीपत्रक तयार केलेले आहेत, ते वेळच्या वेळेस मेंटरला पाठवतात. आता मेंटरला पाठवल्यानंतर मेंटरने ते त्यांच्या निमंत्रकाकडे पाठवणं गरजेचं आहे आणि त्या निमंत्रकाने त्यांच्या गटामध्ये पाठवून ते करून घेणं गरजेचं आहे. आणि वेळेवर ज्या काही अडचणी येतात त्या एकत्रित येऊन त्यांना मार्गदर्शन करणे, शेतकऱ्यांची भेट घडवून देणे, शेतकऱ्यांशी संवाद साधून देणे हे मेंटरचं काम आहे.
2: बरं, व्हिडिओ कॉलिंग बद्दल काय सांगाल?
1: मूल्यांकनामध्ये व्हिडिओ कॉलिंग हा एक एसओपी व्हिडिओ कॉलिंग हा एक मुद्दा आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला 15 गुण दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये जे एसओपी आहेत की बियाणे पेरणीपूर्वी काय करायचं आहे, बियाणे पेरणीपूर्वी ज्या एसओपी आहेत त्या एसओपी त्या शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ कॉलिंगच्या मार्फत करणं गरजेचं आहे. आता हे व्हिडिओ कॉलिंग का केलेलं आहे, कारण प्रत्येक तालुक्यामध्ये कमीत कमी 25 गट एका मेंटरकडे आहेत आणि या मेंटरला प्रत्यक्ष जाणं शक्य नसल्यामुळं जे निमंत्रक आहेत किंवा गट आहेत त्या गटाचे व्हॉट्सअप ग्रुप करणं गरजेचं आहे. आणि व्हॉट्सअप ग्रुप केल्यानंतर त्या निमंत्रकाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये त्यांच्याकडून माहिती घ्यायची आहे की तुम्हाला व्हिडिओ कॉलिंग कधी करू अशा असे विषय आहे आणि त्याच्यासाठी व्हिडिओ कॉलिंग आम्हाला करायचं आहे तर तुम्हाला कधी करू. मग ते त्यांच्या सदस्यांना विचारतात आणि त्याच्यानुसार ते वेळ देतात की आपल्याला ह्या तारखेला या वाजता आपल्याला व्हिडिओ कॉलिंग केला तरी चालेल. मेंटर प्रत्येक जी बाब आहे ती निमंत्रकापर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर आपल्याला त्यांची वेळ दिली जाते आणि त्या वेळेनुसार आपण काय करतो व्हिडिओ कॉलिंग करतो. तर आता व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर त्याच्यामध्ये काय ठरवलं जातं, तर व्हिडिओ कॉलिंग जे आहे ह्याच्यामध्ये 15 गुण असल्यामुळं एका व्हिडिओ कॉलिंगला 1.5 गुण आहे. आता ह्याच्यामध्ये जेवढे सदस्य आहेत कमीत कमी 11 सदस्य आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांची मनं जसं जुळतील त्याच्या पद्धतीने ते असते. आणि ह्याच्यामध्ये क्षेत्र पण ठरलेलं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये खरीप पिकाचं त्या गटाचं क्षेत्र जे आहे ते 15 एकर असणं बंधनकारक आहे. आणि याला अपवाद एकच आहे की भात पीक, नाचणी आणि भाजीपाला जी पिकं आहेत त्याच्यासाठी 10 एकर क्षेत्र असणं बंधनकारक आहे. हां, आता ह्याच्यामध्ये व्हिडिओ कॉलिंग करत असताना आपल्याला त्या पिकाच्या संदर्भात जो पीक आहे त्या पिकाच्या संदर्भात जी माहिती आहे ते व्हिडिओ कॉलिंग करण्याच्या 2 दिवस अगोदर त्या गटाला पोहोचवणं गरजेचं आहे. आणि त्या गटाने ती माहिती पूर्णपणे वाचायची आहे, व्हिडिओ बघायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ कॉलिंगमध्ये जो मेंटर आहे किंवा एसओपी दूत आहे तो व्हिडिओ कॉलिंग करतो दिलेल्या वेळेनुसार. आणि व्हिडिओ कॉलिंग केल्यानंतर त्या दिवशी जे काय आपल्याला व्हिडिओ पाठवले होते त्याच्या संदर्भात चर्चा करतो आणि पुढचा व्हिडिओ कॉलिंग कधी करायचं त्याच्याशी नियोजन करून पुढचं व्हिडिओ कॉलिंगमध्ये काय असेल त्याचं नियोजन करून तो व्हिडिओ कॉल 15 ते 20 मिनिटाचा असणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 70% सदस्य उपस्थित असणं गरजेचं आहे आणि 100% जर उपस्थित असतील तर 1.5 मार्क त्याला सहजासहजी मिळतो.
2: आणि मग या व्हिडिओ कॉलिंग मध्ये जे गटातले सभासद आहेत त्यांचे काही प्रश्न असतील मेंटरला तर त्याचं निवारण होत असतं.
1: हो, तर व्हिडिओ कॉलिंग मध्ये ते व्हिडिओ जो आहे तो विषय ठरलेला आहे, व्हिडिओ अगोदर पाठवलेले आहेत, त्याच्याविषयी जर काय प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तो व्हिडिओ कॉलिंग करणारा जो मेंटर आहे किंवा एसओपी दूत आहे त्याला त्याच्या स्तरावरती जर काय अडचणी सुटत असतील तो मार्गदर्शन करतो. अन्यथा तिथे जर त्याला मार्गदर्शन करता नाही आलं तर तो त्यांना वेळ देतो की आपण तुम्हाला सविस्तर याची जे संदर्भात जी काय माहिती आहे व्हॉट्सअपवरती याच्याविषयी माहिती पाठवण्यात येईल. मग त्यांना स्वतंत्र व्हिडिओ कॉल संपल्यानंतर त्याची माहिती आले की तांत्रिक जे मार्गदर्शन आहे त्यांना ते सविस्तर त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवलं जातं.
2: बरं, जो गट मोठ्या सदस्यांचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा एक क्षेत्र बंधनकारक आहे की त्यापेक्षा जास्त असू शकतं?
1: हीच आहे की सदस्य निवड करतानाच एका कुटुंबातील एक सदस्य, म्हणजे एकाच कुटुंबामध्ये 10 एकर आहे म्हणून 10 एकर त्यांचं घ्यायचं नाही. याच्यामध्ये कुटुंब वेगळा आणि त्यांचे चुले वेगळे की तो सदस्य होऊ शकतो. तर वेगवेगळ्या कुटुंबातील एक सदस्य अशा पद्धतीने एका सदस्याचं इथं निमंत्रक जो आहे त्याचं 30% क्षेत्रापर्यंत असलं तरी चालू शकतं, परंतु कमीत कमी 1/2 एकर आणि जास्तीत जास्त 30% म्हणजे 1.5 एकरापर्यंत त्याला भाग घेता येतो. आणि याच्यामध्ये जे कमीत कमी क्षेत्र ठरलेलं आहे आणि कमीत कमी सदस्य संख्या ठरलेली आहे तेवढी पूर्तता होऊन जर अजून सदस्य वाढत असतील किंवा क्षेत्र वाढत असेल तर चालतं. परंतु याच्यामध्ये व्हिडिओ कॉलिंग म्हणा किंवा इर्जिक म्हणा याच्यासाठी आपल्याला सर्व सदस्य एकत्र येऊन काम केलं आणि त्याचं जर आपण स्मार्ट ॲपवरती त्याचं फोटो जर अपलोड केलं तर त्याच्यामध्ये सगळे जेवढे सदस्य आहेत ते दिसणं आवश्यक आहे. आणि याच्यामध्ये अक्षांश रेखांशला महत्त्व आहे की तुम्ही ते कुठं करता आहात, त्याच्यावर तुमचा 7/12 घेतलेला नाही, ते तुमच्या गावातच करता आहे, तुमच्या सदस्याच्या शेतातच करता आहे, ह्याला बंधनकारक आहे अक्षांश रेकॉर्ड्स. याच्यामध्ये एक क्लॅरिटी महत्वाची आहे, याच्यामध्ये एक आपल्याला प्रामाणिकपणा महत्वाचा आहे आणि त्याच्यानुसारच त्याला गुण दिले जातात. आणि हे गुण हे ॲप असंच बनवलेलं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही मनुष्यांचा हस्तक्षेप न करता आपल्याला ॲपच त्याला गुण देत असतं आणि त्याच्यामध्ये गुण व्यवस्थित जसजसे यशस्वी करत जातील, जसजसे व्यवस्थित काम करत जातील, इर्जी करत जातील, त्या पद्धतीने वेळचे वेळे जर इर्जी किंवा यशस्वी भरल्या त्या स्मार्ट ॲपमध्ये निमंत्रकाने आणि मेंटरने तर त्याला त्याची त्याला गुण मिळत जातात.
2: अच्छा,
1: आणि ते अपडेट होतात लगेच भरले की लगेच त्याला गट आपले किती मार्क वाढले कशाला किती मिळाले त्याची ती माहिती.
2: म्हणजे इथे कोणतीही व्यक्ती गुण देणारा नाही,
1: गुण देणार नाही,
2: स्मार्ट ॲप मध्ये सगळं होत जातं,
1: होत जातं.
2: अच्छा, या स्पर्धेसाठी बक्षीस असतात का?
1: हो, तर चांगला प्रश्न विचारलेला आहे. आणि स्पर्धा म्हणलं की बक्षीस असतच.
2: अच्छा, आणि याचं स्वरूप कसं असतं ते पण आम्हाला सांगा.
1: याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या ग्रामीण 351 तालुक्यामध्ये ही फार्मर कप स्पीक स्पर्धा सुरू आहे आणि आता सांगितल्याप्रमाणे की 36 पिकासाठी ही स्पीक स्पर्धा सुरू आहे आणि आता जवळपास 25,000 गट बांधणी झालेली आहे आणि या गटामध्ये स्पीक स्पर्धा लागलेली आहे. आणि ह्या स्पीक स्पर्धेमध्ये 100 गुणांचं स्मार्ट शेती ॲप जे आहे त्याच्यामध्ये 100 गुणांचं मूल्यांकन होणार आहे आणि हे मूल्यांकन झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या गटाचा प्रथम क्रमांक येणार आहे त्या गटासाठी पहिलं बक्षीस आहे 50 लाख रुपये, दुसरं बक्षीस आहे 30 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 20 लाख रुपये. हे झालं राज्यस्तरावरती. राज्यस्तरावरती महिलांचे सुद्धा गट आहेत आणि 2026 वर्ष आहे ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून युनियनने घोषित केलेलं आहे आणि महिलांसाठी या स्पर्धेतून जर बक्षीस द्यायचं म्हटलं तर महाराष्ट्र राज्याने प्रत्येक गटासाठी 10-10 लाख असे 3 बक्षिसं जाहीर केलेले आहेत
2: फक्त महिलांसाठी.
1: आणि जिल्हा स्तरावरती पहिला क्रमांक आला तर त्याच्यासाठी पहिलं बक्षीस आहे 5 लाख रुपये, दुसरं बक्षीस आहे 3 लाख रुपये आणि तिसरं बक्षीस आहे 2 लाख रुपये. तालुका स्तरावरती 100 गुणांपैकी 50 गुणांच्या वरती जास्त मार्क पडले तर त्या गटाला प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.
2: शेतकरी बंधूंनो, आज आपण सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026 याबद्दल बाळासाहेब माने यांच्याकडून माहिती करून घेतली. ही जी स्पर्धा आहे यामध्ये अनेक शेतकरी गट सहभागी झालेले आहेतच, त्यांना बक्षीसही मिळणार आहेत. पण यातून आणखीन एक फायदा होणार, तो म्हणजे असा की शेतकरी एकत्र येतील, समूहाने काम करतील, उत्पादन वाढवतील आणि त्यातून नक्कीच त्यांचा आर्थिक नफा तर होईलच आणि आपली कदाचित निर्यातही वाढेल. तर सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि या फार्मर कप पीक स्पर्धा याबद्दल आमच्या शेतकरी बांधवांना खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल सर्व श्रोत्यांतर्फे आणि आकाशवाणीतर्फे आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद.
0: मंडळी, आताच आपण सत्यमेव जयते फार्मर कप पीक स्पर्धा 2026 याविषयी बाळासाहेब माने यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात ऐकूया एक छानसं गीत. इचार ठरला पक्का या चित्रपटातील अभिजित कोसंबी यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आहे. संगीत आहे हरी शंकर यांचं.

बरं ते मंडळी, या गीताबरोबरच माझा आवार माझा शिवार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. एक आठवण उद्याच्या कार्यक्रमाची, उद्या संध्याकाळी 7:30 वाजता माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात राज्यस्तरीय कृषी प्रसारणांतर्गत शाश्वत ऊस उत्पादन वाढीचे आधुनिक तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर समाधान सुरवसे, वैज्ञानिक अधिकारी तथा प्रमुख विद्याशास्त्र विभाग वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. बरे मंडळी, या कार्यक्रमापुरती मी सविता गुटाळ आपला निरोप घेते. या कार्यक्रमाचे सादर करते रोशन जाधव. पुन्हा भेटूया उद्या संध्याकाळी 7:30 वाजता. तत्पूर्वी 6:40 वाजून आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात, विषय आहे पर्यावरण दिन. तोपर्यंत नमस्कार.

शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम माझा आभार माझं शिवार आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोता एक निवेदन ऐका. सार्वजनिक आरोग्य सूचना तीव्र उष्णतेसंदर्भात हे निवेदन आहे. आता काय करू नये याविषयी माहिती ऐका. उष्णतेचा आरोग्यावर परिणाम, त्यासाठी शरीराचे सामान्य तापमान 36.4 सेल्सिअस ते 37.2 सेल्सिअस दरम्यान असते. जास्त उष्णतेमुळे शरीरात ताण येतो आणि विविध आजार होऊ शकतात. उष्णतेशी संबंधित आजार, उष्णतेमुळे त्वचेवर पुरळ, हीट रॅशेस तसंच सूज येण्याची शक्यता असते. स्नायूंना गोळे येणे, चक्कर येणे, उष्णतेमुळे थकवा, उष्माघात, हीट स्ट्रोक. लक्षणे: चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, मळमळ किंवा उलटी, डोकेदुखी, लघवी कमी होणे किंवा गडद पिवळी होणे, जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे. उष्णतेशी संबंधित आजार टाळता येऊ शकतात. तब्येत बिघडल्यास त्वरित सावलीत जा आणि पाणी प्या. शारीरिक हालचाल थांबवा. शरीराचे तापमान तपासा. स्नायूमुळे गोळे आल्यास ORS किंवा इलेक्ट्रोलाइटयुक्त पेय घ्या. एका तासापेक्षा जास्त काळ त्रास राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. उष्माघात म्हणजेच हीट स्ट्रोक ही वैद्यकीय आणीबाणी आहे. खालील लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्या. मानसिक गोंधळ किंवा चिडचिड, त्वचा गरम लाल किंवा कोरडी होणे, शरीराचे तापमान 40.0 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त होणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे, स्नायूंना गोळे येणे, जलद व उथळ श्वास, खाण्यास नकार देणे, जास्त चिडचिड, लघवी कमी होणे, डोळे कोरडे पडणे, झोप येणे किंवा बेशुद्ध अवस्था, फिट येणे, रक्तस्त्राव होणे. आपत्कालीन मदत: जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. आपत्कालीन मदत पुन्हा ऐका. जर एखाद्या व्यक्तीचे शरीराचे तापमान खूप वाढले असेल किंवा घाम येणे बंद झाले असेल तर तात्काळ 112 वर कॉल करा. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. आणि आता बातम्या विस्तृतपणे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्यात आज नवी दिल्ली इथं द्विपक्षीय बैठक झाली. ऊर्जा सुरक्षा, व्यापार आणि गुंतवणूक, औषध निर्माण, आरोग्यसेवा, नवीकरणीय ऊर्जा आदी क्षेत्रातील सहकार्याविषयी या बैठकीत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. दोन्ही देशातली ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी यावेळी चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले सचिव हृदेंद्र टंडन यांनी बातमीदारांना सांगितलं. व्हेनेझुएलाकडे जगातला सर्वात मोठा तेलसाठा असून भारत हा दीर्घकाळासाठी खरेदीदार देश असेल असा त्यांना विश्वास आहे, असं टंडन म्हणाले. ऊर्जा क्षेत्राविषयी वाहतूक, कृषी उपकरणं, औषध निर्माण आदी क्षेत्रांविषयीही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचं टंडन यांनी सांगितलं. तसंच विविध जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवरही मोदी आणि रॉड्रिक्स यांनी यावेळी चर्चा केली. याआधी डेल्सी रॉड्रिक्स यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांची भेट घेतली. त्यांच्या भारत भेटीमुळे दोन्ही देशातले संबंध अधिक बळकट होतील अशी आशा जयशंकर यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपल्यानंतर निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. ठाणे पालघर मतदारसंघातले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे उमेदवार अभिजित पवार यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या रवींद्र फाटक यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीकांत पाटील यांनी आज माघार घेतली. तसंच भाजपाचे प्रदीप कंद आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे यांनीही माघार घेतली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विक्रम काकडे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आज अर्ज मागे घेतला. अर्ज मागे घेण्यासाठी जाताना मंत्री नितेश राणे बाळ माने यांच्यासोबत होते. माने यांच्यावर पक्षानं निलंबनाची कारवाई केली आहे. या मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार अरविंद म्हात्रे तसंच अपक्ष मानसी म्हात्रे आणि अनिल चोपडा यांनीही आपापले अर्ज मागे घेतले, त्यामुळे अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. वर्धा चंद्रपूर गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे शैलेश अग्रवाल यांनी आज माघार घेतली, त्यामुळे भाजपाचे शैलेश लखाणी एकटेच मैदानात उरल्यामुळे त्यांचा विजय निश्चित झाला आहे. बीड लातूर धाराशिव मतदारसंघातल्या 7 अपक्ष उमेदवारांनी आज अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजपाचे बसवराज पाटील आणि काँग्रेसचे महेश देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. नाशिक मतदारसंघातून भाजपाचे बंडखोर उमेदवार गणेश गीते यांनी माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी अर्ज कायम ठेवला आहे. तसंच भाजपाचेच प्रसाद हिरे हेही निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे भाजपाचे 2 बंडखोर विरुद्ध शिवसेनेचे नरेंद्र दराडे अशी लढत इथं होणार आहे. सांगली सातारा मतदारसंघात काँग्रेस आणि शिवसेनेच्या बंडखोर उमेदवारांनी आज माघार घेतली. इथं भाजपाचे धैर्यशील कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे अभयसिंह जगताप आणि अपक्ष किशोर धुमाळ यांच्यात लढत होईल. सोलापूर मतदारसंघातल्या 5 अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतल्यामुळे भाजपाचे राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख यांच्यात थेट लढत होणार आहे. यवतमाळ मतदारसंघातून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी काल माघार घेतली, तर आज भाजपाचे नितीन भुतडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे साजिद बेग यांनीही माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या दुष्यंत चतुर्वेदी यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. परभणी हिंगोली मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर तसंच भाजपाचे विश्वजीत बुधवंत यांनी माघार घेतली, त्यामुळे महायुतीतलं बंड शमलं आहे. शिवसेनेकडून सईद खान निवडणूक लढवत आहेत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विवेक नावंदर मैदानात आहेत. मात्र काँग्रेसचे सुशील देशमुख यांनी आपला अर्ज कायम ठेवला आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली एक कालातीत देणगी आहे. योग मन, शरीर आणि आत्मा एकत्र जाणतो आणि एका अधिक निरोगी आणि सुसंवादी जगाला प्रेरणा देतो, असं मत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं. ते आज अहमदाबाद इथं आयोजित जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करत होते. सहभागी होताना प्रधानमंत्री म्हणाले की पहिली जागतिक योग स्पर्धा योगासनाला एक जागतिक क्रीडा म्हणून ओळख देईल.
2: इस चैंपियनशिप के माध्यम से योगासन को एक कॉम्पिटिटिव स्पोर्ट्स के रूप में नई पहचान मिलेगी. मुझे विश्वास है कि भविष्य में योगासन भी अंतर्राष्ट्रीय खेलकूद में अपनी जगह बनाएगा. चाहे ओलंपिक्स हो या मल्टी स्पोर्ट्स इवेंट्स हो, हम जितनी मेहनत करेंगे सुखद परिणाम आ भी सकता है.
1: या स्पर्धेत 40 पेक्षा जास्त देशातले जवळपास 200 स्पर्धक सहभागी झाले आहेत. नैऋत्य मोसमी पावसाचं आगमन केरळमध्ये झाल्यानं हवामान विभागाने सांगितलं आहे. गेले काही दिवस केरळमध्ये पाऊस पडत आहे, मात्र आता मान्सूनचं आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पूर्वी वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनला काही दिवसांचा उशीर झाला आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मोसमी वारे राज्याच्या काही भागात पोहोचण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि चित्रपट प्रमाणन मंडळाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर आज मुंबईत सांताक्रूझ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. निहलानी यांचं हृदयविकारानं वयाच्या 77व्या वर्षी निधन झालं. अभिनेता गोविंदा, फरहान अख्तर, शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह चित्रपटसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी यावेळी उपस्थित राहून निहलानी यांना आदरांजली वाहिली. सेन्सॉर बोर्डाचे विद्यमान अध्यक्ष शशी शेखर वेंपत्ती यांनी समाज माध्यमांवर निहलानी यांना आदरांजली वाहिली आहे. निहलानी यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीतलं अनुभवी व्यक्तिमत्व हरपल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपानं आज आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुघ आणि रजनीश अग्रवाल यांना, तर राजस्थानमधून डॉक्टर अलका गुर्जर आणि डॉक्टर सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशातून ताई तागक आणि मणिपूरमधून ए शारदा देवी यांना उमेदवारी मिळाली आहे. ओदिशातल्या राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी देवाशिष सामंत राय यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. गेल्या 12 वर्षातल्या मजबूत वित्तीय व्यवस्थापनामुळे भारताला आर्थिक स्थैर्य कायम राखत शेतकरी, सूक्ष्म, लघु आणि मध्यमोद्योग व्यवसाय तसंच समाजातल्या दुर्बळ घटकांना पाठिंबा देणं शक्य झाल्याचं केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. मुंबईत आयोजित सिटी इंडिया परिषद 2026 ते दूरस्थ पद्धतीनं संबोधित करत होते. 26वे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कार आज जाहीर झाले. केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेदन विभागानं प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलंय की 10 सुवर्ण, 6 रौप्य आणि 1 परीक्षकांचं विशेष बक्षीस अशी 17 पारितोषिकं देण्यात येतील. ई गव्हर्नन्स मार्फत उत्तम प्रकल्प अंमलबजावणी करणारे विभाग, मंत्रालय, राज्य सरकार किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांना हा पुरस्कार देण्यात येतो. यंदाच्या पुरस्कार विजेत्यांमध्ये पुणे महानगरपालिका, नंदुरबार जिल्हा परिषद तसंच सांगली जिल्ह्यातली कडेपूर ग्रामपंचायत यांचा समावेश आहे. मुष्टियुद्धाच्या जागतिक क्रमवारीत भारतानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. महिलांच्या 57 किलो वजनी गटात जॅस्मिन लंबोरियानं जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि व्हेनेझुएलाच्या प्रभारी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिक्स यांच्या द्विपक्षीय बैठकीत उभयपक्षी ऊर्जा भागीदारी बळकट करण्याविषयी चर्चा. महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या 5 उमेदवारांची माघार. कोकणातल्या दोन्ही जागा पुणे आणि यवतमाळमध्ये महायुतीच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा. योग ही भारतानं मानवजातीला दिलेली कालातीत देणगी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं जागतिक योगासन क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रतिपादन. मोसमी पावसाचं केरळमध्ये आगमन. आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक आणि सेन्सॉर बोर्डाचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 आणि 52 सेकंद होत आहेत. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. सुरुवातीला ऐकूया रघुनाथ लक्ष्मण दिकले आणि सहकलाकारांनी गायलेली देवीची गीत.

रघुनाथ लक्ष्मण डिकले आणि सहकलाकारांनी गायलेलं देवीचं गीत आपण ऐकलं. शतू लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरलीचं गीत.

ಕರ ತುಮ್ಮ ಪಾಯಿವ ದೇವಜಿ ರೇಜಿ.

त्रिंबक सोनाजी जगताप आणि सहकलाकारांनी गायलेलं वाघ्या मुरली गीत आपण ऐकलं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया माणिक.

माणिक गायकवाड आणि सहकलाकारांनी गायलेलं बालशिक्षणावर आधारित गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि निर्मिती होती छत्रपती संभाजीनगर केंद्राची. रात्रीचे 8:30 आणि 50 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया उषा आमोणकर आणि दिलीप पंडित यांनी गायलेलं एम के विचारे यांचं गीत.

महेश केळुसकर यांची रचना आपण ऐकलीत, कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरात. श्रोते भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया पुष्पा पागधरे यांनी गायलेलं अशोकजी परांजपे यांचं गीत.

0: शोर।
1: अरे बाबा, शोर नहीं, शोर, शोर, शोर।